सुप्रभात श्रोते हो, एफ एम बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 12 आषाढ शके 1948 अर्थात 3 जुलै 2026. पहाटेचे 5:55 आणि 36 सेकंद होतात. आजच्या प्रातकालीन सभेत मी प्रिया जैन आपलं मनापासून स्वागत करते. आजच्या सभेची सुरुवात करूया उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी यांनी सादर केलेल्या ललित रागातील मंगलध्वनीने.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी यांनी सादर केलेली ललित रागातील ही मंगलध्वनी आपण ऐकली. थोड्याच वेळात हिंदी समाचार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो, आताच वंदनवार हा कार्यक्रम आपण ऐकला आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. ऐकूयात आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
7: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
8: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
7: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
9: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज...

0: जयरदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
2: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी। काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या। मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं। काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा। सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553705 आणि 2553706 या फोन नंबरवरून। विषय मीच माझी राणी।

0: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: रामचरितमानस हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
2: प्रस्तुत है श्री रामचरितमानस पाठ. आज सुनिए भाग 238.

0: अभी आप सुन रहे थे श्री रामचरितमानस।
1: अर्थात श्री रामचरितमानस हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला होता। सकाळचे 6:45 होतात, आता प्रसारित करत आहोत।
2: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम। भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग।
4: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून।
2: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा।
4: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं।
2: संपर्क 97-64-12-55-33,
4: 9764125533।
5: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे। गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत।
6: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
2: जितेंद्र घोडके सराफ।
7: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748।
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
8: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
8: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ देना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ। संपर्क 8661967672।

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 42वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे मीना फणसाळकर यांनी.

श्रीमद भगवत गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा 42वा श्लोक. इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा यांचा एकमेकांमधला संबंध अर्जुनाला भगवंतांनी सांगितलाय. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, विषयांपेक्षा इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षाही जो श्रेष्ठ तो आत्मा आहे. हाच अर्थ थोड्या वेगळ्या शब्दात आचार्य विनोबा भावे गीताईमध्ये सांगतात. इंद्रिये बोलिली थोर, मन त्याहुनी थोर ते, बुद्धी थोर मनाहुनी, थोर तीहुनी तो प्रभू. कामरूपी शत्रूची इंद्रिय, मन आणि बुद्धी ही आश्रयस्थान आहेत असं तिसऱ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. त्यामुळे या शत्रूला समूळ नष्ट करायचं झाल्यास सर्वप्रथम इंद्रियांवर ताबा मिळवणं आवश्यक आहे. म्हणजे सीमारेषेवरच शत्रूला थोपवलं की कामरिपू पुढे मन आणि बुद्धी काबीज करूच शकणार नाही. हे पटवण्यासाठी हा 42वा श्लोक भगवंत सांगतात. या श्लोकाद्वारे इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा यांचं श्रेष्ठत्व वर्णिलेलं आहे. सर्वप्रथम इंद्रिय श्रेष्ठ आहेत असं सांगताना ती कोणाहून श्रेष्ठ आहेत याबाबत मात्र भगवंत काहीच सांगत नाहीत. इंद्रियाणी पराणी एवढंच म्हटलंय. नंतर मात्र इंद्रियेभ्यः मनः परः म्हणजे इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ असं म्हटलं. तसंच मनसहा बुद्धी परा आणि पुढे बुद्धेः सः परः असं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे. इथे सर्वत्र पर याचा अर्थ श्रेष्ठ. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण करत असताना गीता अभ्यासकांनी भाष्यकारांनी वेगवेगळे अर्थ सांगितलेले आहेत. त्याचा थोडक्यात आढावा घेत हा श्लोक समजून घेऊ. भगवान श्रीकृष्णांनी इंद्रिय श्रेष्ठ आहेत असं म्हटलं खरं, पण कोणापेक्षा श्रेष्ठ? सर्वसाधारण सर्वच गीता भाष्यकार विषयांपेक्षा इंद्रिय श्रेष्ठ असा अर्थ करतात. कारण इंद्रियांमुळे त्या त्या इंद्रियांचे विषय समजतात. डोळ्यांमुळे रूप, नाकामुळे गंध, कर्णेंद्रियांमुळे शब्द कळतो. म्हणून विषय हे कमी दर्जाचे आणि इंद्रिय ही श्रेष्ठ. विषयाचा उल्लेख या श्लोकात का नाही याचं विवरण लोकमान्य टिळकांचे शिष्य आणि गीता तत्व मंजरी या भाष्याचे लेखक जस करंदीकर यांनी असं केलंय. ते म्हणतात, पूर्वीच्या श्लोकात काम या शत्रूची शरीरातली आश्रयस्थानं सांगितलेली आहेत. विषय हे शरीरातलं आश्रयस्थान नाही. कामरूपी शत्रूचं उच्चाटन करण्यासाठी इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादींचा संबंध समजणं जरुरीचं असल्याने श्लोकात त्याचा उल्लेख आहे. जय दलाल गोयंका यांनी आपल्या तत्वविवेचनी या हिंदी टीकेत इंद्रिय ही स्थूल शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत असं मानलंय. त्यांच्याप्रमाणेच काही गीताभ्यासक इंद्रिय शरीरापेक्षा श्रेष्ठ मानतात, कारण शरीर इंद्रियांशिवाय काहीच करू शकत नाही. इंद्रिय ही शरीरापेक्षा सूक्ष्म आहेत, शिवाय ती प्रबळी आहेत. स्वामी रामसुखदास साधक संजीवनी या आपल्या गीतेवरच्या टीकेत या दोन्हीही मतांचा स्वीकार करताना दिसतात. इंद्रिय ही शरीर किंवा विषय याहून श्रेष्ठ होत असं ते म्हणतात. आता या श्लोकात बुद्धीपेक्षा कोण श्रेष्ठ हे सांगताना भगवान श्रीकृष्ण सहा हे सर्व नाम योजतात. या सहाचा अर्थ तो असा होतो. मग प्रश्न असा उपस्थित होतो, हा तो कोण? या बाबतीतही दोन मत आहेत. पंडित सातवळेकरांनी या दोन्हीही मतांचं सांगोपांग विवेचन केलेलं आहे आणि याबाबतचा निर्णय स्वतः न देता वाचकांवर अभ्यासकांवर सोपवलेला आहे. आद्य शंकराचार्य या ओळीचा अर्थ बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ असा करतात. गीतेतल्या या श्लोकाप्रमाणेच कठोपनिषदातही असाच एक श्लोक आलेला आहे. तिथे आत्मा हा शब्द आलाय. बुद्धे हे आत्मा महान पराहा याला अनुसरूनच आचार्यांनी गीतेतही सहा या सर्व नामासाठी आत्मा हा अर्थ योजलेला आहे. आणि आत्मा हाच सर्वश्रेष्ठ असल्याने

तो काम या विकाराचं आश्रयस्थान बनू शकत नाही. याच अर्थाने कठोपनिषदात आत्म्याला रथीन असं मानून रथाच्या दृष्टांताने हा विषय समजावलेला आहे. आत्मा हा रथी, बुद्धी सारथी, शरीर हा रथ, तर इंद्रिय हे घोडे आणि त्यांचे विषय म्हणजे रथाचा मार्ग असं हे रथरूपक सांगून मन हा सारथ्याचा हातातला लगाम आहे असं म्हटलेलं आहे. रथीच्या ताब्यात सारथी, सारथ्याच्या ताब्यात लगाम आणि लगामाच्या ताब्यात घोडे असणं उचित होय, तिथेच आत्मोन्नती आहे. कठोपनिषदातले हे संदर्भ लक्षात घेऊनच आचार्य आत्मा असा अर्थ सांगतात. आचार्यांप्रमाणेच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी इत्यादी आधुनिक भाष्यकारही सहा म्हणजे आत्मा हाच अर्थ स्वीकारतात. माऊली ज्ञानेश्वर मात्र याबाबत काहीच सांगत नाही, पण त्यांचे अनुयायी आत्मा हाच अर्थ स्वीकारतात. रामानुजाचार्य मात्र सहा याचा अर्थ काम असा करतात. भगवद्गीतेत कठोपनिषदाचा श्लोक जसाच्या तसा स्वीकारलेला नाही, तिथे त्याचा आरंभही वेगळा आहे. कठोपनिषदात इंद्रियेभ्यः परा हि अर्थाः म्हणजे इंद्रियांपेक्षा विषय श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. गीतेत मात्र या बाबतीत मऊ नाही, पण उपनिषदाच्या विरुद्ध अर्थ आहे. इंद्रिय श्रेष्ठ असं भगवंत सांगतात. सहाचा काम असा अर्थ करण्याचं स्पष्टीकरणही हा अर्थ करणारे अभ्यासक करतात. आचार्य विप्रलिमये यांनीही रामानुजाचार्यांच्या अर्थाला पुष्टी दिलेली आहे. त्यांच्या आणि अन्य अभ्यासकांच्या मते आधीच्या श्लोकांमधून आत्मा हा शब्द नाही, तिथे काम याचं वर्णन आहे. त्यामुळे पूर्वी वर्णन करत असलेला काम यासाठी सहा हे सर्वनाम आलेलं आहे. कारण कृष्णार्जुनाच्या संवादात कामाचा विषय चालू आहे, इथे आत्म्याचं नावही नाही. त्यामुळे प्रकरण संबंधानुसार सहाचा अर्थ काम घेणंच योग्य आहे. उपनिषदांमध्ये सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी ब्रह्मतत्वाच्या कामातूनच ती निर्माण झाली असं म्हटलेलं आहे. काम बुद्धीपेक्षाही सूक्ष्म, एकहा अहम बहुस्याम प्रजायेय हा ईश्वराचा पहिला काम आहे आणि तो सर्वत्र भरून राहिलेला आहे. बुद्धीपासून इंद्रियांपर्यंत हा काम व्यापक आहे आणि याचा हा विलक्षण प्रभाव आहे असं या श्लोकातून सांगितलेलं आहे. इथे काम म्हणजे वासना मूलक अहंकार रूपी सूक्ष्म इच्छा. प्रकृतीच्या ठिकाणी इच्छा होऊन त्यापासून अहंकार बुद्धी आणि मन बनतं. पंडित सातवळेकरांनी अशा प्रकारे सविस्तर विवेचन करून याबाबत निर्णय न देता महाजनो येन गतः सपंथाः म्हणजेच शंकराचार्यादी अनेक विद्वानांनी केलेला आत्मा हाच अर्थ मानलेला आहे. जय दलाल गोयंका यांनी कामाचं प्रकरण चालू असलं तरी तिथे त्याला श्रेष्ठ मानणं योग्य नाही असं सांगितलेलं आहे. कामाला मारण्याची ताकद आत्म्यामध्ये आहे. मनुष्यांनी आत्मबल ओळखलं तर तो बुद्धी, मन आणि इंद्रिय यांच्यावर सहजपणे आपला अधिकार गाजवून कामाला मारू शकतो. हे समजवण्यासाठीच भगवंतांनी हा श्लोक सांगितलेला आहे. काम हा श्रेष्ठ मानला तर त्याच्याद्वारा म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्या सहाय्याने कामाला मारण्यास सांगणं हे असंगत ठरतं. शिवाय सहाचा काम अर्थ घेणं उपनिषदातल्या वर्णनाच्याही विरुद्ध ठरतं. त्यामुळे सहा या पदाने आत्मा असाच अर्थ योग्य आणि पुढल्या विवेचनाच्या दृष्टीने सुसंगत ठरतो. अशा प्रकारे वरपांगी सोपा वाटणारा हा श्लोक अनेक प्रश्न निर्माण करून भाष्यकारांना जणू आव्हान देतोय. माऊली ज्ञानेश्वरांनी मात्र या श्लोकासाठी प्रत्यक्ष उभी सांगितलेली नाही. या अध्यायातल्या 40 ते 43 या श्लोकांसाठी एकत्रितपणे माऊलींच्या उभी रचना आहे. आजच्या संदर्भात भगवंत मानवी बुद्धीची ताकद किती श्रेष्ठ आहे हे लक्षात आणून देतात. काम, इच्छा, वासना हा शत्रू थेट बुद्धीपर्यंत जाऊन माणसाला बधिर करून टाकतो. डोळ्यांसमोर सतत मोबाईल, कानांसाठी सतत निरर्थक आणि कर्कश संगीत, जिभेसाठी सतत जंक फूड हे दुष्ट चक्र संपतच नाही. हे सगळे लाड पुरवणं थांबवण्यासाठी मन सतत सांगत असतं, आता बास आता बास, पण कळतंय पण वळत नाही अशी अवस्था होऊन बसते. मनाची ताकद मोठी, त्या मनाला ताब्यात ठेवणारी बुद्धीची क्षमताही अफाट, पण हा कामरूपी शत्रू आपल्या बुद्धीलाही बधिर करून टाकतो. आपण इंद्रियांचे, मनाचे गुलाम आहोत की मालक हा प्रश्न स्वतःला विचारायलाच हवा. मालकासारखं वागून बुद्धी शाबूत आणि मन ताब्यात ठेवलं तर कोणतीही वाईट सवय आपल्याला शिवणारच नाही.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 42वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत.
5: उन्हाळा, हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
4: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:36 झालेले आहेत. थोड्याच वेळात भुले बिसरे गीत हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
6: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर। प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा। मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी। आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही। आता सविस्तर बातम्या। महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं। या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून असा बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026वर विधानसभा सभागृहात काल सविस्तर चर्चा करण्यात आली। त्यानंतर हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं। या विधेयकाअंतर्गत पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभही मिळणार आहे। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हा केवळ एक कायदा नसून मातीमध्ये जीव ओतणाऱ्या, महाराष्ट्राची कृषी व्यवस्था भक्कमपणे उभी करणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा सभागृहात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचं स्वागत केलं आणि त्याला पाठिंबा दिला। शेती आणि गैरव्यावसायिक कामांसाठी माती आणि मुरमासारख्या गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल निवेदनाद्वारे दिली। या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसाय

0: कामांसाठी करता येईल. जलसंपदा आणि मृत्संधारण विभागाच्या अखत्यारीतल्या जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे आदी ठिकाणांहून गाळ, माती आणि मुरुम काढण्यासाठी आता पूर्णपणे मुभा असेल. त्यासाठी शेतकऱ्यांना मंडल अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनानं मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेमध्ये दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ते म्हणाले,
1: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं काही निधी द्यावा, दिलाच पाहिजे, तो घेतलाच पाहिजे, त्याचे प्रस्ताव देखील दिलेले आहेत, पण तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही. तर हे वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याच नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी त्यांच्याच नावानं मराठी भाषा विकास केंद्र तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी 1 वर्षामध्ये आम्ही करणार आहोत.
0: महाराष्ट्रातल्या गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेमध्ये केली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 हा देशभरातल्या गावांचा विकास वेगवान करणं, रोजगार सुनिश्चित करणं आणि ग्रामीण उपजीविका बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. चौहान यांच्या हस्ते काल विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात मुक्कावरीपल्ले गावात झालेल्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही उपस्थित होते. राज्याच्या माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं असल्याचं विविध वृत्तमाध्यमांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. राज्य शासनानं 2024 मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं असून त्यामार्फत सलग 3र्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. दरम्यान प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागून मोठं नुकसान झालं. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली होती. त्यामुळे मंदिराच्या संरचनेचं नुकसान झालं आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्यात मॉन्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पुरेसा पाऊस पडत असल्यानं खरीप पेरण्यांना वेग आला आहे. ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पीकपाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या काहीशा उशिरा पण समाधानकारक आगमनानंतर यंदाच्या खरीप हंगामातल्या शेतीच्या कामांना मोठा वेग आलाय. जून अखेरीस झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या धुळवाप पेरण्या आणि भाताची रोपं तयार करण्याचं काम आता पूर्ण झालं असून आता प्रत्यक्ष भात लावणीच्या कामांनी गती घेतली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात 54,000 हेक्टर क्षेत्रावर भात तर 3,000 हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवडीचं नियोजन करण्यात आलंय. त्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक तर कणकवली आणि मालवण तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. हंगामासाठी खतांचं चोख नियोजन करण्यात आलं असून 5000

0: 500 मेट्रिक टन युरिया आणि 5,200 मेट्रिक टन संयुक्त खतांचा पुरवठा कंपन्यांमार्फत सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या सुमारे 8 ते 9 हजार शेतकऱ्यांनी यंदा खरीप पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदवलाय. जिल्ह्यात काहीशा उशिरानं मॉन्सूनचं आगमन झालं खरं, पण त्याचा भात पिकाच्या पेरणीवर फारसा परिणाम न झाल्याचं चित्र यंदा दिसून आलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागामध्ये पाऊस सुरू आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातले आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या असून आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर गडचिरोलीमध्ये बुधवारी मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्ती

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर गडचिरोलीमध्ये बुधवारी मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. हवामान विभागानं आज रायगड जिल्हा आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तर मुंबई, कोकण आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना केशरी बावटाही जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आताच भुले बिसरे गीत हा कार्यक्रम आपण ऐकला आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून। यानंतरचा कार्यक्रम प्रसारित होईल काही क्षणातच। श्रोते हो, आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM। सकाळचे 7:30 झालेले आहेत। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं, आनंद बक्षी यांनी लिहिलेलं आणि कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अभिनेत्री नंदाला घोड्यावरून काश्मीरचं दर्शन घडवून आणणारा शशी कपूर. 1965 मध्ये जब जब फूल खिले हा चित्रपट प्रदर्शित झाला. याचं दिग्दर्शन सूरज प्रकाश यांनी केलं तर लेखक होते ब्रिज कात्याल. असं म्हणतात की ब्रिज कात्याल ही कथा घेऊन शोलेचे निर्माते सिप्पी आणि अजून अशाच तीन मोठ्या निर्मात्यांकडे सुद्धा गेले होते, पण त्या सगळ्यांनी ही कथा नाकारली. मग पुढे दिग्दर्शक

0: सूरज प्रकाश यांना ती आवडली आणि त्यांनी ती स्वीकारली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सगळ्यात हिट ठरला. बॉक्स ऑफिस इंडियानुसार 1965 मधला दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हा बॉलिवूड चित्रपट होता, ज्याचं नाव होतं जब जब फूल खिले. आणि या चित्रपटात शशी कपूर आणि नंदा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या, तर कल्याणजी आनंदजी यांनी चित्रपटाची गाणी संगीतबद्ध केलेली होती. पण अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी देखील त्यांना सहकार्य केलेलं होतं. या चित्रपटाची सगळी गाणी ही आनंद बक्षी यांनी लिहिलेली होती, जी खूप लोकप्रिय झाली. जम्मू आणि काश्मीर मधल्या राज या गरीब मुलाचीही गोष्ट. तो एक नाबाडी असतो आणि काश्मीर बघायला आलेल्या एका श्रीमंत पर्यटकाच्या म्हणजेच रीटाच्या प्रेमात पडतो. त्या दोघांच्या प्रेम कहाणीची ही कथा सूरज प्रकाश यांनी साकारली तेव्हा त्यांनी ब्रिज कात्याल यांना विचारले की राज हा कोणत्या धर्माचा होता, कारण आपण ते चित्रपटामध्ये कधीच स्पष्ट केलं नाही. तेव्हा प्रकाश म्हणाले की हाच तर चित्रपटाचा सगळ्यात मोठा क्लायमॅक्स आहे. मंडळी, याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलतो 1965 प्रदर्शित झालेल्या जब जब फूल खिले या चित्रपटाबद्दल. राजच्या भूमिकेसाठी तयारी करण्यासाठी म्हणून शशी कपूर यांनी जम्मू काश्मीर मधल्या नावाडाच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. आणि तुम्हाला माहितीये, यासाठी शशी कपूर अनेक दिवस अशा नावाडांसोबत राहिले सुद्धा, त्यांच्याबरोबर जेवले सुद्धा. आता महत्वाचा भाग म्हणजे चित्रपटाच्या क्लायमॅक्सचा, जिथे राज रीटाला चालत्या ट्रेन मधनं ओढून घेतो. हा शॉट बॉम्बे सेंट्रलवर चित्रित करण्यात आला होता. सूरज प्रकाश यांनी नंदाला ट्रेन मध्ये कसे आणि केव्हा ओढायचे याबद्दल शशी कपूर यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. कपूर यांनी सुद्धा त्या सूचनांचं अचूक पालन केलं. प्लॅटफॉर्म संपायला फक्त काही फूट अंतर शिल्लक असतानाच शशी कपूर यांनी नंदाला आत ओढलं तेव्हा प्रकाश यांनी डोळे मिटून घेतले होते. ते म्हणाले की ही घटना इतकी अंगावर शहारा आणणारी होती की आता नंदाचा अंत जवळ आलाय की काय, या विचाराने माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. पण शशी यांनी आरामात त्या सगळ्या सूचनांचं तंतोतंत पालन केलं आणि योग्य वेळी नंदाला ट्रेनमध्ये ओढून घेतलं. अजून एक गमतीशीर गोष्ट माहितीये मंडळी, हा चित्रपट अल्जेरियाच्या चित्रपटगृहांमध्ये काही वर्षे दर 2 दिवसांनी प्रदर्शित करण्यात आला होता, कारण त्याला लोकांकडनं तेवढी मागणी होती. शशी कपूर हे अल्जेरिया, मोरोक्को आणि लिबिया सारख्या उत्तर आफ्रिकन देशांमधील सर्वात यशस्वी भारतीय अभिनेत्यांपैकी एक होते, असं म्हणतात. की म्हणून माराकेशच्या बाजारपेठांमध्ये आजही काही वृद्ध दुकानदार तुम्ही भारतातून म्हणजे शशी कपूर यांच्या जन्मभूमीतून आला असाल तर तुम्हाला खरेदीवर डिस्काउंट देतात. या चित्रपटातली अजून एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे हा चित्रपट काश्मीरमध्ये चित्रित केला गेला होता. काश्मीरचं निसर्ग सौंदर्य भरभरून दाखवण्यात आलं होतं, पण बोटीची अनेक दृश्य आणि खोलीच्या आतील भागाचं चित्रीकरण हे मुंबईतील स्टुडिओ मधल्या सेटवर करण्यात आलं होतं. बघा ना मंडळी, आत्ताच्या VFX आणि AIच्या जमान्यात हे सगळं सहज शक्य आहे, पण त्या काळी म्हणजे 1965 मध्ये या सगळ्या गोष्टी कशा बरं केल्या असतील. म्हणूनच तर अशा सगळ्या दिग्गज कलाकारांना हॅट्स ऑफ. अशाच चित्रपटांच्या अनेक गोष्टी जाणून घेऊयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं जब जब फूल खिले या चित्रपटातलं हे सुंदर

श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 7:40 आणि 6 सेकंद होत आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया पी सावळाराम यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 7:45 झालेली आहेत. आता प्रसारित करत आहोत
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, 866-9197672.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात आता ऐकूया क्षमा खळे यांच्या स्वरात वंदना विटणकर यांचं हे गीत.

0: या गीताबरोबरच कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेटवरून तसेच न्यूज ऑन AIR या ॲपवरून आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगिळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण बांगड्यांचे विविध प्रकार कोणते, त्याचं स्वरूप कसं असतं आणि या बांगड्या का लोकप्रिय असतात याची माहिती घेत आहोत. पूना गाडगिळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला बांगड्यांवरचे एम्बॉस डिझाईन म्हणजे नेमकं काय, यातली कलाकुसर कारागीर हाताने करतात की त्या बांगड्या मशीनवर यांची माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
5: नमस्कार.
3: सर, बांगड्यांमधल्या विविध डिझाईन्स विषयी तुम्ही प्रत्येक भागात माहिती देताय, तर बरेचदा त्या बांगड्यांवर एम्बॉस केलेलं असतं, तर ते नक्की काय असतं याविषयी आम्हाला सांगा.
5: एम्बॉस म्हणजे आपण कॉमन याच्याच एम्बॉसिंग हा शब्द वापरतो, म्हणजे जाड कागदावर पण एम्बॉसिंग
3: करतो.
5: ते एम्बॉस म्हणजे खेळासारखंच किंवा काहीतरी डायपंच मारून एक विशिष्ट आकार त्यातून इलेव्हेट करणं, ते एम्बॉसिंग. आता एम्बॉसिंग जे केलं तर ते मशीन मेड पण असतं, मॅनमेड पण असतं.
3: ओ बर.
5: म्हणजे हाती पण केलं जातं किंवा मशीनवरती मास स्केलवरती पण केलं जातं. त्यामुळे एम्बॉस बँगल या एकतर ज्यांच्याकडे ती टर्की किंवा इटालियन मशीनरी आहे ते करू शकतात, किंवा ज्यांच्याकडे विविध प्रकारचे खिळे आहेत किंवा पंच आहेत पूर्वापार चालत आलेले तर तेही करू शकतात. साधारणपणे त्याच्यावरती ते एम्बॉस करून म्हणजे ठोकून केलेले पंच मारून केलेले जे आकार असतात ते टिकल्यांच्या आकाराचे असतात किंवा विविध आकाराचे असतात.
3: बर.
5: बांगड्या साधारण 12-13 ग्रॅम पर्यंत होतात.
3: बर.
5: त्या हलक्या पण होऊ शकतात वजनानी, कारण की मशीनवरती जर ते केलेलं असेल तर हलक्या होऊ शकतात.
3: बर.
5: आणि पाटली 20 ग्रॅम पर्यंत होते, पण ती मशीनवर केली तर 16 ग्रॅम पर्यंत होऊ शकते. साधारण मजुरी 14-15% असते.
3: अच्छा.
5: आणि तशाच मशीन बँगल्स म्हणून पण एक बांगड्या बनवल्या
3: प्रसिद्ध आहेत
5: की ज्या पूर्णपणे मशीनवर बनवल्या जातात.
3: बर.
5: त्या CNC आणि तुमच्या इटालियन आणि टर्की मशीनरीवरती

0: आणि त्याला बाजूनी जे असतं ते काणस टाईपची बांगडी असते आणि मध्ये आडवे उभे तुम्हाला पाहिजे तसं, कारण एकदा मशीनच आहे म्हटल्यावर तुम्ही जशी काय त्याची डिझाईन सीएनसीने सेट कराल त्या प्रकारे त्याच्यात आकार येतात. आडवे उभे कुठल्याही प्रकारचे आकार असतात, वेगवेगळे आकार असतात, पण जनरली त्या जे आकार असतात ते लाईन फॉर्म मधले असतात, जे रेघांनी निर्माण केलेले आकार असतात.
1: बरोबर.
0: मग त्याच्यामध्ये खोलगट पण केलं होतं किंवा उभट पण केलं होतं, फुगीर पण केलं होतं, पण ते आकार जे असतात ते रेघांच्या यांनी केलेले असतात, त्याच्यातून जे निर्माण होतील आकार तसे असतात. आणि तसेच काणस बांगडी जी आपण मगासपासून म्हणतोय, तर काणस बांगडी इंडिव्हिज्युअली बनते बर का, ती मशीनवरच बनते, पण ती थीन असते खूप, म्हणजे एक अगदी पातळ तार आणि त्याला काणसला जसे एक रफनेस असतो तसा एजवरती रफनेस. आणि त्या बांगड्या घालण्याची सुद्धा फॅशन आहे, कारण त्या बांगड्या 7-8 ग्रॅम मध्ये बनतात. चार बांगड्या घातले एकापुढे एकापुढे एक तर चांगले दिसतात, आणि 30-32 ग्रॅम मध्ये चार बांगड्या बनतात. त्यामुळे काणस बांगडी आता इंडिव्हिज्युअली वापरण्याची पण फॅशन निघाली, पण त्या सुद्धा मशीनवरच बनतात. आणि काणस बांगडी आणि मशीन बँगल याचा जर आपण विचार केला तर त्याची मजुरी साधारण 12% असते, आणि जी आपण एम्बॉस बांगडी बघितली त्याची मजुरी 14% असते.
1: बरोबर. सर, तुम्ही वेगवेगळ्या बांगड्यांचे प्रकार सांगतायत, पण एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हे किती कॅरेट मध्ये बनतं?
0: हे जनरली सगळे 22 कॅरेट मध्ये बनतं.
1: अच्छा.
0: पण आता भाव वाढत असल्यामुळे 18 कॅरेट बनवण्याची फॅशन निघाली आहे. फॅशन म्हणजे कारखानदारांकडे नाही, ग्राहकांकडे, की आकारमान तेच दिसलं पाहिजे पण किंमत कमी असली पाहिजे, म्हणून ते 22 ऐवजी 18 कॅरेट मध्ये बनायला.
1: हो, बरोबर. मोडक सर, आज आपण आम्हाला बांगड्यांवरील एम्बॉस डिझाईन कसं असतं, त्याचे कॅरेट किती असतात आणि त्या सुंदर कशामुळे दिसतात याची सविस्तर माहिती दिलीत, त्यासाठी मी आपले श्रोत्यांच्या वतीने आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: स्टार्टअप या विषयावरती आपण बोलत होतो आणि बरीचशी युथ जी आहे आता ती सध्या सगळेजण स्टार्टअप करण्याचा विचार करते, स्वतःच्या नवीन नवीन संकल्पना घेऊन मार्केटमध्ये येण्याचा विचार करते. पण हा स्टार्टअप जो आहे तो कायम यशस्वी राहण्यासाठी तुम्ही काय महत्वाचा सल्ला द्याल?
2: स्टार्टअपनेही इन्व्हेस्टमेंट कशी करावी, आलेल्या पैशाचं आर्थिक नियोजन कसं करावं, त्याची छोटी छोटी पावलं कशी उचलावी सो दॅट त्याचं रुपांतर हे मोठ्या वटवृक्षात आणि मोठ्या स्टार्टअपमध्ये होऊ शकतं हा विचार करायला हवा. म्हणजे आपण म्हणतो ना की पैशांना आपल्यासाठी काम करायला लावा. म्हणजे जाता जाता आपल्या सगळ्या तरुण मित्रांना हाच कानमंत्र आहे की जेव्हा जेव्हा आपण कुठलाही व्यवसाय करू, स्टार्टअपच्या स्वरूपात व्यवसाय सुरू करू, तर जी काही आपली आयडिया आहे त्यातून जे काही पैसे आपल्याला उपलब्ध होत आहेत, जे पैसे आपल्याला नफ्याच्या स्वरूपात मिळत आहेत, त्यातला काही वाटा हा बाजूला काढणं, तर हे सुरुवातीपासून जर आपण इंटॅक्ट ठेवलं, प्लॅनिंग जर त्याचं व्यवस्थित केलं, तर आपल्याला कुठेही भविष्यात स्टार्टअप मोठा करण्याची अडचण येणार नाही. आणि दुसरा महत्वाचा, स्वतःवर विश्वास ठेवा, नवनवीन गोष्टी शिकण्यावर विश्वास ठेवा, शिकत राहा, योग्य तज्ञांचा सल्ला घ्या वेळोवेळी. म्हणजे जर आपण इन्व्हेस्टमेंट रिलेटेड काही स्टार्टअप करत असू तर त्याच्या रिलेटेड पोर्टफोलिओ कसे डिझाईन करायचे याचा तज्ञांचा सल्ला घ्या. त्याच्यानंतर आपण फार्मा इंडस्ट्रीमध्ये जर आपण

0: असू तर फार्मा रिलेटेड कुठल्या प्रॉडक्टमध्ये आपण जर आलो तर त्याचा योग्य बेनिफिट होऊ शकतो, हे आत्ताचे जे स्टार्टअप आहेत ज्यांनी गेल्या 3-5 वर्षात मोठ्या कंपन्या उभ्या केल्या त्यांच्याशी डिस्कस करून ठरवा आणि ऍट दी सेम टाइम आपल्या पैशाचंही नियोजन योग्य पद्धतीने करा, तर तो स्टार्टअप मोठ्या प्रमाणात उभा राहील. कारण कोविडने हे शिकवलंय मॅडम, खूप स्मॉल स्केल इंडस्ट्री लयाला गेल्या. ओनली रिझन वॉज की कॅश फ्लो मॅनेजमेंट ही व्यवस्थित नव्हती. सगळा 100% पैसा हा व्यवसायात लागलेला होता, व्यवसायातून कुठलाही पैसा बाहेर काढलेला नव्हता. भले ते व्यवसाय हे 5-10 वर्ष जुने व्यवसाय होते आणि म्हणून ते अडचणीत आले. तर स्टार्टअप करणाऱ्यांना आनंदाने नव्याने फोकस असा स्टार्टअप सुरू करा, पण कॅश फ्लो मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टमेंट वर जरूर भर द्या, तर तुम्ही भविष्यात मोठी स्टार्टअप कंपनी नक्की उभी करू शकाल.
1: या मौल्याच्या सल्ल्यासह आज वेळ झाली इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: and be registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: पुणे विविध भारती 101 FM आता प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. भारत जपान संबंध खरोखरच अत्यंत विशेष असून या आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला संबोधित करताना केलं. दोन्ही देशांनी आर्थिक सुरक्षेच्या महत्वाबाबतची आपली सामायिक कटिबद्धता संयुक्त जाहीरनाम्यात अधोरेखित केली आहे. सेमीकंडक्टर, महत्वपूर्ण खनिज, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि औषध निर्माण या 5 प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल असं दोन्ही देशांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा विभागाच्या वतीनं देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायतीला केंद्रीय प्रशासन सुधारणा विभागाचे मंत्री जितेंद्र सिंह आणि राजस्थानचे मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जयपूर इथं आयोजित 29th राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेमध्ये काल हा पुरस्कार देण्यात आला. कडेपूर ग्रामपंचायतीत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या 1300 जास्त सेवा संपूर्णपणे डिजिटल करण्यात आल्या आहेत. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा आज इराणला रवाना होणार आहेत. भिवंडीतील टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दहिया याला जम्मू इथून तर आणखी 2 आरोपी सोनू सिंह आणि मिथुन सिंह यांना बिहारमधून ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी दिली. पुणे शहर आणि परिसरात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. आजही शहरालगतच्या घाट परिसरात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर शहरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित

0: गुंतवणूक सुखद भविष्य अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:03 आणि 39 सेकंद होत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे.
1: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात सरस्वती वंदन यांचं हे गीत. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
3: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
4: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
5: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
4: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
5: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
4: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94223111106.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: Of a design career, make it happen at DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
4: Choose BDAS in product design, interior and space design, visual communication design, animation and user experience design. Visit despu.edu.in today.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात सुमन कल्याणपूर यांची, यांच्या स्वरात संत तुकाराम यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

0: याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
1: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
6: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
5: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
6: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
5: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: कार्यक्रमात आता ऐकणार आहात संत जनाबाई यांची ही भक्तिरचना. वसंत प्रभू यांचं संगीत आहे तर स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
3: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
4: अहो ऐकलत का, तथास तुचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
5: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
4: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
5: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
4: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
5: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात लता मंगेशकर यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची भक्तिरचना. संगीत आहे मीना मंगेशकर यांचं.

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: श्रीमन महागणाधिपती नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो.

0: डाईंग. सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहात रामकृष्ण बापू सोमय्याजी यांचं गीत. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आहे. तर या गीताला स्वरसाज लाभलाय लता मंगेशकर यांचा.

0: या गीताबरोबरच कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि स्वामिनीचा मानसून इश्य सेल सुरू झाला 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठे करोड विजिलंट बिल्डिंग पुणे.

0: श्रोते हो, आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:30 आणि 10 सेकंद होत आहेत. आता प्रसारित करत आहोत
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
3: इंटरनेट बँकिंग,
2: मोबाईल बँकिंग,
3: व्हॉट्सअप बँकिंग,
2: EKYC,
3: NEFT, RTGS,
2: IMPS,
3: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
2: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807977.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत. छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी. संपर्क 98220 98215. उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
6: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
6: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20.
6: 7823 84 1120.

be registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.

0: शंकर लॉन्स, वडकी नाला, पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो नमस्कार. मैत्री हा शब्द उच्चारायला जितका सहज तितकाच अनुभवायला दुर्मिळ. काही मैत्री काळाच्या ओघात विरून जातात, तर काही आठवणी बनून राहतात, आणि काही मैत्री मात्र संस्कृतीचा भाग होतात. मराठी साहित्य विश्वात अशीच एक मैत्री होती, गीतमहर्षी गदिमा आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांची. एकाच लेखणीतून शब्दजन्माला यायचे तर दुसऱ्याच्या सहवासानं त्या शब्दांना नवी अर्थछटा लाभायची. एकमेकांवर मनापासून प्रेम करणारे, एकमेकांच्या प्रतिभांवर नितांत श्रद्धा असलेले, आणि भेटले की सभोवताल हसवून आणि चैतन्यानं व्यापून टाकणारे हे दोन मित्र. गदिमांजलीच्या आजच्या भागात आपण अनुभवणार आहोत असेच पुलकेत गदिमा. यात काही गीतं पुलंनी संगीत दिग्दर्शित केलेली आणि गदिमांनी लिहिलेली असतील, तर काही गीतांमागे पुल आणि गदिमा यांचा गमतीशीर संवाद असेल. पुण्याची पहाट. रात्रभर चित्रपटाचं काम करून दोन मित्र घरी परततात. डेक्कन जिमखाण्याच्या रस्त्यावर शांतता. इतक्यात रस्त्यावरील दिवे एकामागून एक मालवतात. क्षणभर अंधार पसरतो आणि त्याच अंधारातून गदिमांच्या मनात उजळते एक ओळ. विझले रत्नदीप नगरात, आता जागे व्हाय अधुनात. कविता अशीच जन्माला येते. कोणताही गाजावाजा नाही, कोणतीही पूर्वतयारी नाही. हा किस्सा पुलं मोठ्या प्रेमानं सांगतात, कारण गदिमांच्या प्रतिभेवर पुलंचं नितांत प्रेम होतं. त्या पहाटेच्या अनुभवातूनच जन्मलेलं हे गीत. मालती पांडे यांचा स्वर, गदिमांचे शब्द आणि सुधीर फडके यांचं संगीत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: टेक टेस्ट एकदम बेस्ट साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून चमचमीत मसाले चटपटीत लोणची खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच।
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
3: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठचत नाहीत,
4: मग आता ही भीती घालूया।
5: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात।
4: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात।
5: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग।
4: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट।
5: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स।
4: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स।
5: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस। आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट।
4: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11 88 88 56 00 11।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: विझले रत्नदीप या गाण्याच्या बाबतीत पुलल गीतात की दिवे मालवल्यावर पुलंनी मिश्किलपणे विचारलं, हे दिवे असे का बुवा मालवतात? तेव्हा गरिमा हसत म्हणाले होते, हे दिवे मालवतात म्हणूनच तर आमची प्रतिभा जागी होते. गदिमांची प्रतिभा केवळ भावगीतांपुरती मर्यादित नव्हती. लोकगीत, भक्तिगीत, लावणी, चित्रपटगीत, बालगीत प्रत्येक प्रकारात ते तितक्याच सहजतेने नमले. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गुळाचा गणपती या चित्रपटातील गीतं. गुळाचा गणपती खरं तर सबकुछ पुलं असा चित्रपट होता, पण त्यात गदिमांनी गीतं लिहिली. पुलांनी त्यांना संगीताची साथ दिली. पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजानं

गुळाचा गणपती या चित्रपटातलं एक गीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मृतीचा भाग बनलं, आणि अर्थात संत परंपरेचा आत्माही झालं. कित्येकांना एखादा पारंपरिक अभंग असल्याचा भास होतो तेच गीत आता आपण ऐकणार आहात, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात.

एखाद्या कलाकाराचं मोठेपण त्याच्या कलेतच दिसतं. माणूस म्हणून तो किती मोठा आहे त्याच्या मित्रांच्या आठवणीतून कळतं. गदिमा आणि पुलं यांचं नातंही असंच होतं. एकमेकांच्या यशाचा हेवा नाही, स्पर्धा नाही, होती ती केवळ मनापासून दाद. गदिमांची एखादी नवीन कविता ऐकली की पुलं पहिला श्रोता व्हायचे, आणि पुलंचं एखादं नवीन लेखन तयार झालं, संगीत तयार झालं की गदिमा त्यावर मनमोकळं बोलायचे. दोघांच्याही गप्पांमध्ये साहित्य होतं, संगीत होतं, आणि त्याहूनही महत्त्वाचं आयुष्य होतं. गदिमांच्याविषयी बोलताना पुलं एकदा म्हणाले होते, मराठी भाषेच्या अंगणात शब्दांची इतकी सुंदर रांगोळी घालणारा हा माणूस आहे. आणि गदिमाही म्हणायचे, पुरुषोत्तमाच्या हातात शब्द गेले की त्यांनाही हसू फुटतं. या दोन वाक्यातच या दोघांच्याही नात्याचं सार सामावलं आहे. गदिमांच्या लेखनीतून जन्मलेलं एक गीत महाराष्ट्रातल्या प्रत्येक बालपणाचा भाग बनलं. आकाशात काळे ढग आले, आंब्याच्या बागेत मोर थुई थुई नाचू लागला की हे गीत आपल्याला आठवतं, नकळतच गुणगुणलं जातं. आशा भोसले यांच्या स्वरात गदिमांचं हे गीत, संगीत आहे पुलंचं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात ₹5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत। छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी। संपर्क 98-220-98-215। उत्तम भक्कम गुडविल बनियन्स।
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं।
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता।
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे।
2: संपर्क 78-23-84-11-20।
3: 7823-84-1120।

0: भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: मराठी रंगभूमीच्या इतिहासात एक सोहळा अविस्मरणीय ठरला, बालगंधर्व रंगमंदिराचं उद्घाटन. त्या प्रसंगासाठी पुलंनी गदिमांवर गीत लिहिण्याची जबाबदारी दिली आणि त्यांनी लिहिलं, जसा जन्म तो तेज घेऊन तारा, जसा मोर घेऊन येतो पिसारा, तसा येई होऊन कंठात गाणे, असा बालगंधर्व आता न होणे. या शब्दात एका महान कलाकाराला अभिवादन नव्हतं तर मराठी रंगभूमीच्या परंपरेलाच प्रणाम होता. स्वर दिले होते अर्थात पु ल देशपांडे यांनी. त्या तिथे पलीकडे या गाण्याचाही असाच किस्सा आहे. गदिमांना जेव्हा पहिल्यांदा गदिमांनी पुलंना हे गाणं ऐकवलं तेव्हा पु ल मिश्किलपणे म्हणाले, तुमच्या प्रेयसीच्या घराकडे जाणाऱ्या झोपडीच्या रस्त्यावर वळणावर आंब्याचं झाड तरी आहे, आमच्याकडे तर फक्त वखारीची लाकडंच आहेत. ऐकूया गदिमांनी शब्दबद्ध केलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत मालती पांडे यांच्या स्वरात.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: श्रीमन महागणाधिपती नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर

0: फुले आणि गदिमांच्या या मैत्रीला आणि त्यांच्या प्रतिभेला मानाचा मुजरा करत आज निरोप घेऊयात.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:58 होत आहेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभरात सरासरी 16.1 mm पावसाची नोंद झाली. जूनपासून आत्तापर्यंत जिल्ह्यात एकंदर 428.2 mm पाऊस झाला आहे. राधानगरी धरण 21% भरलं असून नदीपात्रातून 3968 क्युसेक्स विसर्ग सुरू झाला आहे. काळंबावाडी धरणात केवळ 8% पाणी असून तुळशी जलाशयात 37% पाणी आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव, कडेगाव, मिरज आणि खानापूर तालुक्यात सध्या पावसाचं प्रमाण चांगलं असून जत, आटपाडी आणि कवठे महांकाळ तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या

पावसामुळे वारणा धरणात 11.46% टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या 10% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पॉलिटेक्निक अर्थात अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत येत्या 6 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल ही माहिती दिली. ही मुदत काल संपणार होती, मात्र विद्यार्थ्यांकडून मुदतवाढीची मागणी आणि प्रवेश प्रक्रियेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं 22 फेब्रुवारी रोजी राज्यभरात घेतलेल्या इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक म्हणजे 8वी या दोन्ही वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. दोन्ही परीक्षांचा एकंदर निकाल 22.97% लागला आहे. या परीक्षांना 10,10,541 विद्यार्थी बसले होते. शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा काल हिंगोली जिल्ह्यात दिग्रस कराळे इथं मुक्काम होता. आज ही पालखी औंढा तालुक्यातल्या जवळा बाजार इथं मुक्काम करून परभणी जिल्ह्याकडे मार्गस्थ होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: अँफियर रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आता प्रसारित करत आहोत
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोते हो, आज संत नामदेव यांचा संजीवन समाधी दिन, त्यानिमित्तानं आजची लेखणी त्यांच्यावर केंद्रित असेल. नामाने केली विठोबाची आळवणी, झाली लाखात अशी दिव्य लेखणी. संत शिरोमणी नामदेव, दंडवत साष्टांग त्या संतांच्या चरणी. वारकरी संप्रदायाचा पाया भक्कम करणारे, विठ्ठलाचे सखे सोयरे, संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा आज संजीवन समाधी दिन. संत नामदेवांनी केवळ अभंग रचले नाहीत, तर त्यांनी भक्तीचा एक असा सोहळा उभा केला ज्यानं अवघ्या जगाला विठ्ठलमय करून सोडलं. चला सुरुवात करूया विठ्ठलाच्या चरणांना वंदन करून संत नामदेव यांची ही रचना ऐकून.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95-95-24-25-59।

0: एक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठवत नाही.
2: मग आता ही भीती घालूया.
3: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
3: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
3: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
3: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस. आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
2: ऑनलाइन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 56 00 11
3: 88 56 00 11.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: कार्तिक शुद्ध एकादशीला नरसी बामनी या गावी दामाशेट्टी आणि गुणाई यांच्या पोटी नामदेवांचा जन्म झाला. नामदेवांचं विठ्ठलाशी असणारं नातं कसं होतं? लहान वयात जेव्हा आईनं विठ्ठलाला नैवेद्य भरवायला पाठवलं तेव्हा नामदेव मंदिरात गेले आणि देवासमोर दुधाची वाटी ठेवावी तशी ठेवून म्हणाले, देवा दूध पी. पण पाषाणाची ती मूर्ती कशी हलणार? बाल नामदेवांना वाटलं देव आपल्यावर रागावलाय. त्यांनी हट्टच धरला, जर तू दूध पिणार नाहीस तर मी माझं डोकं या पायरीवर आपटेन. तो भाबडा निष्पाप आणि निस्सीम हट्ट पाहून त्या जगाच्या बापाला, प्रत्यक्ष पांडुरंगाला, पाषाणातून प्रकट व्हावंच लागलं. नामदेवाच्या हातानं दूध पिणाऱ्या त्या विठ्ठलाचं नाव किती गोड आहे

नामदेव मोठे झाले, पण त्यांची भक्ती मंदिरातल्या मूर्तीपुरती मर्यादित राहिली नाही. जेव्हा संत गोरोबा काकांच्या आश्रमात संतांची परीक्षा झाली, तेव्हा नामदेवांचं मडकं थोडं कच्चं ठरलं. स्वतःचा अहंकार गळण्यासाठी विठ्ठलानं त्यांना औंड्या नागनाथचे संत विसोबा खेचर यांच्याकडे गुरुदीक्षा घेण्यासाठी पाठवलं. विसोबा महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. नामदेवांनी विचारलं, देवावर पाय का ठेवले? विसोबा म्हणाले, जिथे देव नाही तिथे माझे पाय उचलून ठेव. नामदेवांनी विसोबांचे पाय जिथे जिथे ठेवले तिथे तिथे नवीन पिंड तयार झाले. नामदेवांचा अहंकार गळला. देव फक्त मंदिरातल्या मूर्तीत नसून विश्वाच्या कणाकणात आहे हे दिव्य ज्ञान त्यांना मिळालं. नामदेवांची ही भक्ती चराचरात पसरली. जेव्हा चंद्रभागेंच्या वाळवंटात एक अद्भुत चमत्कार घडू लागला. चंद्रभागेच्या वाळवंटात संत नामदेव महाराज जेव्हा कीर्तनाला उभे राहायचे, टाळ मृदंगाचा गजर करायचे, तेव्हा ज्या विठ्ठलानं 28 युग दोन कटीवर हात ठेवले आहेत, तो पंढरीचा राणा आपले हात सोडून नामदेवाच्या अभंगांवर फेर धरू लागायचा. देव स्वतःच्या भक्ताच्या कीर्तनात नाचू लागायचा. पुढे जाऊन वारकरी संप्रदायाची जी भव्य इमारत उभी राहिली, त्याबद्दल संत बहिणाबाई म्हणतात, ज्ञानदेव रचिला पाया, उभी राहिले देवालया, नामा तयाचा किंकर तेणे केला हा विस्तार. किंकर म्हणजे सेवक. नामदेव महाराजांनी स्वतःला त्या मंदिराचा, माऊलीचा आणि विठ्ठलाचा नम्र सेवक मानलं आणि या भक्तीचा विस्तार अखंड

भारतभर केला. त्यांनी आणि माऊलींनी मिळून समाजातील अज्ञानाचा अंधार दूर केला. अशा या लाडक्या विठ्ठलाला नामदेवांनी आपल्या भक्तीच्या दोऱ्यानं असं काही बांधलं की त्याला हृदयात कोंडून ठेवलं कायमचं.

0: संत जनाबाई यांचा हा अभंग आत्ता आपण ऐकला, कारण संत जनाबाई आणि नामदेव यांचं अगदी घट्ट नातं होतं. त्या स्वतःला नामयाची दासी असं देखील म्हणून घेत होत्या.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0-670-29-100.
4: Future leaders begin here. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
5: 2-year full-time MBA in finance, HR, marketing, operations and supply chain management. A future-focused MBA combining industry 5.0 curriculum, corporate mentoring, AI and digital skills and experiential learning. Visit despu.edu.in today.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स.
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स.
2: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595924559.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिलँड बिल्डिंग, पुणे।
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: संत नामदेवांच्या लेखणीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सहजता। अत्यंत सोप्या, रसाळ आणि रोजच्या जगण्यातील मराठी भाषेत त्यांनी विठ्ठलाशी संवाद साधला। मराठी साहित्यातील पहिले आत्मचरित्रकार म्हणून संत नामदेव महाराजांकडे पाहिलं जातं। त्यांनी आपल्या अभंगातून स्वतःच्या जीवनातील प्रसंग मांडले, तसेच आधी, तीर्थावई आणि समाधी या प्रकरणातून त्यांनी माऊलींचा जीवनप्रवासही अजरामर केला। नामदेव महाराज हे या देशाचे पहिले राष्ट्रसंत होते। त्यांनी मराठी भाषेची सीमा ओलांडून हिंदी, ब्रज, खडीबोली या भाषांमध्येही रचना केल्या। पंजाबमध्ये जाऊन तिथल्या प्रांतीय भाषेशी साधर्म्य साधणारी पदं लिहिली। शिखांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र गुरु ग्रंथ साहिबमध्ये त्यांची 61 पदे मुखबानी म्हणून आजही गायली जातात। अशा अद्भुत लेखणीनं विठ्ठलाच्या चरणी शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा पूर्ण केली। ज्या पंढरीची निर्मिती कशी झाली, विठ्ठल विटेवर कसा उभा राहिला, याचे रसाळ वर्णन नामदेवांच्या लेखणीनं करून ठेवलंय। चला ऐकूया पंढरीच्या निर्मितीचा तो महिमा।

आणि अखेर विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात पायरीपाशी संत नामदेव महाराजांनी समाधी घेण्याचं ठरवलं. का? कारण पंढरीला येणाऱ्या तमाम वारकऱ्यांची, संतांची धूळ आपल्या अंगावर पडावी, देवाच्या चरणांपेक्षा संतांच्या आणि भक्ताच्या पायाची धूळ नामदेवांना श्रेष्ठ वाटली. असं हे पंढरी नामदेवांचं आणि कित्येक संतांचं माहेरच झालंय.

संत एकनाथांचा हा अभंग आत्ता आपण ऐकला. आज संत नामदेव महाराज यांच्या समाधी दिनानिमित्त त्यांना आणि तमाम संत मंडळींना प्रणाम करत आजच्या लेखणीला विराम देऊयात. संत नामदेवांनी

0: जगभर ज्ञानदीप लावले, विठ्ठलाला कीर्तनाच्या रंगी नाचवलं आणि भक्तीचा हा सागर सगळ्यांच्याच मनात जागृत केला. त्यांच्या प्रतिभेला आणि त्यांच्या चरणांना वंदन करून आजच्या या लेखणीला विराम देऊया.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: पुन्हा आय केअर, मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: संगीत सौभद्र या नाटकातलं हे पद आत्ताच आपण ऐकलं प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात. अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं हे पद होतं.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: उना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आला आहे.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगीळ आणि सन्स मधूनच.
4: पुणे गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक, लक्ष्मी रोड.
5: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
6: अरे, डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
5: काकू, मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये चला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
7: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
9: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
11: श्रोते, हो, आता ऐकूया मत्स्यगंधा या नाटकातलं पद पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात.

0: वसंत कानेटकर यांचं हे पद मत्स्यगंधा या नाटकातलं आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात या नंतरचीही नाट्यपदं आपण ऐकणार आहात, पण काही क्षणातच.
1: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: पंडित सवाई गंधर्व यांच्या स्वरात अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं हे पद आपण ऐकलं. संगीतही अण्णासाहेब किर्लोस्कर यांचंच होतं.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुणे आय केअर मधून. पुणे आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुणे आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: Dreaming of a design career? Make it happen at DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
2: Choose BDAS in product design, interior and space design, visual communication design, animation and user experience design. Visit despu.edu.in today.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुणे आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर, मिशन हेल्दी आईज.
6: दररोज सायंकाळी 5:30-6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच.

0: मोगऱ्याची राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबर वरून. विषय मीच माझी राणी.
1: पुना आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: QR कोड स्कॅन करा, 5000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

भावबंधन या नाटकातलं हे पद आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकलं. हे पद होतं राम गणेश गडकरी यांचं. संगीतबद्ध केलं होतं मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी.

0: मानप्पा नाटकातलं हे पद आत्ताच आपण ऐकलं माणिक वर्मा यांच्या स्वरात. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे पद, गोविंदराव टेंभे यांचं संगीत. या नाट्यपदाबरोबरच कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 9:58 झालेले आहेत. आता प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. मुंबई स्टॉक एक्सचेंज देशभरासाठी आकर्षणाचं ठिकाण आहे. अशा ठिकाणी स्वर्गीय बाबूजींचा पुतळा असणं हा त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं. फडणवीस यांच्या हस्ते मुंबई स्टॉक एक्सचेंज समोर स्वातंत्र्य सेनानी आणि माजी मंत्री दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. जैन समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी मुंबई नवी मुंबई पुणेसह राज्यातील 7 ठिकाणी वसतिगृह उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या संचालक मंडळाच्या 4th बैठकीत घेण्यात आला. याशिवाय मराठी जैन साहित्य विश्वकोश निर्मितीसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई शहरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील LED डिस्प्ले बंद करण्यात आले असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या होर्डिंग्सचे परवाने रद्द करण्यात येणार आहेत. तसंच होर्डिंग्सवरील परवान्याची माहिती दर्शवणारा QR कोड अनिवार्य करण्यात आला आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला देण्यात आले आहेत अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. राज्यातील शेतकऱ्यांचे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक आणि

0: सेंद्रिय शेतीला व्यापक चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध असून आगामी काळात 5 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली. मागील 5 वर्षात राज्यात दरवर्षी सरासरी 69 लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर झाला आहे. गेल्या वर्षी राज्यात 74.65 लाख मेट्रिक टन खतांचा वापर झाला असून रासायनिक खतांचा वाढता वापर ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम सुरुवातीला विक्रम फिटनेस.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे सर आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
8: श्रोते हो, नमस्कार.
7: आज आपण जी केस बघणार आहोत ती एका स्त्रीची आहे, त्यांना आपण मधुरा असं म्हणूयात. वय त्यांचं 44 वर्ष, उंची 160 सेंटीमीटर आणि वजन 86 किलो.
8: बरोबर.
7: त्यांना नी पेन आणि बॅक पेनचा खूप त्रास होत होता म्हणून ते आपल्याकडे जॉईन झाल्या. काय सांगशील त्यांच्याबद्दल?
8: ऍक्च्युली मधुरा मॅडमचं वजन आपण बघितलं, 160 सेंटीमीटर उंचीला 86 किलो, म्हणजे खूपच जास्त वजन होतं. बॉडी फॅट पर्सेंटेज सुद्धा 41% पोहोचलं होतं. आणि एवढं वजन वाढल्यामुळे ऑफकोर्स नी पेन आणि बॅक पेन होता. त्यानंतर त्यांना सांगितलं की व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन डी चेक करून घ्या, तेही कमीच होतं त्यांचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वजन काही वाढायचं थांबतच नव्हतं. म्हणजे त्यांना जेव्हा विचारलं की म्हणलं मॅडम आत्ता 86 आहे, मागच्या वर्षी किती होतं, तर मागच्या वर्षी त्या म्हणल्या की साधारण 82.5 मागच्या वर्षी होतं.
9: म्हणजे
8: दर वर्षाला 2-3 किलो वजन वाढतंय. आता त्यांचं जे मेन वजन वाढण्याचं कारण आहे तर ते असं होतं की त्यांच्या वयाच्या 41व्या वर्षी, म्हणजे आपल्याकडे आल्या त्याच्या 3 वर्षाआधी, त्यांचं वजन एवढं नव्हतं. त्यांचं वजन 75 पर्यंत असायचं, जे सुद्धा उंचीनुसार जास्तच होतं, पण 86 तरी नव्हतं. त्यांना बेसिकली काय झालं की त्यांना फायब्रॉइड डेव्हलप झाली.
9: आणि
8: फायब्रॉइड डेव्हलप झाल्यानंतर एका पॉईंट नंतर त्यांच्या गायनोकॉलॉजिस्टने त्यांना सांगितलं की आपल्याला तुमची हिस्टेक्टॉमी करायला लागणार, युट्रस काढून टाकायला लागणार. आणि ते आणि मग मधुरा मॅडम म्हणल्या युट्रस जेव्हा काढलं तेव्हापासून दणादण वजन वाढायला लागलं. काहीही केलं ते कंट्रोलमध्ये राहत नव्हतं. आणि मग जेव्हा झपाट्याने वजन वाढतं तेव्हा नी पेन बॅक पेन हे त्रास तर चालू होतात, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे ते चालू झाले होते. फॉर्च्युनेटली ब्लड प्रेशर आणि डायबिटीससाठी गोळ्या नव्हत्या किंवा असं काही नव्हतं. सो ती एक चांगली गोष्ट. सो अशी बेसिकली त्यांची सिच्युएशन होती की वजन वाढतंय, कळत नाहीये कसं थांबवावं, खूप वाढलेलं वजन कमी करायचंय. आणि त्याच्याबरोबर नी पेन बॅक पेन हे जे बाकीचे इश्यूज वजन वाढल्यामुळे आले होते ते ऍड्रेस झाले तर चांगलं होईल, अशा त्यांच्या बेसिकली एक्सपेक्टेशन होत्या.
7: ओके, मग आपल्याकडनं त्या कशा फुलफिल झाल्या आणि रिझल्ट काय होता हे देखील सांगूया. त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011 3250. विक्रम, मग आपल्याकडे त्यांचा रिझल्ट कसा होता?
8: तर त्यांची सगळी मेडिकल हिस्ट्री आणि केस बेसिकली ऐकून घेतली. ते झाल्यानंतर सेकंड पार्ट मी जसं प्रत्येक क्लायंटशी करतो की त्या व्यक्तीची लाईफस्टाईल जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. तर तेव्हा कळलं की मधुरा मॅडमचं तसं लाईफस्टाईल ही प्रचंड हेक्टिक होती.
9: ओके.
8: ह्याच्यामुळे 2-3 गोष्टी होत होत्या. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना व्यायामाला वेळ मिळत नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीचं जेवण हे उशिरा होत होतं, कारण का घरी आल्यानंतर कुकिंग करून फ्रेश होऊन जेवायला बसणार म्हणजे त्यांना 9:30 होत होते जेवायला. तर मी त्यांना त्यांची सिच्युएशन आणि त्या सिच्युएशनमध्ये असलेले प्रॉब्लेम्स हे त्यांना समजावून सांगितले. एक्झॅक्टली तसंच झालं. त्यांनी सगळं फॉलो करायला चालू केल्यानंतर त्यांचं पहिल्या महिन्यातच 2.5 kg वजन कमी झालं, जे त्यांना विश्वासच नव्हता की असं वजन कमी होऊ शकेल, कारण का ज्या रेटनी ते वाढत होतं त्या रेटनी थांबायचं काही नावच नव्हतं. तर त्यामुळे पहिल्या महिन्यानंतर प्रचंड खुश झाल्या आणि आणखीन जोमानी सगळ्या गोष्टी काटेकोरपणे फॉलो करत गेल्या. आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला. आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 6 महिने झालेले आहेत आणि या 6 महिन्यात त्यांचं आज वजन 14 किलोनी कमी झालंय. म्हणजे 86 जे वजन होतं आता ते 72 ला आलेलं आहे. अजून माझ्या मते 5-7 किलो कमी व्हायची गरज आहे, ते 100% होईल. दुसरी

0: गोष्ट म्हणजे नी पेन बॅक पेन हा त्यांचा जो साधारण 1.5 महिन्यानंतर निघून गेला तो आजवर परत आलेला नाहीये. एनर्जी लेवल्स वाढल्यात, दिवसभर जास्त फ्रेश वाटतं, रात्रीपर्यंत एनर्जी टिकते. आणि आज झोपेचं महत्व, वेळच्या वेळेस खाण्याचं महत्व, व्यायामाचं महत्व आणि या सगळ्यांची गोडी लागणं, जे म्हणतो आपण की एक व्यवस्थित स्वतःच्या शरीराची काळजी घेण्याची इच्छा असणं आणि त्याची गोडी लागणं, आज त्यांच्या बाबतीत हे झालं मी एवढं नक्की सांगू शकतो.
1: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठी कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011 3250. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार. ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्युपिटर हॉस्पिटलचे फुफ्फुस विकार तज्ञ म्हणजेच पल्मोनॉलॉजिस्ट डॉक्टर सुश्रुत गणपुले सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
1: खरं तर पावसाळा सुरू झाला की दम्याची जी पेशंट आहेत ती आपल्याला खूप बघायला मिळतात, तर ज्या लोकांना याआधी काहीही त्रास झालेला नाहीये आणि मग अचानक अशी लक्षणं दिसतात आणि दमा डिटेक्ट होतो, त्यांच्यासाठी आपण सांगूयात की दम्याची प्रायमरी लक्षणं कुठली असतात.
3: तर वेदर चेंज हा दम्यांमध्ये येणारा एक महत्वाचा ट्रिगर आहे असं आपण म्हणतो. तर ज्यांना कधीच ह्याच्या आधी दमा झालेला नाहीये त्या लोकांना पावसाळ्यात पहिल्यांदा दम्याची लक्षणं चालू होतात. तर याचं मुख्य कारण म्हणजे पावसाळा जेव्हा चालू होतो तेव्हा वातावरणाचं जे टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता वाढते. तर या दोन्ही गोष्टी आपल्या श्वासनलिकेला ट्रिगर करतात की ज्याद्वारे सूज येते श्वासनलिकेमध्ये आणि थंडर स्टॉर्म येऊ शकतो पावसाळ्यामध्ये, ज्याच्यामध्ये एअर फ्लो जास्ती असतो हवेचा. तर त्यावेळी जे पराकण असतात किंवा फंगल स्पोर्स असतात ते खूप जास्त कॅरी केले जातात आणि ते आपल्या ब्रिदिंग स्पेसमध्ये पण जास्ती येतात. सो त्याचं इनहेलेशन म्हणजे आतमध्ये येण्याचं प्रमाण वाढतं आणि अस्थमाची सुरुवात त्यावेळेला होऊ शकते. तर अशा वेळेला जेव्हा अस्थमा होतो त्यावेळेला पेशंटला 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम येऊ शकतात. तर त्यातलं मुख्य म्हणजे खोकला, कारण जेव्हा हे जंतू किंवा पराकण जेव्हा असे ट्रिगर्स आतमध्ये जातात तर त्यावेळेला बॉडी रिॲक्ट करते खोकल्याच्या स्वरूपाने. त्यामुळे खोकला येणं हे सगळ्यात पहिलं सिम्पटम आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचं रूपांतर नंतर कफ मध्ये होतं आणि मग छाती टाइटनेस जाणवतो
4: किंवा आपण
3: भरून येते छाती आणि व्हीजिंग पण होऊ शकतं कधी कधी, म्हणजे अगदी बासरीसारखा आवाज येतो छातीमधून आणि मग धाप लागते, म्हणजे अगदी बाथरूमला जाऊन येणं किंवा रोजची कामं करणं ह्या गोष्टीमध्ये पण दम लागू शकतो. तर हे एक्स्ट्रीम स्वरूपाचे सिम्पटम्स आहेत. पण इस्पेशली वृद्ध लोकांमध्ये ज्यांना आधी काही दमा नाहीये परंतु ज्यांची श्वासाची क्षमता कमी झाली आहे वयानुसार त्यांना अशा प्रकारचे तीव्र सिम्पटम्स अगदी प्रेझेंटिंग सिम्पटम म्हणून येऊ शकतात.
1: आता जसं आपण म्हणालो की पावसाळ्यामध्ये आपल्याला याची जास्त लक्षणं दिसून येतात किंवा ज्यांना जनरली सर्दी खोकला असतो त्यांच्यामध्ये हा जास्त दिसून येतो का आणि पावसाळ्यातच वाढण्याचं कारण काय?
3: तर तुम्ही जसं म्हणलात तसं की ही एक प्रवृत्ती आहे, म्हणजे आपण जन्माला येताना एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे असं म्हणू. तर आपल्यामध्ये असे दोन प्रकारच्या इम्युन सिस्टीमची विभाजन झालेलं आहे, त्याला आम्ही TH2 असं म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण खूप अलर्जिक असतो सगळ्याच गोष्टीसाठी आणि ते वेगवेगळ्या आजारांमध्ये पण आपल्याला दिसून येतं. जसं ज्यांना दमा असतो त्यांना सर्दीचाही त्रास असतो किंवा ज्यांना स्किनवरती पुरळ येतं किंवा त्याला अटॉपिक डर्माटायटिस म्हणतो. तर हे सगळे एकाच प्रवृत्तीचे लोक आहेत, फक्त ते कुठल्या अवयवाला इन्वॉल्व्ह करतील हे नक्की नसतं. म्हणजे एकाच माणसाला सगळे आजार होतील असं नाही, क्रमाक्रमानेही होऊ शकतात. म्हणजे पहिल्यांदा सर्दी होणार, मग दमा येतो आणि मग अटॉपिक डर्माटायटिस होऊ शकतो अशा अर्थाने. तर ही सुरुवात आधीच झालेली असते पण त्याचं एक्सप्रेशन व्हेरिएबल असतं, कारण हे आपलं शरीर आणि वातावरण ह्याच्यातलं इंटरॅक्शन असतं. तर हे जेव्हा बॅलन्स्ड असतं तेव्हा आपल्याला काही सिम्पटम त्रास जाणवत नाही, पण हे जेव्हा एका बाजूला झुकलं जातं म्हणजे शरीरामध्ये सुजेचं प्रमाण जेव्हा वाढायला लागतं तेव्हा आपल्याला अस्थमासारखे सिम्पटम चालू होतात. तर ही लागण सुरुवातीलाही असू शकते अगदी लहान मुलांमध्ये किंवा वयाच्या 40व्या वर्षी होऊ शकते किंवा अगदी ओल्ड एज मध्ये पण होऊ शकते. पण त्याचं बेसिक जे आहे म्हणजे जे आपण रूप म्हणतो ते आधीपासूनच आपल्या शरीरात असतं, फक्त ते एक्सप्रेस वेगवेगळ्या वेळी होऊ शकतं. आणि आपल्याकडे पुणे स्पेशली आपल्या

0: कडे खूप, तुम्ही काँग्रेस ऐकलं असेल ऍक्च्युली, ते अशा प्रकारचे गवत आहे. तर असं खूप गवत पुण्यामध्ये उगवतं, वेगवेगळ्या एरियात वेगवेगळं गवत उगवतं.
1: ओके.
0: आणि आपली बॉडी त्या पर्टिक्युलर गवताला टोन झालेली असते. आता तुम्ही जर एका एरियात राहत असाल फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही लहानपणापासून त्याला एक्सपोज झाल्यामुळे तुमच्या शरीराला त्याची सवय होते. पण पावसाळ्यामध्ये काय होतं, वारं जास्त असल्यामुळे म्हणजे अगदी कात्रज मधले पण पराकण तुमच्याकडे येतात किंवा फंगल स्पोर्स तुमच्याकडे येतात. त्याला तुमची बॉडी टोन नाहीये, मग तुमची बॉडी त्याला रिॲक्ट करायला लागते. असं होतं.
2: ओके. दमा किंवा फुफ्फुसाच्या विकारांबद्दल या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत, याबद्दल अजूनही माहिती जाणून घेऊयात, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे संपर्क 020-66-37-55 020-66-37-55 आणि 020-27-99-27-99 020-27-99-27-99 श्रोते हो, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर सुश्रुत गणपुले सर जे पल्मनॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याशी आपण बोलतो आहोत दमा या विकाराबद्दल. सर, जसं आपण म्हणालो की दमा हा खूप कॉमनली आता सध्या आढळणारा आजार आहे, तर याचा आणि फुफ्फुसाच्या विकारांचा काही संबंध आहे का?
0: तर इन्फेक्शन हे ऍक्च्युली अस्थमासाठी एक ट्रिगर असू शकतो.
1: बर,
0: समजा आता मला अस्थमा आहे, तर मला अगदी साधं इन्फेक्शन झालं, अगदी इन्फ्लुएन्झा किंवा फ्लू म्हणू आपण जसं कॉमनली होतो, तर त्याचाही परिणाम सिव्हिअर अस्थमामध्ये होऊ शकतो. आणि त्याचा इन्फेक्शनच्या सिव्हिरिटीशी फारसा संबंध नाहीये. तो आपल्या मुळात अस्थमा किती तीव्र होता आधी त्याच्यावर त्याचा संबंध आहे. पण काही काही लोकांना वारंवार इन्फेक्शन होणं हाच एक दम्याचं एक स्वरूप असू शकतं, कारण दम्यामध्ये एक पर्टिक्युलर रिसेप्टर्स आपले जे असतात ते आपल्या श्वासनलिकेवरती एक्सप्रेस होतात आणि ते व्हायरसेसला पटकन कॅच करतात. त्यामुळे एस्पेशली लहान मुलांमध्ये दम्याचे नॉर्मल सिमटम येण्यापेक्षा वारंवार इन्फेक्शन होणं हेच एक प्रेझेंटिंग सिमटम असू शकतं. जसे माझ्याकडे बरेचसे पालक येतात की माझा मुलगा दर 2-3 आठवड्यांनी आजारी पडतो, तर हे इन्फेक्शन तर असतात कायम, पण ती आपली सगळ्यांना होत नाहीत सारखी सारखी, पण अंडरलाईंग अस्थमा किंवा अॅटोपी असताना हे इन्फेक्शन पटकन पकडले जातात आणि म्हणून ते एक्सप्रेसही होतात. तर मग त्यांना अस्थमाच्या अनुषंगाने इव्हॅल्युएट करून आपण जर त्यांना छान ट्रीटमेंट दिली तर हे रिकरंट इन्फेक्शन अगदी सिग्निफिकंटली कमी होऊ शकतात. तर असे इन्फेक्शन जेव्हा होतात म्हणजे अस्थमाच्या पेशंट्समध्ये ज्यांना बाकी अस्थमाचे सिमटम्स नाही आहेत फॉर एक्झाम्पल, तर त्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या क्लिनिकल हिंट्स असतात की जसं एकदा खोकला झाला तर 6 आठवडे खोकला जातच नाही, किंवा इन्फेक्शन झाल्यानंतर तात्पुरतं व्हिजिंग होतं 2-3 दिवस, ज्याच्यामध्ये नेब्युलायझर सारखी काही औषधं किंवा वाफ जी आपण म्हणतो ती घ्यावी लागते, किंवा कफचं प्रमाण 2-3-4 आठवड्यापेक्षा जास्ती राहतं, किंवा नॉर्मली माझा मुलगा खूप छान खेळतो पण इन्फेक्शन झालं की त्याला 2 राऊंडही मारता येत नाहीत, किंवा जिने चढताना धाप लागते. हे जे छोटे छोट्या क्लूज असतात ते दम्याकडे जास्त इशारा करतात रादर दॅन इन्फेक्शन असणं.
2: ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे संपर्क 020-66-37-55 020-66-37-55 आणि 020-27-99-27-99 020-27-99-27-99
1: पण मग असे ज्या वेळेला तुमच्याकडे पेशंट्स येतात त्यावेळेला तुम्ही त्यांना काही सजेस्ट करता का की त्यांच्यासाठी काही लस उपलब्ध आहेत का आणि त्यांनी या घेणं गरजेचं आहे?
0: तर दम्याची ट्रीटमेंट पर्से म्हणजे इनहेलर किंवा पंप अशीच असते, म्हणजे लहान मुलापासून ते अगदी वृद्ध लोकांपर्यंत मेनस्टे ट्रीटमेंट ही इनहेलर थेरपीच आहे. परंतु फक्त इनहेलर घेऊन अस्थमा पूर्ण कंट्रोलमध्ये राहू शकतो का? तर नाही. तर आपल्याला काही एन्व्हायरमेंटल प्रिकॉशन्स घ्यावे लागतात, ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल पोल्युटेड एरियामध्ये जाताना मास्किंग करणं किंवा आता असे थंडरस्टॉर्म येत असतील तर घरातच थांबणं, ह्याच्याबरोबर व्हॅक्सिन्स म्हणजे लस घेणं हाही एक महत्वाचा भाग होतो अस्थमाचे अटॅक प्रिव्हेंट करायला. जसं आपण म्हणलं की इन्फेक्शन झालं की अस्थमा वाढतो, तर असे विविध लसी उपलब्ध आहेत. आपल्या पीडियाट्रिक प्रोग्राममध्ये व्हॅक्सिनेशन प्रोग्राममध्ये काही लसी ऑलरेडी दिल्या जातात, त्यामुळे त्या परत रिपीट करायची गरज पडत नाही. परंतु 5-6 वर्षानंतर ह्या प्रोग्राममधल्या लसी जशा बंद होतात तसं मग त्यांना अॅन्युअल व्हॅक्सिनेशन करावं लागतं. तर ह्याच्यामध्ये फ्लूचं जे व्हॅक्सिन असतं ते सगळ्यात महत्वाचं आहे. तर सगळ्याच अस्थमा पेशंटसाठी असं अॅन्युअल फ्लू व्हॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट. ह्याच्याबरोबर काही न्यूमोनियाच्या पण लसी येतात आणि एक पर्ट्युसिस म्हणजे डांग्या खोकल्याची एक लस येते.

0: त्याला डीपीटी म्हणतात, म्हणजे डीपीटी वॅक्सिन असं. तर ते वॅक्सिनही काही लोकांमध्ये रेकमेंडेड आहे की अस्थमा न होण्यासाठी घ्यावं. तर अशा लसी आपण जर घेतल्या तर इन्फेक्शनचं प्रमाण कमी होऊन आपलं फुफ्फुस जास्त हेल्दी राहू शकतं.
1: नक्कीच, खूप छान माहिती आज आपण दमा किंवा फुफ्फुसाचे विकार याबद्दल ऐकलेली आहे डॉक्टर सुश्रुत गणबुले सर यांच्याकडनं. अशीच माहिती पुढच्याही भागात जाणून घेऊयात. ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंट साठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 020-6637-5555, 020-6637-5555 आणि 020-2799-2799, 020-2799-2799.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: तयार मसाला.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: मसाले।
1: नमस्कार श्रोतेहो, बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत। बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार अजित सर।
2: नमस्कार
1: अजित सर, जेव्हा तुम्ही किंवा तुमच्या आजोबांनी पणजोबांनी लोणच्याच्या व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेला घरोघरी लोणचं घालण्याची पद्धत होती आणि अशी परिस्थिती असताना लोणच्याचा व्यवसाय सुरू करायचा, तयार केलेलं लोणचं बाजारात विकायचं, ते विकत घेण्याची मान सिक्त ग्राहकांची होती का? मुळात किती गृहिणींनी याला प्रतिसाद दिला हे ऐकायचंय।
2: खरं सांगायचं झालं ना तर ह्याच्यासाठी आपल्याला त्यावेळच्या मुंबईची परिस्थिती काय होती हे आपण विचारात घेतलं पाहिजे। मुंबईमध्ये हे चाकरमानी लोक राहायचे। आमच्या गिरगाव जिथे आमच्या व्यवसायाची सुरुवात झाली त्याला गिरणगाव पण म्हणतात, कारण गोदीमध्ये आणखी जवळ असलेल्या मिल्समध्ये काम करणारे माणसं तिथे राहायची। आणखीन एकेका चाळीमध्ये एकेका छोट्या खोलीमध्ये दोघ तिघ पुरुष मंडळी राहायची आणि ते फक्त नोकरी करायचे। आणखीन त्यांची जी फॅमिली होती, त्यांचं सगळं घर होतं, ते कोकणात गावाला असायचं। ते असं म्हणायचं की आमचं घर कोकणात आणि आम्ही इथे बिराड करून राहतो। त्याच्यामुळे त्यांच्या जेवणाखाण्याचे हे नेहमीच आबाळ असायची। आणखीन दर वेळेला कोकणातनं येताना लोणच्याची बरणी किंवा काही घेऊन येणं शक्य नसायचं। त्यामुळे इकडच्या लोकांना लोणच्याची आवश्यकता होती आणि म्हणून तिथे लोणची विक्रायला आमची सुरुवात झाली। पण जसजसं पुढे वाढ होत होती त्यावेळेला ही अडचण होती आणि म्हणून माझ्या वडिलांनी जाहिरात करताना सुद्धा अशी केली की उत्कृष्ट लोणची आणि मसाले बनवणारे तुम्ही स्वतः, तुमची घरची उत्कृष्ट होतात, पण तुम्हाला वेळ नाही झाला तर बेडेकरांचं लोणचं जरूर वापरा।
1: वा वा वा, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यांसह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी, गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाइन ऑर्डरसाठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-9874। वेबसाईट www.vpbedekar.com। अजित सर, जेव्हा एखादा व्यवसाय सुरू केला जातो तेव्हा त्यात अडचणीही येतात, तर तुम्हाला या व्यवसायात काही वेगळ्या अडचणी आल्या का?
2: खरं सांगायचं झालं तर आमच्यावरती ग्राहकांनी ठेवलेला विश्वास इतका जोरदार होता की माल विक्रीसाठी अडचणी आम्हाला कधी आल्या नाहीत। परंतु जे आसमानी सुलतानी म्हणतात तशी आसमानीचे संकट मात्र आमच्यावरती आली। आमची कुर्ला येथे म्हणजे साकीनाक्याला एक आमची मोठी फॅक्टरी होती। एकूणच तो एरिया मुंबईचा सखल भागातला एरिया आहे। तर 26 जुलै 2005 साली जेव्हा खूप मोठा पूर आला त्यावेळेला इतका पाण्याचा लोंढा होता की आमचा अख्खा तळमजला फॅक्टरीचा हा पाण्याखाली गेला आणि ह्याच मजल्यावरती आमचं वर्षभराचं लोणचं, म्हणजे बघा हा जुलै महिन्यात पूर आला होता, मे आणखी जूनच्या पहिले 10 दिवसात आम्ही लोणचं बनवलं होतं आणि ते पुढचा अख्खा वर्ष विकायचं म्हणून साठवणूक करून ठेवलेलं होतं। ते सगळं पुराच्या पाण्यात वाहून गेलं।

0: अशा परिस्थितीत पुढचं अख्खं वर्ष विकायला लोणचं नाही. अशा परिस्थितीमध्ये ते वर्ष गेल्यामुळे ही खूप मोठ्या अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागलं.
1: बापरे, खरंच तुम्ही म्हणाला तसं आसमानी संकट होतं हे, पण यातून सुद्धा ताऊन सुलाखून तुम्ही उभे राहिलात आणि बेडेकर मसाले हे लोकांसाठी लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. याबद्दल अजूनही गप्पा मारू यात श्रोते हो, पण पुढच्या भागात पुन्हा भेटूयात. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अजित बेडेकर यांच्याबरोबर. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

0: भागात पुन्हा भेटूयात. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अजित बेडेकर यांच्या बरोबर. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Amphire registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: Crescent. Good morning, श्रोतेहो. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोतेहो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोतेहो.
1: या आधी ज्या काही एपिसोड मध्ये आपण क्रिसेंटच्या यंग टीमशी गप्पा मारल्या त्याच्यातनं आम्हाला एक कॉन्सेप्ट कळली होती की फायनान्शियल डेट, म्हणजे ज्या पद्धतीने लग्न ठरवण्याच्या आधी मुलं मुली एकमेकांना भेटतात, डेटवर जातात, एकमेकांची सगळी माहिती घेतात, त्याच कॉन्सेप्ट मध्ये ही फायनान्शियल डेट सुद्धा असते असं आम्हाला कळलेलं आहे. तर नेमकी ही फायनान्शियल डेटची कॉन्सेप्ट काय आहे आणि या डेटवरती जाताना काय काय मुद्दे चर्चेत असणं अपेक्षित आहे याबद्दलही सांगा.
2: अतिशय वेगळा टॉपिक आहे मॅडम, म्हणजे जग बदलतंय, परिस्थिती बदलतीये. मुला मुलींना स्वतःला एकमेकांना समजून घ्यायचंय, लग्नाच्या आधी मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत आणि त्याच्या बेसिसवर मला या मुलीशी किंवा मुलीला मला या मुलाशी लग्न करायचं की नाही हे ठरवायचं आणि निर्णयापर्यंत पोहोचायचंय. पण आपण ह्याच्या पुढे जाऊन आता विचार केला पाहिजे असं मला वाटतं. याचं रिझन काय की आता जर आपण बघितलं पुणे शहर असेल, मुंबई शहर असेल किंवा भारतातली कुठलीही शहर असतील फॉर दॅट मॅटर, की मॅक्झिमम डिव्होर्सचं प्रमाण जे आहे हे कशामुळे होतं, तर फायनान्स कमी आहे म्हणून नाही, तर फायनान्शियल प्लॅनिंग नाही केलेलं म्हणून मॅक्झिमम डिव्होर्स होतात. कारण एकमेकांना मनमोकळ्या पद्धतीने लग्नापूर्वी एकमेकांशी किंवा इव्हन लग्न झाल्यानंतर एकमेकांशी आर्थिक विषयांवर खुला संवाद केलेला नाही आणि म्हणून ही संकल्पना अस्तित्वात येते फायनान्शियल डेट.
3: ओके
2: ओके. आता खुला संवाद करायचा म्हणजे नक्की काय करायचंय, तर त्या दोन्ही नवरा बायकोचे भविष्यातले म्हणजे गरजा काय आहेत, फायनान्शियल गरजा काय आहेत, फायनान्शियल गोल्स काय आहेत, सेव्हिंग हॅबिट या दोघांच्या कशा डेव्हलप झालेल्या आहेत, आर दे सेव्हर्स का ते फक्त खर्च करतात, लोन्स आणि लायबिलिटीज याच्यावर डिटेल चर्चा झाली पाहिजे. म्हणजे भविष्यात आपण घर घेणार आहोत, आपण कर्ज घेणार आहोत का, ते जॉईंटली घेणार आहोत का, इंडिव्हिज्युअल नावानी घेणार आहोत का, त्याचा ईएमआय आपण कसा भरणार आहोत, दोघे एकत्र भरणार आहोत का, एकटा व्यक्ती भरणार आहेत, हे सगळं बर्डन फक्त कमावणाऱ्या व्यक्तीवर येणार आहे का, का वाईफ किंवा हजबंड, आता हल्ली हजबंड देखील होम मेकर असतात, ओके, तर असं काही होणार आहे का, फ्युचर प्लॅन्स काय आहेत. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की लेडीजला किंवा इव्हन आता हल्ली जेंट्सला वर्षातून दोन दोन तीन तीन ट्रीप कराव्याशा वाटतात, फिरावं असं वाटतं, स्ट्रेस रिलीज करावं असं वाटतो, तर पण या गोष्टीला देखील पैसा लागतो, तर ह्याचं देखील प्लॅनिंग होणं गरजेचं आहे. लाईफस्टाईल एक्सपेन्सेस, महिनोन महिने आपण खर्च करतो, रेग्युलरली खर्च करतो, जिथे आपण वेगवेगळ्या मॉल्स मध्ये जातो, भरपूर कपडे खरेदी करतो, वेगवेगळ्या चैनेच्या गोष्टी खरेदी करतो, पण हे सगळं करताना त्याचं प्लॅनिंग आणि म्हणूनच ती फायनान्शियल डेट ही इम्पॉर्टंट आहे आणि ह्या कन्सेप्टला तितकं महत्व आहे. तो खुला संवाद लग्नापूर्वी आर्थिक विषयांवर झालाच पाहिजे आणि ज्यांची नवीन लग्न झालेली आहेत किंवा मे बी दोन वर्ष, तीन वर्ष, पाच वर्ष झालेली आहेत लग्नाला पण आजपर्यंत ते या विषयाच्या संदर्भात बोललेले नाहीत, तर त्या मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी कुठल्याही कॉफी शॉप मध्ये जा, कॅन्डल लाईट डिनरला जा, पण शांतपणे बसा आणि चर्चा करा.

0: फायनान्शियल डेट या विषयाला हात घाला.
1: अगदी, म्हणूनच मला सगळ्या पुणेकरांना, नाशिककरांना, सातारकरांनाही सांगायचंय की तुम्ही सुद्धा जर का आता लग्न जुळवण्याच्या तयारीत असाल तर ही फायनान्शियल डेट सुद्धा तितकीच महत्वाची आहे. अर्थातच यासाठीच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. त्याचबरोबर SIP, SWP, एकरकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी सुद्धा विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. वाणी सर, जसं आपण म्हणालो की ही फायनान्शियल डेट खूप महत्वाची आहे, पण अर्थात या डेटवर गेल्यानंतर बोलायचं काय, कुठल्या मुद्द्यांना हात घालायचा, एकमेकांना काय विचारायचं?
0: मॅडम, तुम्ही जो प्रश्न घातलाय ना अतिशय योग्य. फायनान्शियल डेटला का जायचं तर मन मोकळ्या गप्पा मारायला, पण आता हे गप्पा मारताना तासन तास नुसतंच बसायचं आहे का? तर तसं नाही. काय गप्पा मारायच्या आहेत, काय प्रश्न विचारत घेतले पाहिजेत, तर आपलं फ्युचर कशा पद्धतीने दिसतंय, म्हणजे व्हॉट इज युअर ड्रीम लाईफ लुक लाईक, असं मी इथे म्हणेल, तर याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे आणि सखोल चर्चा झाली पाहिजे. डू यू बिलीव्ह इन सेव्हिंग फर्स्ट ऑर स्पेंडिंग फर्स्ट? म्हणजे आपण आधी इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंगचा विचार करणार आहोत इन्कम आल्यानंतर, का आपण फक्त खर्चाचाच विचार करणार आहोत?
2: राईट.
0: ओके, याचा विचार झाला पाहिजे. यातून बऱ्याचदा भांडणं होतात बघा. ओके, तर ती न होऊ देत याच्यासाठी आपल्याला हे मुद्दे विचारात घेणं किंवा ही प्रश्न एकमेकांना विचारणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा काय की तो मुलगा किंवा ती मुलगी, हाऊ डू यू मॅनेज युअर मनी, कशा पद्धतीने बिफोर मॅरेज ऑर पोस्ट मॅरेज आपण आपले पैसे मॅनेज केलेले आहेत, आपलं मिळणारं इन्कम हे मॅनेज केलेलं आहे, याच्याबद्दलची डिटेल सखोल चर्चा झाली पाहिजे.
2: ओके,
0: त्या दोघांच्याही बाबतीत त्यांचं रिटायरमेंटचं प्लॅनिंग, त्यांचं ट्रॅव्हलिंगचं प्लॅनिंग, घराबद्दलचं प्लॅनिंग, प्रायोरिटीज कशा सेट करायच्या, कशाला प्रेफरन्स द्यायचा आहे ह्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे. ही देखील सखोल चर्चा झाली पाहिजे. आणि सगळ्यात आणि महत्वाचा मुद्दा की कुठलीही गुंतवणूक करताना जेव्हा आपण फायनान्शियल डेटचा विचार करतो तर आपलं रिस्क टेकिंग ॲबिलिटी किंवा आपलं रिस्क घेण्याची मानसिकता काय आहे हे कसं जज करायचं याच्या बाबतीत आपण काय विचार करायचं याची चर्चा झाली पाहिजे.
2: सो
0: एकंदरीतच असंख्य प्रश्न आहेत जेव्हा आपण फायनान्शियल डेटचा विचार करतो, पण याची मुद्देसूद चर्चा होणं, मन मोकळ्या गप्पा होणं आणि त्याचं योग्य पद्धतीनं त्याची नोंद होणं हे गरजेचं आहे. म्हणजे मग आपण कुठल्याही कन्सल्टंटकडे गेलो किंवा मग स्वतःला ठरवायचं असेल तर आपल्याला त्याचं डिटेल प्लॅनिंग मांडताना त्रास होणार नाही. आणि ऍट दी सेम टाइम जसं मी सुरुवातीला म्हणालो तसं डिव्होर्सचं प्रमाण देखील, म्हणजे पोस्ट मॅरेज फायनान्शियल डेट करायचे तर डिव्होर्सचं प्रमाण देखील कमी होईल. म्हणजे पैसा ही प्राथमिक गरज नसली, वेळेला पैसा नसला तरी गरजेला पैसा कायम लागतो आणि पैशाशिवाय काहीही होत नाही, आणि म्हणून ती फायनान्शियल डेट आणि त्याच्यासाठीच्या मनमोकळ्या गप्पा.
1: अगदी खरंय. म्हणूनच मला पुन्हा एकदा सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगायचंय, पुणेकर, नाशिककर, सातारकर, तुम्ही देखील ऐकताय ना, तुम्ही सुद्धा जर का आता लग्न ठरवण्याच्या तयारीत असाल, डेटवर जात असाल, तर त्यामध्ये या फायनान्शियल डेटचा तुम्ही सुद्धा नक्की विचार करा. याच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.

0: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: क्लीन।
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98 22 19 13 20 9822 19 1320।
2: श्रोत्या नमस्कार। मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपल्या सोबत आहेत बापूस सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम। स्मृती मॅडम नमस्कार।
3: नमस्कार।
2: मनमोकळ्या गप्पांचा आपला विषय अर्थातच आपल्या सर्वांच्या गरजेचा म्हणजे पाणी आणि पाण्याशी निगडीत असणारं आपलं आरोग्य।
3: बरोबर।
2: अर्थातच हे आरोग्य राखण्यासाठी पाणी आपण जिथे साठवतो त्या टाकीची स्वच्छता किती महत्वाची आहे याबद्दल तुम्ही खूप छान सांगत असता नेहमीच। तर आज तसाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की हे टाकी स्वच्छता, तुम्ही जे म्हणता की काही संस्था असतात ज्या टाकी स्वच्छता करून देतात, तर यांचे काय नॉर्म्स असतात किंवा काय पद्धतीनं यांचं काम चालतं आणि मग आम्ही म्हणजे आमच्यासारख्या क्लायंट्सनी यांच्याकडे का जायचं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना अश्युरिटी कामाची, याबद्दल सगळं सांगा ना।
3: फार महत्वाचा प्रश्न आहे हा, कारण आजकाल टाकी स्वच्छ करून घेणारे खूप जण आहेत, स्वच्छ करून देणारे। तर काय आहे, आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे ते कोणत्या पद्धतीनं टाकी तुमची स्वच्छ केली जात आहे। असं होता कामा नाही की आपण जसं घरच्या घरी खराटे घेतो आणि उतरतो टाकीमध्ये आणि थोडस साफसफाई केली म्हणजे टाकी स्वच्छ झाली असं नाही आहे ना। कारण पाणी पूर्ण बाहेर येणं गरजेचं आहे। टाकी एकदा तरी तुमची कोरडी व्हायला पाहिजे ना, ती स्थान कोरडं नसतं, तिथे सतत पाणी असतं, सतत ओलावा असतो, तर ते चांगलं नाही ना। दॅट इज गिव्हिंग राईज टू बॅक्टेरिया, असं आपण, बॅक्टेरिया तिथे तयार होतात। सो आता अनेक संस्था आहेत पुण्यामध्ये आणि चांगल्या चांगल्या संस्था आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर ते तुम्हाला शास्त्रोक्तरित्या किंवा ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या प्रकारचे केमिकल्स वापरून तुम्हाला टाकी स्वच्छ करून देतात। तर तुम्ही त्या लोकांकडे समजा गेलात तर ते तुम्हाला नियोजन पाण्याचं कसं करावं, समजा एखादी मोठी सोसायटी असेल किंवा छोटी सोसायटी असेल, काय होतं, येतात लोक आणि टाकी स्वच्छ करतात आणि तुमच्या दोन्ही टाक्या ते रिकामे करून जातात। मग काय होतं, पाणी कमी दाबाने येतं काही ठिकाणी, काही ठिकाणी पाणी येत नाही, अशा समस्या आता आजकाल आहेतच आणि पुढेही असतात। तर ते सगळं टाळण्यासाठी हे ज्या या संस्था ज्या कार्यरत आहेत त्या तुम्हाला त्यांचं नियोजन करतात। म्हणजे त्या काय करतात, तर आधी त्या सांगतात की वरची टाकी तुमची आम्ही स्वच्छ करू, मग खालच्या टाकीतलं पाणी आपण वर चढवून मग आपण खालची टाकी करायला घेऊया। मग याच्याने दोन गोष्टी होतात की आपलं पाणी वाया जात नाही,
2: बरोबर,
3: आणि दुसरी गोष्ट तुम्हाला लगेच पाणी पण मिळतं कारण वरची टाकी तुमची तुम्हाला अनिमिका होईना भरलेली मिळते।
2: अच्छा।
3: सो हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। पण बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की मग तो खालचा गाळही वर जातो का, पण तसं होत नाही, कारण गाळ जो असतो ना तो तळाला असतो, तो जोपर्यंत आपण ढवळत नाही तोपर्यंत तो वर जात नाही, त्यामुळे ती काळजी तुम्ही करू नये असं मला वाटतंय। आणि ते जे लोक असतात या वेगवेगळ्या संस्थांमध्ये ते येतात तेव्हा त्यांच्याकडे जे केमिकल असतं ते हार्श नसतं, त्याला काही प्रपोर्शन्स असतात, ऍज इन तुमची किती लिटरची टाकी असते त्या प्रपोर्शन मध्ये ते केमिकल वापरलं जातं, कारण ते पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरता, भांड्याला वापरता, आंघोळीला वापरता, या सगळ्या गोष्टींसाठी वापरलं जातं।
2: श्रोते, हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील, तर संपर्क करा बापूस सर्व्हिसेस हायजीन यांना 98 221 91 320 या नंबरवर 98 221 91 320 9822 1 91 320। आमची वेबसाईट डब्ल्यू

0: www.baputservices.com.
1: विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण मनमोकळ्या गप्पा मारतोय बापूत सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार यांच्यासोबत. स्मृती मॅडम, आता तुम्ही जो महत्वाचा मुद्दा मांडलात की टाकी स्वच्छ करताना ज्या एजन्सीज असतात त्या काय पद्धतीने काम करतात हे तुम्ही सांगताय. तर तुम्ही जे म्हणालात की केमिकलचा युज होतो, तर लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की आपण ते पाणी प्यायचं
2: का नाही,
1: तर किती तासांनी ते पिलं पाहिजे, किंवा केमिकल्स वापरताय म्हणजे मग ते कितपत चांगलं, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: तर ते जे केमिकल वापरलं जातं ते अतिशय माइल्ड असतं, ते फार स्ट्रॉंग वापरलं जात नाही आणि ते वापरतही नाही. तर तुमच्या टाकीच्या क्षमतेच्या हिशोबाने ते डायल्यूट केलं जातं आणि ते सगळ्या भिंतींना ते सगळं लावलं जातं आणि ब्रशने घासून किंवा मशीन असेल तर मशीनने ते सगळं काढून टाकलं जातं आणि तुमची टाकी पूर्णपणे स्वच्छ करून ते पाणी ड्रेन आउट केलं जातं. आता पाणी अंडरग्राऊंड टाकीतलं ड्रेन आउट आपण आपलं नाही करू शकत, त्याच्यासाठी लागणारा जो पंप असतो, हाय प्रेशर पंप म्हणा किंवा ही सगळी सामग्री ह्या लोकांकडे असते, ह्या संस्थांकडे असते, तेव्हा हे प्रोफेशनली तुम्हाला नीट स्वच्छ करून देऊ शकतात आणि त्याच पद्धतीत वरची टाकी केली जाते. त्यामुळे एकदा का टाकी तुमची कोरडी झाली केमिकल लावून की मग तुम्हाला काही इश्यू येत नाही, मग आणि लगेचच तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता.
1: बरोबर,
2: पाणी टाकीतलं वापरू शकता, असं नाही की केमिकल लावलंय म्हणून थोडा काळ एक दोन तास वापरायची नाही, असं काही नाही.
1: अच्छा,
2: ते केमिकल्स अतिशय सॉफ्ट आणि माइल्ड असतात, त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता. हा, दुसरी गोष्ट अशी आहे मला सांगायची की तुम्ही जर टाकी एक दोन वर्ष स्वच्छ केली नसेल तर त्याच्यामध्ये जे साठलेला जो गाळ असतो म्हणा किंवा शेवाळ असतो किंवा सेडिमेंट्स असतात, समजा तुम्ही हार्ड वॉटर वापरत असाल तर गंजलेल्या पाईप्स असतात, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्या केमिकलने जाऊ शकत नाहीत, म्हणजे एका क्लिनिंगमध्ये ते जाऊ शकणार नाहीत. असं होत नाही ना, घरामध्ये आपल्या टॉयलेट बाथरूम असं आपण तिथे एक लिक्विड किंवा सोल्युशन किंवा आपण ऍसिड ओततो आणि ते स्वच्छ करतो, तसं आपण टाकीच्या बाबतीत करू शकत नाही ना,
1: कारण ते केमिकल्स तेवढे हार्ड नसतात.
2: बरोबर, तर हे जे करण्यासाठी तुम्ही, म्हणून मी सांगते की वरच्यावर तुम्ही चार महिन्याने तीन महिने टाकी काय स्वच्छ करायची, कारण हे हार्श केमिकल्स आपण टाळू शकतो. आपण जर हार्श केमिकल्स वापरले तर त्या पाण्यामध्ये आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. सो जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित नियमित टाकी स्वच्छ करता तोपर्यंत तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही, म्हणून तुम्ही सातत्याने टाकी स्वच्छ करत राहा.
1: अच्छा, अजून एक शंका लोकांच्या मनात असते की टाकी स्वच्छ करताना तो माणूस त्या टाकीत उतरणार आहे, स्वच्छता त्याचे पाय तिथे बुडणार आहेत त्या टाकीच्या पाण्यात, तर याबद्दल तुम्हाला काय?
2: हो, आता काही ज्या संस्था आहेत, आता समजा मशीन जरी आपण म्हटलं, मशीन क्लिनिंग आपण जरी म्हटलं तरी सुद्धा तो आत उतरणार ते मशीन घेऊन, समजा टाकीचं झाकण मोठं असेल तर तो त्याच्यातनं उतरणार आणि जेटनी तो ते स्वच्छ करणार. तर त्यांचे जे पाय आहेत ते पोटॅशियम म्हणा किंवा अशा केमिकल्सनी ते स्वच्छ करतात की ते जसं आपण हॉस्पिटलमध्ये सॅनिटाईज करतो गोष्टी, तसं ते सॅनिटाईज करूनच आत उतरतात, त्यामुळे त्याचा त्रास कोणालाच होत नाही आणि तुमची टाकी आत उतरल्यामुळे अधिक स्वच्छ आणि नीट होते. वरच्यावर आपण समजा बसून केली तर ती तितकीशी स्वच्छ होत नाही, ते खाली उतरून मग छान स्वच्छ करून देऊ शकतात आपल्याला. म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की अशा ज्या अनेक ऑथराइज्ड कंपनीज आहेत त्यांच्याकडनंच तुम्ही तुमची टाकी स्वच्छ करून घेत चला.
1: टाकी स्वच्छता पाण्याची, याबद्दल आज तुम्ही खूप छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्याच्या टाकीच्या झाकणाबद्दलचं मार्गदर्शन किंवा वॉटर पंपची देखभाल कशी करायची याबद्दलचं मार्गदर्शन हवं असेल, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व्हिसेस हव्या असतील तर संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. बापूत सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत मनमोकळ्या गप्पाच्या पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
4: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
3: काय?
4: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
3: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
4: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्री.

0: शूर माणसं आहेत स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
1: बापूस सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
0: घासते हो घासते.
2: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221320 98221320.
3: काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकले. आता आपण ऐकणार आहात मराठी चित्रपट संगीत. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहात प्लॅटफॉर्म या चित्रपटातलं गीत स्वप्नील बांदोडकर आणि योगिता चितळे यांच्या स्वरात. अश्विनी शेंडे यांच्या गीताला संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. FM बँड 101 MHz हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेलो आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. 10:50 आणि 35 सेकंद झालेत.

0: प्लॅनेट फर्निचर द्वारा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकूयात.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: चलो निकलेगा
3: जय. नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
2: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689 11240.
5: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार जाधव सर.
6: नमस्ते.
5: पावसाळा एकदा सुरू झाला की फर्निचरची थोडीशी काळजी वाटते, कारण एक दमटपणा हवेमध्ये येतो आणि फर्निचरला सुद्धा मॉइस्ट पकडतं. तर त्या अनुषंगाने फर्निचरची कशी काळजी घ्यावी याबद्दल आज आपण बोलूयात. काय सांगाल तुम्ही?
6: याच्यामध्ये कसं होतं की कोविड नंतर तुम्ही बघाल तर आपल्याकडे सेकंड होमचा कन्सेप्ट भरपूर वाढलेला आहे. मग त्याच्यामध्ये मुंबईचे पुण्याचे लोक सेकंड होम त्यांनी तयार करून ठेवलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. मग त्या लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. कारण काय होतं की पावसाळ्यामध्ये वापर नाही झाला, आयदर तुम्ही सेकंड होमला शिफ्ट झाला, फर्स्ट होमचा वापर नाही झाला, तर तुम्ही तुमच्या फर्निचरचं थोडस भिंतीपासून तुम्हाला बाजूला करून ठेवावं लागतं. जेणेकरून काय की कुठून तुम्हाला ओल येते, मॉइस्ट येते, आणि ते जर डायरेक्ट फर्निचरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर तुम्हाला तो थोडासा इश्यू दाखवेल. इश्यू इन द सेन्स काय की स्मेल एक राहतो.
5: हो, कारण घर पण बंद असतं आणि
6: घर बंद आणि दमटपणा असेल तर तो आणि फर्निचर हे मॉइस्चर लवकर पकडतं. मग त्याच्यामध्ये जर तो स्मेल राहिला तर नंतर तुम्हाला ते थोडस एक किती जरी म्हणलं तर 2-4 महिने 6 महिने ते तसंच तसं दाखवतं.
7: अच्छा.
6: आणि बाय द टाइम तो स्मेल लवकर जात नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही थोडीशी काळजी घेणं गरजेचं.
5: म्हणूनच श्रोते हो, तुम्ही देखील तुमच्या फर्निचरची व्यवस्थित काळजी जरूर घ्या. आणि जर तुम्ही नवीन फर्निचर घेण्याच्या तयारीमध्ये असाल तर फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी प्लॅनेट फर्निचरला नक्की व्हिजिट करा. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. फर्निचरची अस्सल व्हरायटी आणि ब्रँडेड फर्निचर तुम्हाला इथे बघायला मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क 9156-77703 9156-77703 9156-77703. जाधव सर, जसं आपण बोलतो की ओल येते, फर्निचरला मॉइस्ट पकडतं, पण त्याचबरोबर एक प्रॉब्लेम आम्ही बघितलेला आहे की बऱ्याचदा दरवाजे फुगतात आणि ते फुगल्यामुळे ते लागत नाहीत. तर या बाबतीमध्ये आपण काही करू शकतो का, किंवा असं कुठलं मटेरियल आहे का की ज्याच्यावरती या मॉइस्टचा इम्पॅक्ट होत नाही?
6: याच्यात कसं होतं की नवीन फर्निचर असेल आणि त्याचे जर तुमचे डोअर फुगले तर तुम्ही कार्पेंटरकडनं ते रिपेअर करून घेऊ शकता. पण एक्झिस्टिंग फर्निचर आहे, तुम्ही वापरत आहे 5-6 वर्ष आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठं असं मॉइस्चर पकडून डोअर फुगल्याचा अनुभव आला तर शक्यतो लगेच त्याला काही करणं चुकीचं होऊन जाईल. कारण काय होतं की जसं तुमचं पावसाळा संपतो तसं त्याचं मॉइस्चर कंटेंट कमी होऊन जातो आणि परत त्या गोष्टी जागेवर येतात. नवीन फर्स्ट टाइम तुम्ही केलंय आणि पहिलाच पावसाळा आहे तर त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता की बाबा त्याला कार्पेंटरकडनं थोडंसं रिपेअर करायचं. अदरवाईज जसं तसं ठेवलं तरी काही अडचण नाही. जसा तुमचा पावसाळा संपेल तसं ते नॉर्मल स्टेजला येऊन जाईल. आता याच्यामध्ये कसं आहे की तुमचे हे वॉर्डरोब केअर झाले, इव्हन बेड सुद्धा तुम्ही बेड नॉर्मली आपल्या भिंतीला लागून असतो तो सुद्धा तुम्ही थोडंसं पुढे सरकून ठेवू शकता. त्यामुळे शक्यतो लूज फर्निचर असेल तर ते थोडस साईड करून ठेवा. बाकी कार्पेंटरनं केलेले फर्निचर असतील की जे भिंतीला फिक्स आहेत त्याला तुम्ही काहीच करू शकणार नाही. पण त्याच्यात फक्त एक काळजी घ्या की ओल कुठे येते, ओल येते तिथं थोडंसं अजून काय प्रोटेक्शन करता येते, वरून तुमच्या टेरेसवरती काय येत आहे, ज्या गोष्टी रिपेअर करता येण्यासारख्या आहेत त्या तुम्ही रिपेअर करून घ्या. नेसेसरी काय होतं की तुम्ही भरपूर पैसे

0: स्पेंड केलेले फर्निचरसाठी आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे सगळ्या गोष्टी खराब होऊन जातात.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरची व्यवस्थित काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि आता सणांच्या निमित्ताने जर का तुम्ही देखील नवीन फर्निचर घेण्याच्या विचारात असाल तर त्यासाठी जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला. फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि त्याचबरोबर ब्रँडेड फर्निचर सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यासाठी व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156777003. पुन्हा भेटूया प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
4: प्लैनेट फर्नीचर द्वारा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम छोटे आता से बने ग्लाथ.

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित भेगडे, गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: विविध भारतीचं हे पुढे केंद्र आहे. 10:58 आणि 15 सेकंद झालेत. ठळक बातमीपत्र ऐकूयात.
5: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. लोहगडाविषयी सध्या केलं जाणारं अवमानकारक आणि बदनामीकारक भाष्य अत्यंत निषेधार्ह असून ते तात्काळ थांबवण्यात यावं असं आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ तसंच समस्त गडप्रेमी आणि शिवप्रेमी यांनी निवेदनाद्वारे केलं आहे. एका दुर्दैवी घटनेचं निमित्त करून समाज माध्यमांवर विविध रील्स, मीम्स आणि अवमानकारक आशय प्रसारित केला जात आहे. ही प्रवृत्ती अत्यंत खेदजनक असून आपल्या ऐतिहासिक वारशाचा आणि समाजाच्या भावनांचा अनादर करणारी आहे, असं या निवेदनात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच CBSE ICSE बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करणार असल्याचं राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितलं. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. राज्यात 683 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे मेट्रो जाळे उभारण्याचं काम सुरू असून त्यापैकी 174 किलोमीटर मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत नियम 260 वरील प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. गुजरातहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातल्या महालक्ष्मी परिसरात महामार्गाच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात काँक्रीटमधील लोखंडी सळ्या बाहेर आल्यानं वाहनांना मोठा धोका निर्माण झाला आहे. काल रात्री वेगात येणारी वाहनं अचानक खड्ड्यात आदळल्यानं अवघ्या 10 ते 12 मिनिटात 15 हून अधिक वाहनांचे अपघात झाले. मागील वर्षी व्हाईट टॅपिंगसाठी 620 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असतानाही

0: याच पावसात महामार्गाची झालेली दुरवस्था पाहून वाहन चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकता पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेलो आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. सकाळच्या 11:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत चंदुकाका सराफ मधुमालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
2: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: आजचा मधुमालती ऐकूयात कैलास शिंदे सोबत.

किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे चलती का नाम गाडी चित्रपटाचं गीत होतं. वज्रुहल सुलतानपुरी यांनी लिहिलेली रचना, संगीत होतं सचिन देवपरमल यांचं. आणि कार्यक्रमातली यानंतरची गीतरचना आपण ऐकणार आहात ती व्यावसायिक विश्रांतीनंतर ऐकूयात.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: शतो व्यावसायिक विश्रांतीनंतर आमच्या चंदुका कचरा मधुबालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आमच्या रसिक श्रोत्याचं पुन्हा एकदा स्वागत। गीतकार शैलेंद्र यांनी लिहिलेली ही रचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात। संगीतकार सली चौधरी, चित्रपट परख।

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे।
2: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही, आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत।
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला। तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते, आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते। मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल। प्रत्येक नाटकाला जाल।
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।
5: The future, create the change. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
6: Choose BTech in computer science, electronics and communication engineering, AI driven curriculum, multidisciplinary minors, industry connect, dedicated placement cell and entrepreneurial excellence. Visit despu.edu.in today.
7: अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय, आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे।
8: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा।
7: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच। आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे।
8: मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी।
7: तथास्तू मॉन्सून सेल, एकमेव विश्वसनीय सेल। तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच, उत्तम पार्किंग व्यवस्थेसह। तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर।
8: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या, आमची वेबसाइट tathastu.fashion।
9: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट। हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट। कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा,
1: घर चाय के साथ पालेकर।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: चतो व्यावसायिक विश्रांतीनंतर चंदुका कसरा मधुबालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं बाजी चित्रपटाचं हे गीत होतं. गीता दत्तानी सहकार यांचा आवाज होता. सचिन देव बर्मन यांनी संगीत दिलेली ही रचना साहिर लुधियानवी यांची होती आणि कार्यक्रमातली यानंतरची रचना या व्यावसायिक विश्रांतीनंतर ऐकूयात. व्यावसायिक विश्रांतीने आपण ऐकणार आहात ते मुकेश यांच्या आवाजातले गीत.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्ट देवताभ्यो नमः. कुलदेव.

0: रमेश डाईंग. सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझिलँड बिल्डिंग, पुणे.
5: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी.

0: संपर्क 98-220-98-215 उत्तम भक्कम गुडविल बनियन्स।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्यनगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासार्ह खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: Future leaders begin here. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
7: 2-year full-time MBA in finance, HR, marketing, operations and supply chain management. A future-focused MBA combining industry 5.0 curriculum, corporate mentoring, AI and digital skills and experiential learning. Visit despu.edu.in today.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क कणपणा ऐकताय पुण्याविविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबरच आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून. आपण ऐकत आहात चंदुका कसारा मधुमालती, हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. संगीतकार उषा खन्ना यांचं संगीत असलेलं, मुकेश यांच्या आवाजातलं सबक चित्रपटाचं गीत कार्यक्रमात आता ऐकूयात.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
2: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
3: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणे गाडगीळ आणि सन्स मधूनच।
2: पुणे गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोतो, व्यावसायिक विश्रांतीनंतर आमच्या मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत। गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा आवाज, रचना शैलेंद्र यांचे संगीत, दिलय शंकर जयकिशन यांनी, चित्रपट मयूरपंख।

संगीतकार शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेल्या या गीतानंतर मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं हे गीत ऐकूयात. लता मंगेशकर आणि सहकार्यांचा आवाज, चित्रपट चिराग.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: Future leaders begin here. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
4: 2-year full-time MBA in finance, HR, marketing, operations and supply chain management. A future-focused MBA combining industry 5.0 curriculum, corporate mentoring, AI and digital skills and experiential learning. Visit despu.edu.in today.
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
6: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: धूच खचात या चित्रपटातलं हे गीत होतं. लता मंगेशकर यांचा आवाज होता. संगीतकार रोशन यांचं संगीत असलेला या गीतासाठी साहिर लुधियानवी यांनी रचना लिहिली होती. आणि त्यापूर्वीचं गीत मदन मोहन यांच्या संगीतदिग्दर्शनातलंही मजरूह सुलतानपुरी यांची होती. लता मंगेशकर आणि सहकार्याचा आवाज. चित्रपट होता चिराग. आणि कार्यक्रमातली यानंतरची गीतरचना पण ऐकणार आहात ती मुकेश यांच्या आवाजातली. चित्रपट असेल दातान. गीत ऐकण्यापूर्वी हा व्यावसायिक ब्रेक घेऊयात.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: Dreaming of a design career? Make it happen at DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
5: Choose BDAS in product design, interior and space design, visual communication design, animation and user experience design. Visit despu.edu.in today.
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क कडपड ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. व्यावसायिक विश्रांतीनंतरच्या दुखा कसराब मधुमालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आमच्या रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 11:49 झालेत. मधुमालती कार्यक्रमातली यानंतरची रचना मुकेश यांच्या आवाजातली. हसरत जयपुरी यांच्या या गीतासाठी शंकर जयकिशन यांचं संगीत. चित्रपट नादान.

0: चल चल चल।
1: The future, create the change. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
2: Choose BTech in Computer Science, Electronics and Communication Engineering, AI-driven curriculum, multidisciplinary minors, Industry Connect, dedicated placement cell and entrepreneurial excellence. Visit despu.edu.in today.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज।
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा। सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
7: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
6: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
9: अनुशोधनाच्या चंद्र कसरा मधुमालतीय लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा समारोप आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरातल्या साहिर लुधियानवी यांच्या गीतांना संगीत दिले रोशन यांनी। चित्रपट

0: शतवाच्या चंदुका कसरा मधुबालती या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात काही वर्षागीत आपण ऐकली ते चित्रपट होते. चित्रलेखा दादान, दूज का चांद, चिराग, बैरूपंक, सबक, परक, बाजी आणि सुरुवातीचं गीत होतं चलती का नाम गाडी या चित्रपटाचं. यावरच आजचा चंदुका कसरा मधुबालती हा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: FM बँड 101 मेगाहर्ट्झवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 11:58 झाले. ठळक बातमीपत्र ऐकूयात.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2026 पुणे महानगरपालिकेच्या PMC 360 या महत्वाकांक्षी डिजिटल परिवर्तन प्रकल्पाला रौप्य पदक प्राप्त झालं. जयपूर इथं पार पडलेल्या 29 राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार स्वीकारण्यात आला. नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनाच्या दिशेनं पुणे महानगरपालिकेनं केलेल्या कार्याची ही राष्ट्रीय स्तरावरील गौरवपूर्ण दखल असून पुण्याच्या डिजिटल विकासाच्या प्रवासातील हा आणखी एक महत्वाचा टप्पा ठरला आहे असं पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. यंदाच्या आषाढी वारीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या पुणे प्रथम उपक्रमाअंतर्गत सेवावारी 2026 अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत स्वच्छतावारी, वेशभूषा स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा तसंच शालेय विद्यार्थ्यांसाठी कलावारी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. रत्नागिरीत गेल्या काही दिवसांपासून पाऊस सतत पडत आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या सर्वच महत्वाच्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज सकाळी 8 खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीची पातळी इशारा पातळीच्या जवळ आली आहे. रायगड जिल्ह्यात 2 पावसाचा जोर वाढल्यानं जिल्ह्यातील 28 धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. महापूर, दरड कोसळणं, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तींचा जलदगतीनं सामना करता यावा यासाठी NDRF अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. 32 जवान, श्वान पथक आणि फायरबोटी तसंच अत्याधुनिक साहित्यानं सज्ज असलेलं हे पथक महाड आणि पोलादपूर येथील नैसर्गिक घटनांवर लक्ष ठेवून असेल. मुंबईमध्येही गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नवी मुंबईतील शाळांना आज पावसामुळे सुट्टी देण्यात आली आहे तर सकाळच्या सत्रातील शाळा लवकर सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8:00.
0: शतो हे आहे आकाशवाणी नेटवर्क कडपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. दुपारचे 12:35 होत आहेत.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.

0: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
0: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः.
3: अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारूसा.
3: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10 ते 30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
4: मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
3: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
4: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: हे आहे आकाशवाणी नेटवर्क कनपड ऐकताय पुढे भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय फिल्म चॅनल. याबरोबरच आम्ही जगभरातल्या श्रोत्यांशी जोडलं गेलं आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरल्या स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. 12:03 आणि 10 सेकंद होत आहेत. आता हॅलो दिलोमय बसे गीत हा कार्यक्रम ऐकूयात. सादरकर्ते आहेत संजय भुजबळ. कार्यक्रम हॅलो दिलोमय बसे गीत.
7: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत. हॅलो दिलो में बसे गीत.
8: दिल की बातें
9: दिल ही जाने.
10: हॅलो
11: हॅलो
10: हॅलो दिलो में बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बोला.
11: संजय मुजवळ का
10: बोलतोय?
11: मी जयश्री तेंडुलकर बोलते.
10: स्वागत आहे जयश्री ताई.
11: तुम्हाला पण 2 मार्चला शुभेच्छा द्यायच्या होत्या वाढदिवसाच्या.
10: हरकत नाही, आता स्वीकारतो.
11: आणि आता मला भाच्याचा वाढदिवस आहे. नातीचं नाव एका आहे तन्मयी प्रसाद केरकर, तिचा 5 जुलैला आहे वाढदिवस.
10: बर.
11: आणि आता आई डॉक्टर झाली आहे ती.
10: वा.
11: आणि बादशाचा आहे 6 जुलैला, त्याचं नाव आहे राजेंद्र गजानन बांदेकर.
10: छान.
11: आणि दुसऱ्या नातीचा वाढदिवस आहे तिचा निधी प्रसाद केरकर, तर तिचा 11 तारखेला आहे वाढदिवस.
10: जुलैलाच.
11: हा 11 जुलैला. पण आता फिज काय ते फिजिओथेरपीची डॉक्टर झाली आहे ती.
10: खूप छान.
11: 23 तारखेला माझ्या एका बाच्याच्या मुलाचा वाढदिवस आहे, त्याचं नाव आहे रियांस पुरुषोत्तम परराष्टेकर.
10: वा वा.
11: आणि 29 जुलैला आपले प्रसाद कुलकर्णी त्यांना सुद्धा शुभेच्छा वाढदिवसाच्या. खूप खूप आशीर्वाद सगळ्यांना, शुभेच्छा.
10: खूप खूप.
11: तुम्ही भेटलात म्हणून खूप आनंद झाला.
10: आम्हालाही तितकाच आनंद होतो. पण जयश्रीताई, मी याकडे थोडस वेगळ्या दृष्टीनं बघतोय.
11: तुम्ही म्हणजे दीपनारायण आमचे.
10: पण मी हे म्हणत होतो की
11: म्हणजे तुम्ही आज.
10: पण आपण ज्येष्ठांकडे कसं बघतो, त्यांचे अनुभव आपल्याला सगळ्यांना मिळतात, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतातच. पण एक चालती बोलती डायरी असते ही ज्येष्ठ नागरिक, म्हणजे त्यांचा एकूण अपडेट असेल सगळ्याच आयुष्याचा. तो तुमच्याकडे खूप छान तुम्ही जपलाय.
11: राजेंद्र बांदेकर म्हटलं भागचा आहे ना, त्याचं एक

0: सांगायचं म्हणजे चांगला स्वभाव, सद्गुणी निर्व्यसनी आणि मातृभक्त शिवभक्त, तर त्याच्या मुख्य म्हणजे त्याच्याच करतात मी फोन केला.
1: गाणं सांगा मला.
0: गाणं सांगते हे सचिन देव बर्मननी गायलेलं नाही का ते मा तेरे आचल मेर काय, मला आता आठवेन शब्द, चांगलं गाणं आहे,
1: छान छान गाणं आहे,
0: मातृभक्त येतो म्हणून ते गाणं सांगते.
1: नक्की ऐकवतोय, धन्यवाद कॉल साठी. हो हो, धन्यवाद धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो।
0: हेलो, दिलों में बसे गीत कार्यक्रम आपका स्वागत है। बोला
1: हाँ नमस्ते, मैं दत्तात्रेय गवळी नारायणपेठ।
0: नारायण पेठून बोलता है। बोला।
1: आज रब्बी साहेब म्हणला तर मंगेशकर यांनी गायलेलं आत्माराम मधलं
0: आत्मारामचं गाणं कुठलं?
1: तुम्हारे बिन गुजारे हे नाही का?
0: हो, नक्की नक्की ऐकता येईल।
1: बरेच वर्ष मी रेडिओ ऐकतोय पण कधी लागलं नाही गाणं।
0: हो, माझ्या एवढ्यात ऐकण्यात नाहीये गाणं। चांगलं गाणं निवडलं आणि हा दृष्टिकोन चांगला आहे की जी गाणी बऱ्याच दिवसात ऐकायला नाही मिळाली ती आवर्जून सांगणं आणि लोकांनाही ऐकवणं आपणही ऐकणं।
1: हो मग काय, कारण जवळजवळ 10 ते 15 वर्ष झालं असे गाणं कोणी लावलंच नाही।
0: हो, माझे अगदी अगदी माझ्या ऐकण्यात नाही। नक्की
1: खूप छान आहे।
0: प्रश्न
1: पण बरं वाटतं।
0: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही।
1: मागे एकदा फोन केला होता, मुलीचं लग्न होतं तेव्हा।
0: हा, तेच मला काहीतरी आठवलं तुमच्या नावावरून।
1: पहिलं मंडरपण मध्ये फोन करायचो मी।
0: बरोबर बरोबर।
1: हा, त्यानंतर बऱ्याच वर्षांनी फोन केला होता मुलीच्या लग्नासाठी।
0: तुम्हारे बिन गुजारे है दिन, अगदी तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे मोहम्मद रफी, लता मंगेशकर यांचे आवाज, विश्वेश्वर शर्मा यांचे गाणं आहे। काही गाणी त्या चित्रपटाची एम जी हशमत यांची आहेत आणि शंकर जयकिशन यांचं संगीत आपण म्हणाल त्याप्रमाणे। खूप छान छानच असे गाणं आहे, नक्की ऐकूया।
1: लग्न होतं 19 जूनला, मुलीचं झालं एकदम व्यवस्थित। त्यासाठी फोन केला होता मी यावेळेस।
0: आठवलं आठवलं मला। चला, खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद आजच्या कॉलसाठी।

0: हॅलो हॅलो
1: हॅलो
0: हॅलो दिलो मैं बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार.
1: मी दीपक जाधव, गाव मामढळा, तालुका जिल्हा बुलढाण्यातून बोलतो सर.
0: बोला.
1: कसे सर आपण?
0: अगदी मजेत. तुमच्याशी बोलायला मिळतं याच्यापेक्षा मोठा आनंद काय असणार आहे.
1: पाऊस पाणी आहे का सर तिकडे?
0: पाऊस पाणी झाली आहे, सुरुवात उशिरा का होण्यास सुरुवात झाली
1: आहे. इकडे पण उशिरा का होत नाही सर, सुरुवात झाली पेरणीला.
0: नक्कीच नक्कीच.
1: शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आता आणि आजच्या अनुषंगाने गीत ऐकायचं सर. मग
0: सांगा ना कुठलं.
1: मोहरा चित्रपट लावा सर. टिप टिप बरसा पाणी.
0: टिप टिप बरसा पाणी. आणि मला वाटतं सध्या टिप टिप पावसाचीच गरज असणार आहे, कारण पेरणीसाठी लोक थांबलेत आणि तिची पेरणी जर झाली तर आपल्याला टिप टिप पावसाची जास्त गरज भासते.
1: हो हो बरोबर सर. मोठा पाऊस पडला तर पेरणी म्हणजे दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं. उगवण्यासाठी छोटाच पाऊस लागतो.
0: बरोबर आहे. त्यावर तर मला वाटतं बीज पण उघडं पडतं आणि ते मग पक्षी खाणं वगैरे हाही प्रकार असतो ना.
1: हा हाही प्रकार होतो सर. आणि मुख्य हा प्रकार होतो की जे आपलं जमीन ना माती अशी एक घट्ट आवडती जास्त मोठा पाऊस पडला की.
0: बरोबर बरोबर.
1: आणि ते अंकुरण जे बीज राहतं ते वर येऊ शकत नाही समजा. मग असं होतं
0: अगदी अगदी दोन्ही पण
1: असलं की मोवरा ती जमीन आणि कोंब यायला जागा राहते समजणार.
0: नक्कीच नक्कीच. म्हणजे मातीचा घट्टपणा रिमझिम पावसात थोडा कमी होतो. खूप छान. उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं
1: गीत
0: नेहमीच्या पद्धतीने उदित नारायण हसत हसत गायलेलं असं म्हणूयात.
1: नक्कीच.
0: आनंद बक्षी यांचे बोल. तितकंच चांगलं संगीत विजू शहाचं पण म्हणता येईल. ऐकूया आपण.
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद धन्यवाद.

0: हॅलो
1: लड़के ते आता त्रौदी
0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो दिलो मी बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: हा आपल्याला गाणं द्यायचंय.
0: सांगा.
1: नातीचा बर्थडे.
0: बर, नाव सांगा आपलं.
1: माझं नाव सिंधुबाई काते.
0: बर, आणि नातीचं सांगा.
1: हा नातीचं तेजस्वी मोरे.
0: बर, आता गाणं सांगा.
1: हा अजून दोन बर्थडे, तीन बर्थडे
0: सगळ्यांसाठी मिळून गाणं निवडलंय. हा बोला.
1: तिच्या ना मुलीचा आहे 8 तारखेला.
0: बर,
1: युगंधारा मोरे.
0: बर बर, शुभेच्छा दिलाय.
1: आणि मोठ्या सुनबाईचा आहे 9 तारखेला.
0: त्यांनाही खूप खूप शुभेच्छा.
1: हा अश्विनी काटे.
0: वा वा.
1: आणि 2 नंबर सुनबाईचा आहे 10 तारखेला.
0: अच्छा.
1: हा प्रिया काटे.
0: वा, दोघी दोन्ही सुरांचा जन्मदिवस एकाच महिन्यातला आहे.
1: हो हो. आपलं नाव
0: संजय भुजबळ.
1: सांगा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडेचं गाणं द्यायचं.
0: हो, गाणं सांगा.
2: हॅलो.
0: बघा, शुभेच्छा सगळ्या त्यांनी दिल्या, पण गाणं मात्र तुम्हाला सांगायला.
2: हो, गाणं सांगता येईल ना तिला.
0: हा,
2: मी दिगंबर काटे बोलतोय.
0: अच्छा दिगंबर, काय म्हणतो दिगंबर.
2: गेल्या गुरुवारी झाला माझा कॉल,
0: म्हणून तू यावेळेस आजीकडे देऊन टाकला.
2: हो
0: हरकत नाही, फक्त गाणं सांगा. तर
2: हो, गाणं हॅपी बर्थडे टू यू, तेच गाणं लावायचंय. हो
0: नक्की ऐकूया.
2: हो धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो
0: हेलो, दिलों में बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत।
1: हा नमस्कार।
0: नमस्कार,
1: मी महादेव भावे बोलतो।
0: हा बोला।
1: दिलों में बसे गीत का हा प्रोग्राम आहे ना।
0: हॅलो दिलों में बसे गीत। हा बोला।
1: हा तर मला एक एप्रिल फुल मधलं गाणं ऐकायचं होतं।
0: एप्रिल फुलचं गाणं कुठलं?
1: तुझे प्यार करते करते रहेंगे।
0: ओके।
2: हॅलो।
0: हा बोला।
2: नमस्ते सर।
0: नमस्ते,
2: मी शीतल बोलतीये।
0: ओके।
2: आम्हाला एप्रिल फुल मधलं गाणं ऐकायचंय।
0: हो।
2: तुझे प्यार करते हे करते रहेंगे
0: ते सांगितलं त्यांनी, बाकी बोला।
2: आपण कोण बोलतात सर?
0: संजय भुजबळ।
2: हो, धन्यवाद। तर माझं नाव शीतल, आमच्या आवडीचं गाणं लावा दिलो में बसे गीत मध्ये।
0: नक्की नक्की लावणार।
2: हो, थँक्यू। तुमच्याशी बोलून आनंद झाला सर, पहिल्यांदाच फोन लागलेला आहे म्हणून बोलताच्या ना खूप बोल असं वाटतंय। ते कादंबरी वाचन वगैरे आहे ना ते खूप मला आवडतं, मी दर संध्याकाळी ती गोष्ट ऐकत असते रोज, कधीच बुडवत नाही।
0: खूप छान।
2: आणि रेडिओचे सर्व कार्यक्रम आवडतात, सर्व निवेदकांचे बोलणे, त्यांचं निवेदन प्रसारण खूप आवडतं।
0: धन्यवाद, ऐकत रहा। आता ऐकूया तुम्ही पसंत केलेलं एप्रिल फुल चित्रपटाचं हे गीत।
2: हो, थँक्यू सर।
0: थँक्यू।
3: तुझे

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: अहो ऐकलत का? तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सा.
3: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
4: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
3: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
4: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: हॅलो
7: संजयजी, नमस्कार.
6: नमस्कार. हॅलो दिलो में बसे गीत कार्यक्रमात संदीप जी स्वागत आहे.
7: खूप धन्यवाद. माझं निरीक्षण असं सांगतं की जुलै महिना म्हटलं की पालखी, संजय भुजबळ, प्रसाद कुलकर्णी.
6: बरोबर सगळेच आपण
7: सोबत असतात
6: आणि वारीच आहे ना ही, वारीत कोणी एकटा असू शकत नाही.
7: अगदी अगदी खरं,
6: 3-4 नावं सांगताच येणार नाहीत.
7: त्याशिवाय या जुलै महिन्याला पूर्णत्व येतच नाही असं माझं तरी कैक वर्षांचं निरीक्षण आहे.
6: अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे.
7: आणि तशीच ही वारी आपण करतो आपल्या चित्रपट संगीताची, नाही का?
6: अगदी बरोबर आहे. 7 तारखेपासूनच हा सोहळा सुरू होतोय. 7 आळंदीतून, 8 देहूतून प्रस्थान, 9 पुण्यात, 9 आणि 10 पुण्यातल्या मुक्कामाचं सगळं वर्णन आणि पुढे मग हा सगळा मार्ग.
7: होय होय होय. आणि हा मार्ग आक्रमत असताना, हा मार्ग चालत असताना वेगवेगळी मंडळी आपल्याला भेटत जातात. कोणाची सुखदुःख आपलीच असतात, नव्हे तर ती माणसं खऱ्या अर्थानं आपल्याशीच एकरूप होतात.
6: बरोबर.
7: तर हाच धागा जर आपण इकडे चित्रपट संगीताकडे वळवला तर मला वाटतं तोही अगदी योग्यच आहे, नाही का?
6: अगदी. चला वळवा, कुणीकडे वळवताय, कुठल्या गाण्याकडे?
7: नक्कीच. आज आपण वळतो आहोत या मोसमाकडे बघता, ही बहार अनुभवण्यासाठी ममता चित्रपटातल्या गाण्याकडे आपण वळतो आहोत. आणि तुमच्या आणि श्रोत्यांच्याही लक्षात आलंच असेल, मी बोलतोय आशाताई आणि रफी साहेबांच्या गाण्याबद्दल.
6: नक्कीच.
7: काय गाणं हो हे, काय
6: इन बहारों
7: में. अगदी खरंय. म्हणूनच तर मी सुरुवातच अशी केली की हा जुलै महिना म्हटलं

0: झाल्यानंतर हे समीकरण खूप वेगळ्या पद्धतीचे, म्हणून ही एक वेगळी बहार आहे आमच्या आयुष्यात.
1: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. आणि यात त्याची ममता आहे वर्षाची. आत्ताच तुमच्या आधी मी बोलत होतो श्रोत्यांशी, पाऊस पडला नाही पण त्यांनी पेरणी करून टाकली, आम्हाला माहिती आहे देव पाऊस देणार आहे.
0: नक्की
1: त्या विश्वासावर, त्या ममतेच्या विश्वासावर हे सगळं चाललेलं असत.
0: अगदी. आणि म्हणूनच तर त्या ममतेच्या विश्वासावरच तर मजरो सुलतानपुरींनी विश्वासात्मक असे शब्द लिहिले.
1: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. इतकेच
0: आणि तितकंच विश्वासार्ह संगीत हे रोशनजींनी या गाण्यासाठी केलं.
1: वादच.
0: आणि काय सुंदर यातून भोपाली उठून दिसते हे मी वेगळं सांगण्यापेक्षा आपण त्याची अनुभूती अगदी याची देही याची डोळा घेऊयात.
1: याची कानी
0: ही श्रवणानंदाची वारी अशीच अविरत पुढे सुरू राहील या खात्रीसह या मार्गावर या टप्प्यावर मी आपल्याशी संवाद
1: साधला
0: आतापर्यंत झाला त्यातून विश्रांती घेतो.
1: धन्यवाद.
0: आणि पुन्हा नव्या वारीत नव्या संवादासह नव्याने भेटूया.
1: चला ऐकूया ममता.

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो दिलो मे मस्ती गीत कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, बोला.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार
1: सर, मी परमेश्वर शिंदे बोलतोय, मग कॅम्पस आनंदगाव तालुका पत्तूर जिल्हा जालना.
0: बोला बोला परमेश्वरजी.
1: हा सर, कारण आता सध्या पावसाची रिमझिम चालू आहे आमची इकडं.
0: हो ना.

0: आणि आता पेरणी तयारी पण सुरू झाली, कारण पाऊस पेरणी सारखा झालेला आमच्या इकडं काही ठिकाणं नाहीये पण.
1: बरोबर बरोबर
0: सर. परतूर तालुक्यात तर बराच पाऊस झाला, काही म्हणजे काही गावांना नाही सध्या, पण बरेचशे ठिकाणी पाऊस झालेला. कारण यावर्षी कसं झालं बघा, तर सगळं पाऊस पडला नाही, जिकडे पडला तिकडे भरपूर पडला झालं.
1: बरोबर बरोबर.
0: आणि कसं सालमान पण यंदा कसं जिकडे पडला तिकडे पडला, जर म्हणजे दरवर्षी सारखा पडत असं तिकडचं, त्यामुळे पेरणी सरसगट होतात, त्यावेळी जरा विलंब झाला मागं पुढे.
1: नक्कीच नक्कीच, त्यामुळे थोडं मागे पुढे होणार,
0: कारण आमच्याकडे खरीपाचं क्षेत्र जास्त आहे सर,
1: त्यामुळे पावसाची खूप जास्त आवश्यकता आहे. नक्की. गाणं कुठलं निवडलं आज
0: सर? मला आज गीत ऐकायचं होतं, चित्रपटाचं नाव आहे अपना पण, आणि गीताचे बोल आहे सोमवार को हम मिले मंगलवार को नाही.
1: पावसाच्या बाबतीतही म्हणता येईल.
0: बरोबर
1: आहे सर, एक दिवस भेटतोय तरीही त्याची ती भेट आपल्याला सुखावून जाते.
0: हा बरोबर सर.
1: नक्की छान, अगदी सुलक्षणा पंडितचा आवाज विशेष आहे किशोर कुमार यांच्यासोबत.
0: किशोर कुमार बरोबर सर.
1: आणि बघा सगळा आठवडा आनंद बक्षींनी गाण्यामध्ये बांधलाय.
0: हा बरोबर सर.
1: आणि त्यातूनही शब्द बांधणं तर ठीक आहे, पण ते संगीतात बांधणं
0: सर,
1: ती किमया लक्ष्मीकांत पॅरेलालांची. नक्की ऐकूया आपण.
0: ऐकू सर. धन्यवाद
1: धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो दिलोमय बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. तुम्ही आज मला गाणं ऐकवणार आहात का? गाणं सांगून लोकांना पण ऐकवणार आहात.
1: नमस्कार पुणे.
0: नमस्कार नमस्कार. दोन वेळा तुमचे पेटीचे सूर ऐकू आले पण तुमचा सूर काही येईना.
1: अच्छा अच्छा अच्छा.
0: आधी पण ट्राय केला होता ना तुम्ही?
1: हो हो हो.
0: हा बोला आता.
1: तर
0: अनिल नाईक, अनिल नाईक बोरीवली बोला.
1: हॅलो दिलोमय बसे गीत या कार्यक्रमात मी जवळजवळ 2 महिने फोन करतो आहे.
0: हो ते चेक होऊनच तुम्हाला हॅलोला मी उत्तर दिलं. हॅलो.
1: तर या कार्यक्रमात 14 तारखेला मदन मोहन साहेबांची पुण्यतिथी आहे.
0: हो.
1: आणि त्या अनुषंगाने मला एक गाणं ऐकायचं चांगले. मदन मोहन शास्त्रीय संगीताला भरपूर गाणी केलेली आहे,
0: प्रश्नच नाही.
1: तर त्यांच्या मला एक बहाना सिनेमातलं गाणं ऐकायचं आहे.
0: बहानाचं गाणं कुठलं
1: सांगतो? जारे बजरा बैरीच्या.
0: जारे बजरा लताबाईंनी गायलेलं.
1: हा यमन रागावर आहे.
0: नक्कीच नक्कीच. मदन मोहन
1: हा राग रात्रीचा जरी असला
0: बरोबर
1: तरी सिनेमातलं गाणं ऐकायला या रागासाठी बंधन नाहीये.
0: नाही तुम्ही बागा

0: आपलं मागे बोलणं झाल्यामुळे आता हे बंधन राहिलंच नाहीये.
1: बरोबर आहे.
0: तुम्ही ज्या वेळेत ते गाणं म्हणा, तो राग गाल म्हणा, तुम्ही ते वातावरण निर्मिती केली की प्रश्न मिटला.
1: यस यस. आणि अप्रतिम गाणं आहे.
0: प्रश्नच नाही.
1: त्याला जो तबल्याचा ठेका लावलाय
0: हो,
1: चिंतालाचं गाणं आहे. पण त्याला सुरज लगी आहे ती फार सुंदर आहे.
0: क्या बात आहे, क्या बात आहे.
1: धंतांजलन धंतांजलन धंतांजलन धंतांजलीचा असा आहे.
0: क्या बात आहे. बघा, तुमच्यासारख्या संगीतकारांच्या जाणकारांशी बोलणं झालं की काय नेमकं चांगलं आहे ते शब्दात कळत, समजून सांगणं होत.
1: संगीतकारचं किती कौशल्य असतं बघा गाण्यामध्ये.
0: तेच सर.
1: त्यांची किती मेहनत असते गाण्यामध्ये.
0: प्रश्नच नाही.
1: बसवायचं म्हणजे
0: प्रश्नच नाही. सगळा वाद्यवृंद सोबत असतो हे जरी खरं असलं तरी एका संगीतकाराच्या नजरेतनं प्रत्येक वाद्य वाजतं, प्रत्येक सूर जुळतो, प्रत्येक ताल जुळतो.
1: आणि लताबाईंनी अप्रतिम गायलं ते गाणं,
0: त्यांचा तर काही प्रश्नच नाही.
1: प्रश्नच नाही. तर हे गाणं माझ्यावर बाहुबली फुलकडे यांना पण ऐकायचंय.
0: बरोबर.
1: रामदास नमाणी निर्माणी यांना पण ऐकायचंय.
0: नक्की.
1: रामदास निर्माणी यांना पण ऐकायचंय. मी स्वतः अनिल नाईक आणि माझे दादा संजय भुजबळ
0: नक्की ऐकणार. फक्त शब्द जरी जारे बदरा असतील
1: हो,
0: तरी आरे बदराची आता स्थिती आहे.
1: त्या बात आहे. मुंबईला चांगला पडतो पाऊस
0: नक्कीच. पण त्याला आणखी पण आपल्याला निमंत्रण देण्याची, त्याला अर्जव करण्याची गरज आहे.
1: अजून पावसाची आपल्याला खूप गरज आहे.
0: म्हणून आपण आरे बदरा म्हणत जारे बदरा गाणं ऐकूया.
1: जारे बदरा नाही, आरे बदरा. बरोबर आहे.
0: ऐकूया ऐकूया. धन्यवाद.
1: धन्यवाद. नमस्कार.

0: हेलो
1: हेलो
0: हेलो, दिलों में बसे गीत कार्यक्रम में आपका स्वागत।
1: नमस्कार
0: नमस्कार।
1: मयुरेश मयुरेश गायककार रिंगोडी पुण्यावरून बोलतो।
0: स्वागत।
1: मला एक गाणं ऐकायचं आहे। गाणं मेरे घर आई एक नन्ही परी।
0: अच्छा, कभी कभी
1: माझ्या मुली। येस, कभी कभी माझ्या मुलीसाठी डेडिकेट करायचं आहे। माझी नाथ इरा शुभम बाथे हिच्यासाठी पण ते डेडिकेट करायचं आहे।
0: नक्की।
1: आणि माझ्या माझ्या बायकोचा मराठीमध्ये बोलायचं म्हणजे बायकोचा वाढदिवस आहे 5 जुलैला।
0: किती कॉन्शियस असतो आपण ना, म्हणजे आता बायको म्हणू का वाईफ म्हणू का माझी अर्धांगिनी म्हणू का माझी ही जसं त्यांच्या बाबतीत फक्त आहो आहे।
1: हा बरोबर बरोबर बरोबर, त्याच्यामध्ये सगळं येत।
0: हा
1: एक्झॅक्टली,
0: बोला बोला।
1: आणि अजून एक लोकांना आवाहन करावं वाटतं की लोक आता बऱ्याच वेळेला माझं बऱ्याच वेळेला फिरणं होतं तर त्यावेळेला असं बघायला मिळतं की विराट आहे किंवा जिथे पण जागा दिसेल आयडियल जागा दिसेल की जिथे काही नाहीये ते लोक सर्रास कचरा टाकतात। म्हणजे ठीक आहे, मान्य पुण्यामध्ये राहायला आले असं मी बॉर्न अँड ब्रॉटअप माझी 4थी 5वी पिढी पुण्यामधली असेल तर की तुम्ही इथे राहायला आलात कमवायला आलात कमवता पण थोडस आपला परिसर आपलं पुणे किंवा आपला भारत देश हा तुम्ही स्वच्छ ठेवायला पाहिजे।
0: नक्कीच नक्कीच। बाहेरून आलेल्यांनीही पर्यटक म्हणून आलेल्यांनीही आणि स्थानिकांनीही
1: पण बरोबर नागरिकांना
0: दोष आहेच, जो कचरा करेल त्याचा दोष आहेच।
1: सरकारने कचरा पेट्या बंद केल्या पण ठीक आहे, त्याच्याबद्दल म्हणजे दोष त्यांचा असा नाहीये, दोष आपला पण आहे।
0: नक्कीच।
1: की आपण जो कचरा करतो तो आपण कसा त्याचा विचार पहिल्यांदा करायला पाहिजे।
0: बरोबर। पण एक अलीकडच्या काळात जसं तुम्ही निरीक्षण म्हणता, एक निरीक्षण या लहान मुलांच्या बाबतीतलं माझं खूप चांगलं आहे। शाळेतली मुलं बघा, हे सहज पाळतायत, नाही चॉकलेटचं ते रॅपर कुठेही टाकून देत। म्हणजे माझ्या मुलांनी त्यांच्या चॉकलेटची रॅपर्स, त्यांच्याकडे काही साधन नाहीये म्हणून माझ्या खिशात कोंबलेलं मला चांगलं आठवतंय। आणि तो आनंद होतो मला की हे कुठं टाकण्याच्या ऐवजी ती जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली की आता तुमच्याकडे राहू द्या आपण टाकूयात योग्य ठिकाणी। ही खूप चांगली गोष्ट आहे।
1: म्हणजे अभिमान वाटतो की सगळ्या पालकांनी जेव्हा मुलांना कळतं की हा बाबा हा कचरा आहे, हा कचरा तुझ्या शक्ती नाही तर माझ्याकडे ठेवायला दे,
0: नक्की
1: हे मुलांना शिकवलं तर तो मोठा झाल्यानंतर इकडे ते कचरा टाकणार नाही।
0: याच्या
1: उलट कित्येक जणांचं असं ऑब्झर्व, म्हणजे माझं स्वतःचं असं ऑब्झर्वेशन आहे की खिडकीची काच खाली घ्यायची आणि तुमची बाटली म्हणजे रिकामी झालेली बाटली अशी फेकून दे रस्त्यावरती, मग ती कुठे पडतीये काय पडतीये त्याची काही घेणं देणं नाही। कॉर्पोरेशन सकाळी पूर्ण साफ करतं पण रात्री संध्याकाळी 6 ते रात्री म्हणजे सकाळी 2-3 पर्यंत तिथे कचऱ्याचा ढीग
0: ढीग
1: म्हणजे अक्षरशः लोकांचे राहिलेले अन्न हे ते सगळं
0: अगदी अगदी अगदी। आणि ही जबाबदारी कोणावरतरी टाकायची, महानगरपालिकेवर टाकणं प्रशासनावर टाकणं
1: तुम्हाला
0: हे चुकीचं आहे।
1: तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे ना, तुम्हाला सोयी दिलेल्या आहेत, लोक कचरा वेचक आहेत, त्यांचं पोट चालणार आहे, त्यांचं चलन चालणार आहे आणि कचरा एका ठिकाणी जाणार आहे ना।
0: बरोबर। नक्की तुम्ही छान गीताच्या निमित्तानं एक चांगला संदेश पण दिला। कभी कभी चित्रपटाची वेगवेगळ्या धाटणीची गीतं आहेत, त्यातलं तुम्ही मेरे घर आई एक नन्ही परी आजच्या निमित्तानं शुभेच्छांच्या निमित्तानं निवडले।
1: माझी मुलीसाठी ते डेडिकेट करायचं होतं, मागच्या लागला होता पण तो तिला सांगता आला नाही, त्याच्यामुळे
0: हरकत
1: खूप नाराज झाली होती।
0: गीतांमध्ये साहिर आणि खय्याम यांची सगळी जुगलबंदी तर आहेच आहे पण यश चोप्रांचं जे पूर्ण नियंत्रण आहे या चित्रपटावर, कभी कभीचा एक वेगळा लँडमार्क आहे, एक वेगळं त्याचं स्थान आहे चित्रपटसृष्टीमध्ये, त्याच्यावर मात्र पूर्ण अधिकार यश चोप्रांचा आहे। आपण ऐकूया एक छानसं गाणं, मेरे घर आई एक नन्ही परी। धन्यवाद।
1: धन्यवाद।

0: हॅलो, दिलं मी बसे गीत हा कार्यक्रम श्रोते वाटताचा पण एकला सादर करते होते संजय भुजबळ. FM बँड 101 MHz हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: अहो ऐकलत का? तथास्तुचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
5: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारूसा.
4: अहो तथास्तु मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तुच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10 ते 30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
5: अरे वाह, मग हे

0: हे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंभेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
0: ऑनलाईन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोतो, हे आहे आकाशवाणी नेटवर्ककडे पण ऐकताय पण विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या बातम्यातून. दुपारचा 1:02 आणि 42 सेकंद होत आहेत. द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.
1: The next wave. The next wave.

0: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे।
4: द नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे यानंतरचं गीत। संगीतकार राहुल देवबर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे आनंद बक्षी यांचं, अमित कुमार आणि सखरांचा आवाज, चित्रपट एक मैं और एक तू।

मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

श्रोतो आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. हा आवाज आहे आशा भोसले आणि अमित कुमार यांचा, रचना गुलजार यांची, संगीत पुन्हा एकदा संगीतकार राहुल देवबर्मन यांचं, चित्रपट जीवा.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

शुद्ध हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि पुन्हा एकदा पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. याबरोबर आम्ही आमच्या श्रोत्यांसोबत आहोत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून. दुपारचा 1:29 झालेत. तर पण एकदा हा द नेक्स्ट वेव हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. अमित कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातलं हे जावेद अख्तर यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, चित्रपट जमाई राजा.

श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

गीतकार गुलशन बावरा यांच्या या गीतासाठी आवाज आहे आशा भोसले आणि अमित कुमार यांचा. छत्रपती जवानी संगीतकार राहुल देवबर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. द नेक्स्ट वेव या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शोधतो. यावेळी आपण एकत आहात.

श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।

गीतकार समीर यांच्या या गीतासाठी संगीत होता रणबीर यांचा आवाज अमित कुमार यांचे होते. अमित कुमार यांचा हा आवाज होता छत्रपट आज का गुंडारा.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
2: संगीतकार दिलीप सेन, समीर सेन यांनी संगीतबद्ध केलेले हे पुन्हा एकदा समीर यांचं गीत.

श्रोतो, नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे दिल्लगी चित्रपटाचं गीत होतं. कुमार सानू आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत पुन्हा एकदा बुंदों से सरोबर होते हुए, ये कार्यक्रम का आखरी गीत फिल्म तक्षक से. आवाज सुजाता त्रिवेदी की, महबूब ने इसे लिखा, संगीत दिया ए आर रहमान ने.

0: श्रोतो यावरचा द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीताचा कार्यक्रम समाप्त करण्याची कला शेंदीला अनुमती द्या. नमस्कार.
1: द नेक्स्ट वेव. द नेक्स्ट वेव.
0: श्रोतो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि प्रयक्त आहे पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता दुपारचे 2:32 होत आहेत. जुन्या हिंदी चित्रपटगीतांच्या काही ध्वनिमुद्रिका ऐकूयात.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे सावन कुमार टाक यांचं लिहिलेलं गीत होतं. संगीतकार उषा खन्ना यांचं संगीत दिग्दर्शन असलेला हा चित्रपट होता सबक. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. वसंत देसाई यांच्या संगीत दिग्दर्शनातली भरत व्यास यांनी लिहिलेली ही गीतरचना, आवाज लता मंगेशकर, चित्रपट संपूर्ण रामायण.

श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं. सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं. सुरैया, नूरजहा, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं. आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं.

0: ही तो मौसम
1: आंखों से भी नेगा है। सुनो जी कहना
0: क्यों माने
1: संभल के चलना।
2: आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरातलं हे गीत होतं बजरंग सुलतानपूर यांचं। छत्रगुप्त यांनी संगीत दिलेला हा चित्रपट होता कल हमारा है। आणि आजच्या जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा समारोप करत आहोत। अविनाश व्यास यांनी संगीत दिलेल्या मदन यांच्या गीतांना आवाज लता मंगेशकर यांचा चित्रपट कैलाशपती।

0: गए राउंड ऑफ 32 के मुकाबले में स्पेन ने ऑस्ट्रिया को 3-0 से हरा कर राउंड ऑफ 16 में प्रवेश किया। आज अर्लिंगटन में ऑस्ट्रेलिया का मुकाबला मिस्र से होगा। मैच भारतीय समय अनुसार रात 11:30 बजे से खेला जाएगा। बेल्जियम, अमेरिका और इंग्लैंड भी कल राउंड ऑफ 16 में पहुंच गए। इस बीच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ने श्रीलंका और भारत के बीच क्रिकेट टेस्ट श्रृंखला के मैचों का कार्यक्रम घोषित कर दिया है। ये श्रृंखला 15 से 27 अगस्त तक खेली जाएगी। पहला टेस्ट 15 अगस्त से गाल अंतर्राष्ट्रीय स्टेडियम में खेला जाएगा। दूसरा टेस्ट मैच 23 अगस्त से कोलंबो में होगा। ये श्रृंखला ICC विश्व टेस्ट चैंपियनशिप का हिस्सा है।
1: घरेलू शेयर बाजार के संवेदी सूचकांक में आज दोपहर के कारोबार में लगभग 0.4% की वृद्धि दर्ज की गई। अंतिम समाचार मिलने तक सेंसेक्स 291 अंक बढ़कर 77,793 पर, जबकि निफ्टी 105 अंक की वृद्धि के साथ 24,281 पर था। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने श्री अमरनाथ जी यात्रा को देश की आध्यात्मिक परंपरा और सांस्कृतिक एकता में शाश्वत अध्याय बताया। श्रद्धालुओं को शुभकामनाएं दी। वित्त मंत्री निर्मला सीतारामन ने फ्रांस के निवेशकों को विकसित भारत 2047 की यात्रा में भागीदार बनने का निमंत्रण दिया। भारत फ्रांस की महत्वपूर्ण साझेदारी को मजबूत करने का आह्वान किया। पश्चिम बंगाल में विधानसभा के नवनिर्वाचित सदस्यों के लिए 2 दिन का ओरिएंटेशन कार्यक्रम शुरू। भारत ने ऑपरेशन अमिस्ताद के अंतर्गत भूकंप प्रभावित वेनेजुएला के लिए मानवीय सहायता तेज की। भूकंप से लगभग 2,600 लोगों की मौत, हजारों लोग अब भी लापता। गुजरात, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा और मध्य प्रदेश के कुछ हिस्सों में कल मूसलाधार बारिश का रेड अलर्ट। और फीफा विश्व कप में स्विट्जरलैंड ने अल्जीरिया को 2-0 से हराकर राउंड ऑफ 16 में जगह बनाई। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: विविध भारती पुणे केंद्र आहे। दुपारचा 2:30 वाजले। आता सात संवाद या कार्यक्रम मालिकेअंतर्गत वारसा जी व्ही जोशींच्या अलका बांडके यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत या अंतर्गत ऐकूयात। निर्मिती सहाय्य केलंय वैशाली जाधव यांनी।
3: श्रोते हो नमस्कार। साध संवाद या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, प्राध्यापक चिंतामण विनायक जोशी अर्थात जी व्ही जोशी, मराठी विनोद परंपरेतलं महत्वाचं स्थान असे हे लेखक। त्यांच्या लेखनानं त्यातल्या निखळ विनोदानं अनेकांना रिझवलं। चिमणरावांना तर राज्यच केलं। लेखनातून चिमणराव चित्रपटाच्या मालिकांच्या पडद्यावरही ही व्यक्तिरेखा अजरामर झाली। लेखक म्हणून जी व्ही जोशी यांना आपण ओळखतो, पण त्या पलीकडेही त्यांची कारकीर्द होती। आज याविषयीच्याच गप्पा साध संवाद या कार्यक्रमात। यासाठी आपण आमंत्रित केलं आहे अलका मांडके यांना। अलकाताई नमस्कार।
4: नमस्कार।
3: जी व्ही जोशी यांच्या आपण नातेवाईक आणि त्यांचा सहवासही आपल्याला लाभला, तर आपलं नातं मुळात त्यांच्याशी काय होतं आणि हा सहवास त्याचा काल पण ऐकायला आवडेल मला।
4: माझ्या वडिलांचे ते काका, पण त्यांचा मुलगा परशुराम आणि माझे वडील एकाच वयाचे। परशुराम याचं विषमजभरात निधन झाल्यावर ते जास्त हळवे झाले आणि माझ्या वडिलांकडे असलेला ओढा त्यांचा वाढला आणि ते वडिलांना बडोद्याला शिकायला घेऊन गेले। त्यामुळे पुतण्याची मुलगी जरी मी असले तरी सुद्धा मी पुण्यात असल्यामुळे मला आणि मी नातवंडांमध्ये मोठी असल्यामुळे मला त्यांचा सहवास मी 8वी होईपर्यंत लाभला।
3: अच्छा, म्हणजे कळत्या वयापर्यंत म्हणायला पाहिजे।
4: अगदी, म्हणजे आणि त्यांच्याबरोबर ठिकठिकाणी ते मला घेऊन जात असत। मग ते नातेवाईक असोत, लग्न कार्य असोत। एकदा तर कोकणात त्यांचा सत्कार होता, दाभोळला, ते मला घेऊन गेले होते। तेव्हा मी फार मोठी नव्हते, 6वी 7वीतलीच असेल। सत्काराच्या दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्या वस्तू बघून मी त्यांना विचारलं, दादा हे तुम्हाला कधी मिळालं, कुणी दिलं? अगं म्हणे काल सत्कार होता ना माझा। म्हटलं पण मग मी कुठे होते? अगं म्हणे तू तिथेच गाठ झोपली होतीस। तर म्हणजे इतके सहृदय की जाऊ दे, झोपलीये ना, आता उठवायला नको, म्हणजे अशा ह्यानी। पण त्यांच्या ह्याचा कशाचा कधी गौगवा त्यांनी केला नाही।
3: म्हणजे त्यांचं लेखन

0: जसं मासिकांमधनं पण छापून येत असे, प्रकाशित होत असे, तशीच त्यांची अनेक पुस्तकंही त्यावेळेला प्रकाशित झालेली असणार. हा लेखक घरामध्ये तुम्हाला कधी भेटायचा का?
1: घरात लेखक म्हणण्यापेक्षा सुद्धा त्यांच्या जाता येता शाब्दिक कोट्या किंवा घरामध्ये असताना त्यांचं वागणं हे अतिशय सौम्य, साध, मृदू असं असे. आणि त्यांचं घरातलं एक वागणं म्हणजे असं की लेखनिकाला ते जेव्हा काही मजकूर सांगत असत त्यांची एक सवय होती की ते पाठीमागे हाताची घडी बांधून येरझारा घरात मजकूर सांगायचे.
0: बर.
1: पण येरझारा घालताना मजकुरात कधी खंड पडला नाही किंवा काल थांबल्यानंतर कालच्या फुलस्टॉप पासून आज पुढे सुरू, म्हणजे त्यांना कधी प्रश्न नाही पडला की काल आपण कुठे होतो असं नाही कधी झालं. म्हणजे थोडक्यात त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये सगळं आधीच फीड केलेलं असायचं आणि मग ते आपोआप बाहेर यायचं.
0: लेखकाला मूड यावा लागतो लिहायला किंवा विशिष्ट जागीच तो लिहितो असं काही नव्हतं?
1: असं नव्हतं त्यांचं. पण ते बडोद्यात असताना त्यांचं कसं होतं, पहाटेच्या शांत वेळेमध्ये ते फक्त पाली आणि बौद्ध धर्म ह्याचा अभ्यास आणि लिखाण, ते लिखाण मात्र ते स्वतः करत असत. त्याच्यासाठी त्यांनी कधी लेखनिक नेमला नाही. त्याच्यानंतर ते कॉलेजमध्ये शिकवायला जात बडोद्याला, तिथे ते पाली, मराठी आणि इंग्लिश शिकवत असत. आणि तिथून घरी आलं की पुन्हा आवरून बडोदा संस्थानमध्ये राज दफ्तरदार, चीफ रेकॉर्ड्स ऑफिसर ह्या पदावरती ते काम करत होते. ते काम त्यांचं चालू.
0: सयाजीराव गायकवाडांच्या पदरी,
1: सयाजीराव गायकवाडांच्या कडचे ते राज दफ्तरदार होते, त्या ह्याचं ते वेतन घेत असत त्या कामाचं. आणि म्हणून कॉलेजमधनं त्यांनी कधीही वेतन घेतलं नाही.
0: अच्छा.
1: कारण एकाच ठिकाणाहून दोनदा वेतन घेणं त्यांना अजिबात मान्य नव्हतं.
0: पण बडोदा संस्थानातली कारकीर्द संपल्यानंतर ते पुण्यात येऊन स्थायिक झाले.
1: नंतर पुण्यात झाले,
0: तेव्हाचा काळ तुम्ही त्यांच्या बरोबर होता.
1: अगदी अगदी हो.
0: बर. पण तेव्हा असलेली माणसं कोण घरी येत असत किंवा त्यांचा सहवास तुम्हाला लाभला का?
1: दुर्दैवानी इतर साहित्यिकांचा सहवास मला लाभला नाही कधी. पण त्यांच्या ज्या काही चर्चा चालत असत, नाही असं नाही, पण पत्रव्यवहार भरपूर होत असे.
0: बर.
1: तर त्या पत्रव्यवहारातनं म्हणजे अगदी इव्हन ते साहित्य परिषदेच्या ह्याला उभे राहिले होते निवडणुकीला, तेव्हा सुद्धा त्यांनी लोकांना जी पत्र पाठवली होती त्यात माझं लिखाण, माझं साहित्य जर तुम्हाला पसंत असेल तर मला मत द्या.
0: अच्छा.
1: असं पत्र पाठवली त्यांनी. त्यात दमा मिराजदारांना पण पत्र पाठवलेलं होतं. म्हणजे असं त्यांनी त्याच्यामध्ये काही भाषणं केली आहेत वगैरे असं नाही केलं. कारण ते लेखणी बहाद्दर होते पण खूप छान वक्ता नव्हते.
0: लेखन जितकं प्रभावी तितकं बोलणं प्रभावी त्यांचं नव्हतं.
1: बोलणं प्रभावी नव्हतं. पण घरगुती ह्याच्यामध्ये, शाब्दिक ह्याच्यामध्ये किंवा एकूण घरामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्याचं डोळस अवलोकन, इतकं जबरदस्त सूक्ष्म निरीक्षण.
0: हा, निरीक्षण त्यांचं त्यांच्या कथांमधनं पण ते जाणवतं.
1: ते अतिशय सूक्ष्म निरीक्षण होतं आणि त्या सूक्ष्म निरीक्षणाचं बीज वापरून त्या कथा त्यांनी फुलवल्या. त्यांचे एक काका, चुलत काका, साताऱ्याला त्यावेळेचे थोडक्यात LIC विमा कंपनीचे एजंट होते ते.
0: बर.
1: तर त्यांना एक खूप जबरदस्त अनुभव त्या ह्याच्यात येत असत. ते सगळे अनुभव एकत्र ज्या वेळेला भेटू तेव्हा ते सांगत असत. ते अनुभव सुद्धा त्यांनी त्यांच्या काही गोष्टींमधनं वापरले.
0: बर.
1: पण कोणाकडनं असं कथाबीज वगैरे जर घेतलं

0: म्हणून तो मोडायचा असं कधी केलं नाही. मी लहान असताना माझी एक आठवण आहे की त्यांनी मला कबूल केलं होतं की आपल्याला ह्या रविवारी संध्याकाळी आईस्क्रीम खायला जायचं आणि मुसळधार पाऊस पडत होता तर सगळ्यांनी मला सांगितलं आज तुझं आईस्क्रीम बुडालं. म्हटलं नाही दादा नेणार. त्याप्रमाणे त्यांनी टांगा ठरवला. आम्ही टांग्यातनं कावरेमध्ये गेलो, यथेच्छ आईस्क्रीम खाल्लं आणि परत आलो.
1: म्हणजे शब्द दिलेला होता,
0: शब्द दिला होता, दिलेला शब्द पाळायचा आणि नाही तर मग शब्दच द्यायचा नाही.
1: मगाशी तुम्ही लेखनिकाचा जो उल्लेख केला त्या लेखनिकाची नेमणूक करताना पण काही वेगळा विचार त्यांच्या मनात असे?
0: हो, तो शिकणारा असावा, विद्यार्थी होतकरू असावा आणि त्याला खरखर शिक्षणाची आवड असावी. मग त्याला लेखनिक म्हणून घेतलं की त्याला जे मानधन म्हणून पैसे द्यायचे ते त्याच्या फीला उपयोगी पडतील हा विचार त्याच्या मागे असायचा. म्हणजे त्याच्या शिक्षणात खंड पडू नये. आणि त्यांना तसं शिक्षणाचं खूप प्रेम होतं त्यामुळे घरी कुणी ना कुणी सारखं शिकायला असायचंच. बडोद्याला पण होते, पुण्यात पण कोणी ना कोणी घरी राहायचं आणि शिक्षण पार पडेपर्यंत ते राहत असत.
1: चीफ रेकॉर्ड ऑफिसर म्हणून बडोदा संस्थानमध्ये ते जेव्हा दाखल झाले तेव्हा कुटुंबही त्यांचं त्यांच्या बरोबरच होतं का?
0: हो, त्यावेळेला होतं. कारण त्यांचं लग्न जे झालं ते त्यांचं लग्न झालं 24 मे 1915 साली. त्यावेळेला ते आधी पहिल्यांदा पाली भाषा शिकवत असत. धर्मानंद कोसंबी हे त्यांचे गुरु पालीचे. त्याच्यानंतर 1918 मध्ये ते आधी रत्नागिरीला शिक्षक म्हणून रुजू झाले. 1920 ते 1927 हा काळ बडोद्यामध्ये कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं. पण सलग 29 वर्ष राजदफ्तरदार, चीफ रेकॉर्ड्स ऑफिसर. त्या काळामध्ये त्यांनी पालीचे 3 खंड प्रकाशित केले. त्याच काळामध्ये त्यांनी गायकवाडांच्या वरचं जे राजघराण्याचा इतिहास अशा पद्धतीचं जे लेखन होतं ते 9 भागामधलं होतं.
1: बर,
0: त्यांच्या घराण्याचा तो बडोद्याच्या घराण्याचे वेचे अशा नावाने 9 खंड प्रकाशित आहेत त्याचे.
1: बर,
0: हे फारसं लोकांना काही माहिती नाहीये. नंतर बौद्ध धर्माचा जो त्यांचा अभ्यास होता त्यात शाक्यमुनी गौतम नावाचा पाली ग्रंथाचा अनुवाद त्यांनी केला होता. जातक कथा त्यांनी लिहिल्या होत्या.
1: बर,
0: आणि ब्राह्मी, सिंहली, पाली, मोडी ह्या भाषा तर त्यांना अतिशय उत्तम येत होत्या. आणि थोडीफार फ्रेंच पण येत होती.
1: बर,
0: आणि शिक्षकी पेशा त्यांच्या अंगात जो मुरलेला होता तो त्यांच्या वडिलांकडनं. कारण त्यांचे वडील हे नुमवी शाळेत त्या काळामध्ये इंग्लिश शिकवत असत.
1: बर,
0: त्यांना घरगुती नाव अप्पा म्हणत असत, विनायक रामचंद्र जोशी.
1: बर,
0: आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी जे त्या काळात सुधारक पत्र चालू केलं होतं ते आगरकरांच्या पश्चात चिवींच्या वडिलांनी म्हणजे अप्पांनी चालवलं. अर्थातच ते पदरमोड करणारच काम होतं. त्या काळामध्ये घरी अनेक काय लेखक म्हणा, टीकाकार, पत्रकार असे लोक ह्या कामानिमित्ताने येत असत. त्याच्यामध्ये पै म्हणून एक येत असत प्रथित यश. तर एकदा हे खेळत असताना वडिलांना हाक मारून म्हणाले अप्पा तो बघ पैसा आला. तर ते म्हणले की अरे कोणी जाड असलं म्हणून असं नाही बोलू. तर ते म्हणले नाही नाही अप्पा 3 पै 1 पैसा ना. मग 1 पै त्यांची 2 मुलं म्हणजे 3 पै म्हणजे 1 पैसा. म्हणजे म्हणे मी काही त्यांना जाडीवरनं वगैरे म्हणत नाहीये. म्हणजे असं त्यांचं लक्ष पण होतं सगळीकडे. त्या काळात ते कविता करत होते, अभंग करत होते, फक्त अभ्यास करत नव्हते. त्यांना आवडत नव्हता तो, त्यांना ह्या गोष्टी जास्त आवडायच्या.
1: पण पुढे जाऊन एम ए झाले.
0: हो हो, एम ए झाले वगैरे. पण त्यांना आवड लिखाणाकडे होती. तर तेव्हा त्यांनी एक कादंबरी वगैरे पण लिहायला घेतली होती.
1: बर,
0: पण ते त्यांनी वडिलांना वाचायला वगैरे दिली तर कसले भिक्कार चाळे करतोय
1: असं वडील म्हणाले.
0: हा, आणि मग आईकडनं भरपूर मार बसला आणि मग ते जाळून टाकलं म्हणे.
1: हो,
0: काही असले उद्योग करायचे नाही, सध्या अभ्यासच करायचा.
1: बर,
0: पण तरी त्यांचं लिखाण चालू होतं. आणि त्या लिखाणातच त्यांचे जे मामा होते कॅप्टन गोगम लिमये हे आणि त्यांचे दुसरे म्हणजे नानू मामा म्हणत असत त्यांना, त्या तिघा

0: मामा भाचे कंपनीनी मिळून तलवार नावाचं एक त्रैमासिक एक साप्ताहिक असं चालवलं होतं.
1: बर.
0: त्या काळात त्यांनी त्याच्यात लिखाण करायला सुरुवात केली.
1: अच्छा.
0: म्हणजे इथून त्यांना ते त्यावेळेला ते कॉलेजला गेले नंतर कॉलेजमध्ये असताना हे सगळं.
1: आणि बडोदा संस्थानची कारकीर्द 30 वर्षाची आहे.
0: ऑलमोस्ट 30 वर्ष
1: तिथे असतानाच चिमणराव आणि त्याच्या कथा आणि हे सगळं लेखन त्याच काळात सुरू झालं होतं.
0: हो.
1: चिमणराव हे पात्र तरी कसं जन्माला आलं?
0: खरं म्हटलं तर ते चिंतामण विनायक जोशी तर त्या ह्याच्यात ते कॉलेजमध्ये फर्ग्युसनला असताना एका लेखामध्ये आपलं नाव त्यांनी जे केलं लिहिलं ते फार मोठं वाटायला लागलं वाचकांना. तर वागो काळे जे प्राध्यापक होते ते म्हणाले एवढं मोठं कशाला, आपण सुटसुटीत चिमण करू.
1: बर.
0: असं तो चिमण झाला.
1: हो.
0: आणि मग तो चिमणच राहिला. आणि मग त्या चिमणनीच पुढे काही वर्ष राज्य केलं लोकांच्या मनावर.
1: अजूनही करतो.
0: हो. म्हणजे आपण असं म्हणू की आर के लक्ष्मणचं जसं कॉमन मॅन आहे किंवा इंग्रजी साहित्यातलं लॉरेल हार्डी जसे आहेत तसं ह्यांच्या साहित्यामध्ये चिमणराव आणि गुंड्याभाऊ ही दोन पात्र अजरामर झाले.
1: खरंय. या व्यक्तिरेखा आजही लोकांच्या लक्षात आहेत आणि त्याचं निरनिराळ्या पद्धतीने आता स्क्रीनवरती दिसणं आपण बघतच असतो. त्याच्यावरती चित्रपटही झाले पुढे. बडोदा संस्थानची जी कारकीर्द आहे त्यांची त्याच्याबद्दल तुमच्याकडनं अधिक ऐकायला आवडेल. आणि तुम्ही जे पुस्तक त्यांच्यावरती नंतर केलं त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलंय की छोट्या छोट्या डायऱ्या त्यांच्याकडे असत आणि त्याच्यामध्ये ते निरीक्षण आपली नोंदवून ठेवत असत. तर ही लेखकासाठी असलेली सवय फार महत्वाची वाटते मला. तर त्याच्याबद्दल सांगा.
0: अशा ज्या नोंदी होत्या त्यांच्या त्या नोंदीचा त्याच्या थोडक्यामध्ये समन्वय साधून त्या कथाबीजांना वापरून ते कथा फुलवत असत. म्हणजे त्याच्यासाठी त्यांना फार बाहेर कुठे जावं लागलं नाही. त्यांच्या नोंदीच त्यांना उपयोगी ठरल्या. शिवाय त्यांची एक मावस बहीण होती सईताई ओक म्हणून, त्या बालविधवा होत्या. तर त्यांच्या सासरी त्यांना केशवपन त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे करायला सांगितलं. हे सगळे सुधारक असल्यामुळे सुधारक जोशी त्यामुळे त्यांनी सांगितलं असलं काही करायचं नाही, तू इकडे ये. त्यांनी तिला घरी आणलं. केशवपन न करता पूर्ण वेळ त्या घरामध्ये राहिल्या. आणि त्यांना ऐकू खूप कमी येत होता. आणि त्यांची एक सवय होती, अरे बर का चिंतू असं करून त्या बोलायच्या.
1: बर.
0: आणि ह्याचा वापर करून जीजींना कान येतात
1: ही कथा
0: त्याच्यावर लिहिली. नंतर आमच्याकडे ज्या स्वयंपाकाला बाई होत्या एक त्या अत्यंत खादाड होत्या.
1: बर.
0: पहिल्याच दिवशी त्यांनी सांगितलं की मी आत्ताच खूप दमून आलीये, आता आधी मला जेवू दे, तुम्ही माझी सेवा करा आणि मग मी तुमची सेवा करेन. अशा त्या बाई होत्या. आणि सकाळच्या स्वयंपाकाला एक वेगळी बाई, संध्याकाळच्या स्वयंपाकाला एक वेगळी. का? दोन गरिबांना
1: त्यांची घर चालावी म्हणून
0: त्यांच्यासाठी दोन. अशा तऱ्हेने त्या ज्या ह्यांचं पात्र आहे त्या स्वयंपाकीण काकूंचं ते ह्याच्यावर आधारलेलं आहे.
1: आणि तुम्ही मगाशी जसं सांगितलं की एखाद्या कथेचं बीज आपल्याला कुठे मिळालं हे व्यक्त होणं ही फार मोठी गोष्ट वाटते मला लेखक म्हणून.
0: पण हा त्यांच्याकडे दुसऱ्याबद्दल आदरभाव खूप होता. ते व्यक्त करायचे राजरोसपणे. तसंच त्यांना स्त्रियांबद्दल आदर खूप होता. ते कधीही स्त्रियांना कमी लेखून बोलायचे नाहीत किंवा त्यांच्यावर विनोद करायचे नाहीत किंवा इतरांनी त्यांच्यासमोर केलेला त्यांना आवडत नसे.
1: लेखनातही हे पथ्य पाळलंच की ते, कारण आपल्याकडे बायकांवरती विनोद करण्याची खूप जुनी परंपरा आहे.
0: परंपरा खोड आवड सगळंच आहे. पण ते त्यांच्याकडे नव्हतं. आणि दुसरं एक असं होतं की बायकांना जे आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं त्या काळात नव्हतं, आजही सर्वांना आहे असं नाही पण थोड्याफार प्रमाणात आज आहे. ते काय करायचे, काही दर महिन्याला ठराविक रक्कम आपल्या बायकोला देत असत आणि ते सांगायचे की ही रक्कम तू तुला पाहिजे तसं त्याचा विनियोग कर, त्याचा हिशोब द्यायचा नाही आणि ते पैसे घराकरता वापरायचे नाहीत. नंतर त्यांना पुस्तकांचे जेव्हा चेक यायचे तेव्हा ते साहजिकच बँकेच्या अकाउंटला भरले जायचे. पण जर कुणी कॅश पाठवली तर ते साहजिकच आमच्या आजीच्या हातात जायचे. त्यामुळे आजी बहुतेक प्रार्थना करतच असेल की चेक नको, कॅश येऊ दे, कॅश येऊ दे. पण अशा तऱ्हेने ते स्त्री स्वातंत्र्य

0: त्याचे सर्वार्थाने पुरस्कर्ते होते आणि त्याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरापासून केली होती.
1: बडोदा संस्थानामध्ये असताना संस्थानचे कायदे करणारी जी समिती होती किंवा शिक्षण समिती होती त्याच्यावरती पण ते होते,
0: त्याच्यावरती पण ते काम करत होते. दुसरं त्यांची जी संगीत सभा होती एक, त्याच्यावरती कुणाला बोलवायचं कलाकारांना वगैरे, त्या समितीवरती पण ते होते. आणि स्वतः लेखक असल्यामुळे इतर कोणी लेखक आले वगैरे की त्यांची सरबराई, त्यांच्याशी संवाद साधणं वगैरेही ते करत असत. म्हणजे सयाजीराव गायकवाडांच्या इथे काम करत असताना ते बहुसंख्य सगळ्याच विभागात काम करत होते किंवा त्यांचा सल्ला मानला जात होता ठिकठिकाणी.
1: मगाशी जो कायदा करणारी समितीचा मी उल्लेख केला, तर घटस्फोटाचा आणि समान वाटणीचा कायदा आपण करून घेऊया असा सल्लाही त्यांनी दिला होता.
0: हो, असा सल्ला त्यांनी दिला होता. आणि मी मगाशी म्हटलं तसं, कारण ते स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते, त्यांना हे स्त्रियांवर अन्याय होणं हे अजिबात पटत नसं. त्यांनी तर कधी केलाच नाही, मग त्या ह्याच्या संदर्भामध्ये त्यांना हे जास्त योग्य वाटत होत.
1: आणि तो सल्ला त्यांनी
0: सल्ला दिला होता तसा.
1: बरोबर. मोडी लिपीचेही अभ्यासक ते होते, तर त्या अभ्यासातून त्यांनी आणखीन काही लेखन केलं किंवा असं काही सांगा.
0: त्यांनी जास्त करून जे लेखन केलं ना ते पालीमधनं हे करून केलं, म्हणजे पालीची भाषांतर केली, स्वतः पालीत काही लिखाण केलं. त्यातलं महत्वाचं म्हणजे जातक कथा ज्या आहेत त्याचं त्यांनी केलं. आणि ते मगाशी मी सांगितलं तसं, शाक्य मुनी गौतम ह्या पाली ग्रंथाचा अनुवाद केला. दुसरं त्यांनी जे एक मॅन्युअल ऑफ पाली असं एक इंग्लिशमधनं पुस्तक लिहिलं 1925 साली, आजही ते ऑक्सफर्डमध्ये रेफरन्स म्हणून वापरलं जातं.
1: बरं. त्यांची जन्मशताब्दी झाली त्यानिमित्ताने तुम्ही पुस्तकही एक प्रकाशित केलं त्यांच्या आठवणींबद्दल.
0: जन्मशताब्दीपेक्षा त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून आम्ही ते गेल्यानंतर 50 वर्ष झाल्यावर आम्ही त्यांच्यावरती पुस्तक केलं, मी माझ्या आते बहिणीने. आते बहीण म्हणजे त्यांच्या मुलीची मुलगी.
1: बर.
0: तर ती आणि मी.
1: बर.
0: त्यामुळे मुंबई आघाडी तिने सांभाळली, पुणे आघाडी मी सांभाळली.
1: बऱ्याच लेखकांनी त्याच्यामध्ये लिहिलं, म्हणजे विजय तेंडुलकर आहेत, गंगाधर गाडगीळ आहेत त्याच्यामध्ये.
0: आणि इतका उत्तम प्रतिसाद मिळाला. दिलीप प्रभावळकरांनी त्यांना पडद्यावर जिवंत केलं. तर दिलीप प्रभावळकर तर म्हणजे बाळ कर्वे, दिलीप प्रभावळकर, दमा मिरासदार हे तर एका फोनवर तयार झाले की आम्ही नक्की येणार कार्यक्रमाला आणि आम्ही काय करायचं आम्हाला सांगा. दमा म्हणले ते तर माझे गुरु आहेत, मी तर ते करणारच. पु ल देशपांडेंनी विनोदाचे फुलमाळी आणि आत्र्यांनी कोमल विनोदाचे फुलमाळी असं त्यांना नाव दिलं होतं. थोडक्यामध्ये कसं आहे, त्यांचा जो काही स्वभाव होता ना तो जीवनात आणि लेखनात दोन्हीत मध्यम मार्गी होता. त्यांनी कधी कुठलं टोक गाठलं नाही. बोचरी टीका, व्यंगावर टीका, त्याच्यावर विनोद असं कधीच केलं नाही.
1: सार्वजनिक काकांचा वारसा घेऊन आलेले, म्हणजे
0: हो हो.
1: मग स्वातंत्र्य युद्धामध्ये किंवा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काही प्रकारे सहभाग त्यांचा होता का?
0: स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं योगदान फारसं नसावं याचं कारण त्यावेळेला ते जास्त करून नाही बडोद्यात राहत होते. आणि आपल्याकडे स्वातंत्र्य लढ्याचं जे काही जास्त करून काम झालं ते बंगाल आणि महाराष्ट्रात झालं. ते महाराष्ट्रापासून खूप काळ लांब होते, त्यामुळे सुद्धा कदाचित त्यांचं साहित्य महाराष्ट्रात पोचायला वेळ लागला. त्याचं ते एक कारण असू शकेल की तिकडे जास्त वास्तव्य होतं. म्हणजे मुंबई पुण्यासारख्या मराठीच्या बालेकिल्ल्यापासून ते लांब होते.
1: पण म्हणजे बडोद्याची कारकिर्द संपल्यानंतर जास्त इथे पुस्तकं प्रकाशात आली किंवा त्यांचं लिखाण प्रकाशात आलं असं?
0: जास्त त्यांनी तिकडनं पण केली, पण पुण्यात आल्यावर त्याला भर आला जास्त असं म्हणूया. आणि त्यांचं घरी त्यांचं स्वतःचं जे पुस्तकालय म्हणू आपण ते इतकं प्रचंड होतं. तळघरामध्ये खूप मोठी खोली होती आमच्या इथे.
1: बर.
0: त्या खोलीमध्ये जमिनीपासून छतापर्यंत सर्व बाजूने पुस्तकच पुस्तकं. एखादी सार्वजनिक लायब्ररी कशी असेल तशी ती होती. मधोमध पार्टीशन, त्या पार्टीशन मध्ये सुद्धा दोन्ही बाजूनी पुस्तकं आणि एक छोटीशी शिडी होती. मग ते त्याच्यावरनं चढून आपल्याला पाहिजे ते पुस्तक काढत असत.
1: अच्छा.
0: आणि काही काही वेळेला मग ते तिथेच वाचत बस

0: म्हणजे त्यांना ते भान राहायचं नाही की आपण नक्की कुठे आहोत.
1: आणि हे सगळं रिटायरमेंट नंतरचं वाचन ते सांगताय तुम्ही. तुमच्या डोळ्यासमोर आज ची वी जोशी म्हटलं की कुठली प्रतिमा त्यांची येते?
0: मला त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर जी येते ती एक अतिशय प्रेमळ आजोबा. पूर्वीच्या काळातले जे आजोबा असत किंवा पूर्वीच्या काळातले जे आपण म्हणूया कुटुंब प्रमुख असत, ते रागीट तापट किंवा काय जमदग्नीचा अवतार असंच मानलं जायचं, पण ते अजिबातच तसे नव्हते. खूप शांत म्हणजे घरामध्ये टाळण्याची जी काही एक पद्धत असायची मुलांची आणि कुटुंब प्रमुखाची ती नव्हती. त्यांची मुलं, त्यांचे पुतणे, त्यांची नातवंड कधी टाळण्याचे संबंध नव्हते.
1: मुलांना प्रश्न विचारण्याची मुभा होती का तुमच्या?
0: अगदी अगदी. म्हणजे ते लहान असताना पण होती. आमच्या कुटुंबाचं बाजीराव रोडवर नवा विष्णूचं देऊळ आहे. त्या नवा विष्णूचं सुद्धा एक जी स्टोरी आहे ती म्हणजे ते सार्वजनिक काकांनी बांधलं, तर तिथे नंतर कायम कीर्तन कथा असं होत असत. तर हे लहान असताना साहजिकच कथा कीर्तन ऐकायला जातच असत. तर एकदा कथेकरी बुवांनी कृष्णाख्यान लावलं आणि त्याच्यामध्ये मग ते कालिया मर्दन वगैरे अशी गोष्ट सांगायला लागले. यांनी सगळं ऐकलं आणि विचारलं, बुवा ते सगळं बरोबर आहे कालिया मर्दन वगैरे, पण म्हणे ते पाण्याखाली मारलं, मग ते म्हणे स्त्रियांनी ओवाळलं वगैरे, ते पाण्याखाली निरांजन पेटलं कसं? म्हणजे हे जाहीररित्या विचारायची मुभा होती म्हणूनच विचारलं. मी त्यांच्यावर कोणी रागवलं नाही, फक्त एक मला वाटतं झालं असेल की नंतर त्यांना कीर्तनाला बंदी घातली असेल यायला की हा नको इथे,
1: नको वेडे वागडे प्रश्न विचारतो,
0: अडचणीत आणणारे प्रश्न विचारतो. पण म्हणजे असं की लॉजिकली विचार करण्याची क्षमता तेव्हाही होती. असा हा लॉजिकली विचार मला नाही वाटत त्यांच्या वयाची इतर मुलं करू शकत होती का नाही.
1: त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी जतन करण्यासाठी जी पुस्तकाची तुम्ही निर्मिती केली त्याच्यात एका चित्रपटाचा पण उल्लेख आहे. चिवींच्या कथेवर झालेला तो चित्रपट, तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: त्यांच्या कथेवरती एकूण तसे 7 चित्रपट झाले.
1: बर.
0: पैकी एक पहिलं जे झालं ते लग्न पाहावं करून, त्याच्यामध्ये त्यांची जी चिमणरावाची बहीण दाखवली आहे चिमी, तिच्यासाठी स्थळ शोधायला जातात आणि हे आपलंच लग्न ठरवून येतात अशी ती गोष्ट आहे. दुसरा चित्रपट निघाला तो सरकारी पाहुणे, कारण हे स्वतःच खरं सयाजीराव गायकवाडांच्याकडे होते. तर त्यातले त्यांचे जे काही अनुभव होते सगळे त्याच्यावरून ती गोष्ट होती सरकारी पाहुणे, त्याच्यावरती तो सिनेमा झाला होता. नंतर घरचं झालं थोडं म्हणून एक होता सिनेमा, चिमणराव गुंड्याभाऊ हा तर होताच गाजलेला नंतर, पण त्या मानाने तो बराच अलीकडचा होता. हे पहिले सगळे बरेच जुने
1: आहेत.
0: एक नव बिराड म्हणून लघुपट झाला होता.
1: बर.
0: त्या लघुपटाला पुलंचं निवेदन होत, त्याच्यामध्ये दामूअण्णा मालवणकर आणि इंदिरा चिटणीस होत्या.
1: बर.
0: तर हे दोघं नवीन घर बघायला जातात भाड्याचं, तिथे राहतात आणि पहिल्याच दिवशी ह्या इंदिरा चिटणीस खलबत्त्यात घालून वरच्या मजल्यावर काहीतरी कुटत असतात आणि खालचे ओरडत असतात. म्हणजे मूळ की कसे खालचे बेजार होतात तो जो एक हास्य निर्मिती करणारा प्रसंग आहे तो प्रासंगिक विनोद म्हणून खूप छान आहे. त्यांचे असे प्रासंगिक विनोदही खूप आहेत, म्हणजे ते काही वेळेला त्या प्रसंगानुरूप निर्माण झालेले आहेत, केलेले नाही आहेत. सत्याचे प्रयोग ह्या एका चित्रपटाची विश्राम बेडेकरांनी निर्मिती केली होती आणि एक अस्पृश्य नावाच्या एका कथेवरती आधारित एक मूकपट पण निघाला होता.
1: बर.
0: एवढे त्यांच्या नावावर आहेत.
1: खरं.
0: आणि मला सांगायला आवडेल की आपल्या फिल्म आर्काईव्हनी हे ज्या वेळेला मी शोध घेत होते सगळ्याचा त्यावेळेला प्रशांत पाठराबे मला वाटतं तिथे होते प्रमुख, त्यांनी मला अतोनात मदत केली आणि त्यांच्या ज्या लायब्ररियन होत्या त्यांनी पण मला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या, त्याचा मला खूप उपयोग.
1: आणि हे चित्रपट आज संग्रहामध्ये आहेत?
0: हो आहेत. आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जतन
1: केले
0: आणि नंतर आम्ही त्यांच्या चित्रपटांचं फिल्म आर्काईव्हमध्ये त्यांच्याकडनं ते घेऊन आम्ही त्याचं प्रदर्शन पण केलं होतं.
1: अच्छा.
0: त्याच्यासाठी आम्हाला

0: सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव यांनी
1: मदत केली होती,
0: खूप सहाय्य केलं. त्यांच्या एका पु ल देशपांड्यांचा एक हे होता कार्यक्रम, त्याच्यामध्ये हा केला.
1: बरोबर. अलका, ते आम्हा वाचकांना एक खोड असते की त्या लेखनामध्ये त्या लेखकाला शोधत राहायचं, हा लेखक कसा असेल याचे काही अंदाज अडाखे बांधायचे. जी वी जोशींच्याबद्दल आज तुम्ही खूप छान माहिती सांगितलीत, किंवा त्यांच्या सहवासामध्ये तुमच्या गाठी काय आलं हेही सांगितलं. आमच्या उत्सुकतेला या निमित्ताने काहीतरी खाद्य मिळालं. उत्सुकता मी चांगल्या अर्थाने म्हणते की आपण ज्या लेखकावर आपला जीव जडलेला असतो तो लेखक कसा असतो हे जाणण्याची उत्सुकता असते, आणि त्यासाठीच आज तुम्हाला आमंत्रित केलं होतं. तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारलात, त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोतो, साजसंवाद अंतर्गत वारसा जी वी जोशींच्या या अंतर्गत त्यांच्या नातेवाईक अलका मांडके यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आताच बरं ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतो वैशाली जाधव यांचा. FM Band 101 MHz हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. हे आहे आकाशवाणी नेटवर्कने आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता या सभेतल्या कार्यक्रमात मी कैलास शिंदे रसिकांचा निरोप घेतोय. नमस्कार. श्रोतो, ये है देश के सुरीली धड़कन विविध भारती. अब दोपहर के 3 बज चुके हैं, कुछ पलों में होगा हमारा अगला कार्यक्रम सखी सहेली. कुछ पलों का इंतजार.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: सखियों के दिल की जुबान हेलो सहेली।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 5 वाजलेत, आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, दत्ताराम मारुती उर्फ द मा मिराजदार यांची भूताचा जन्म आणि इतर कथा या कथा संग्रहातली कंटाळा हीच विनोदी कथा आपण ऐकणार आहोत. हा कथा संग्रह कॉन्टिनेंटल प्रकाशनने प्रकाशित केला. मिश्किल कथा लिहिण्याचा मूळ स्वभाव असलेल्या दमांनी बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर लिहिलेल्या आहेत. ग्रामीण जीवनातलं विक्षिप्तपणाचं इरसालपणाचं दर्शन या कथांमधून आपल्याला घडतं. चिवी जोशी, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे यांनी जोपासलेली विनोदी लेखनाची परंपरा द मा मिराजदार यांनी पुढे सुरू ठेवली. तेव्हा आज ऐकूया द मा मिराजदार यांची विनोदी कथा कंटाळा. मारुती चव्हाण हा दिसायला गोरा गोमटा आणि दांडगादुंडगा होता. त्याचं नाक चांगलं तरतरीत होतं, पण नाका इतका तो स्वतः काही तरतरीत नव्हता. म्हणजे त्याच्या खांद्यावरचा भाग अगदीच निकामी होता असं नव्हे, तसा तो हुशार होता. वेळी अवेळी त्याच्या डोक्यात नाना कल्पनाही येत असत. एखाद्याला ज्या कामाला दिवस लागेल ते तो मनात आणल्यास 2 तासातही करून दाखवायचा. पण हे सगळं मनात आणलं तर, आणि मनात तर तो कधीच आणत नव्हता. शहरात राहून शाळेतली विद्या 4-2 वर्षापूर्वी त्यांनी मिळवलेली होती, पण नंतर कंटाळा येऊन तो जो घरी गेला तो घरीच राहिला. घरी वडिलार्जित घर होतं, 50-65 एकरांचा मळा होता आणि इतर बारदानाही बापानं पुष्कळ जमवून ठेवला होता. बापाच्या पश्चात कष्ट करण्याची गरज त्याला कधीच पडली नाही, त्यामुळे त्याचा निवांतपणा वाढला होता. सकाळ दुपार रात्र केव्हाही पाहावं तो घरी निवांत पडलेला असे. शक्य असेल तितका वेळ झोपावं आणि बाकीचा वेळ उगच पडून राहावं. फार तर आल्या गेल्याशी गप्पा माराव्यात असा त्याचा रोजचा भरगच्च कार्यक्रम असे. सकाळी उठल्यानंतर जेवणाची वेळ होईपर्यंत त्याच्या अंगात आळस भरलेलाच असे. जेवण झाल्यानंतर त्याला बराच वेळ सुस्ती येत असे आणि ही सुस्ती उतरल्यानंतर त्याला इतका कंटाळा येई की मग कुठलंही काम त्याला करवतच नसे. लोक म्हणत की तो फार आळशी आहे, काम अजिबात करत नाही. पण आता तुम्ही सांगा, या गोष्टींना त्यांनी काय करावं? अशा या सगळ्या अडचणी आल्यावर त्यांनी काम केव्हा करावं? त्यामुळे त्याची पुष्कळ कामं खोळंबून राहत. मारुतीची वाट बघून बघून

शकत आणि आपापल्या वाटेने निघून जात ही गोष्ट खरी होती, पण त्याला आता त्याचा काय इलाज होता? लोक मात्र त्याच्या या अडचणी समजवून घेत नसत, ते त्याच्यावर टीका करत असत. चार चौघात त्याचा विषय निघाला म्हणजे कोणीतरी म्हणे, हा मारत्याचं डोसकं आगेन गाडीवानी पळत, पण यो कंटाळा नावाचा बिरेक येऊन समधी घाण झाली बघा. दुसरा एखादा म्हणत असे, लय हाय गय करतो कामाची, कुठलं काम येळेवर नाही करायची, का झोपायची टाइम येळेवर साधत नाही का, हा होय तेवढं काम करतो येळेवर, हा त्यात मात्र काय हाय गाय नाही, हा काय काम करतो लेट करतो, हो गाडी आईन पॉइंटावर आली की इकडं झोपला हा गडी. अशी काहीतरी बोलणी होत आणि लोक त्याची टिंगल करत, चेष्टा करत आणि आपला वेळ आनंदाने घालवत असत. लोकांचं हे बोलणं हळूहळू मारुतीच्या कानावरही जात असे. नंतर चार दोन दिवस मोठ्या नेटानी तो कामाला लागत असे, पण चार दोन दिवसांच्या कामानेच त्याला इतका ताण पडे की आपला पहिला ठरलेला कार्यक्रम पार पडण्यात त्याला पूर्वीपेक्षाही उत्साह वाटे. एकदा लोक असंच काहीतरी बोलले तेव्हा तो मनात चिडला, आता लोकांच्या बरोबरीने एखादं काम करून दाखवावं आणि त्यांचं नाक चांगलं ठेचावं असं त्याला वाटलं. तरा तरा उठून तो यशवंत देशमुखाकडे गेला आणि म्हणाला, हा सांगा सांगा काय करू. अरे तू म्हणशील तो उद्योग करतोय, बोल. हे बघ बोलण्यात हायगय करू नकोस मात्र. हा यशवंत देशमुख आश्चर्याने म्हणाला, आर पर मर्दा बसशील तर खरं, हा होव्या होव्या काय चाललंय. हे बघा मला बसायला टाइम नाही, लय तापलो मी आता. हा हार तर पण अरे तू बोल मर्दा फकस्त. यशवंतानी त्याला हाताला धरून खाली बसवलं आणि विचारपूस केली. मारुती खरंच शेतीमध्ये स्वतः लक्ष घालण्याच्या गोष्टी बोलतोय हे बघून यशवंताला आनंद झाला. त्यांनी त्याला नाना गोष्टी सुचवल्या. सध्या गोळ्याला तेजी आहे तेव्हा 1-2 एकर ऊस करायला काय हरकत नाही असं सुचवलं. हे कलम मारुतीला एकदम पसंत पडलं. अरे करून करून मग 1-2 एकर कशाला, हा चांगला 4 एकर लावतो की, असं म्हणून मारुती उठला आणि घरी आला. तिथून मग त्यांनी अगदी विद्युत वेगाने हालचाली केल्या, खांदणी केली, सल्फेट आणून टाकलं, तालुक्याच्या गावाला जाऊन उत्तमपैकी 419 बेणं आणलं आणि मळ्यात 4 एकर ऊस धडाक्याने लावून टाकला. पुढे एक पाणीही अगदी इमानाने दिलं. पण तिकडे मळ्यात ऊस तरारून आला आणि इकडे मारुतीला एकंदरीतच फार कंटाळा आला. लोकांनी बोलावं काय आणि आपण चिडून जाऊन काहीतरी करावं काय, सगळ्याच मूर्खपणाचा बाजार असं त्याला पडल्या पडल्या वाटायला लागलं. हा नसता उद्योग आपण अंगाशी लावून घेतला नसता तर बरं झालं असतं असं त्याच्या मनात सारखं यायला लागलं. आणि मग महिनाभर त्यांनी ऊसाला पाणीच दिलं नाही. हे कळल्यावर यशवंत भेटला आणि म्हणाला, अरे मारुती अरे मर्दा पाणी दे या टायमाला, हा अशी का हायगय करायला लागला तू. हे ऐकल्यावर मारुतीने पुन्हा पाणी द्यायचं ठरवलं. काम करून कडेला न्यायचंच असं मनातल्या मनात ठरवून टाकलं. मग तो यशवंताला आज डापरून म्हणाला, अरे हायगय कशा पाहिजे, नीट ध्यान आहे माझं, हा हाय का, हा तर आता 8-15 दिवसात येळ झाला नाही ही गोष्ट कबूल आहे. मग हा मग काय पाणी काय एका दमात देऊन टाकतो त्याला काय उशीर होत नाही, हा अरे उशीर नाही तर मग दे की. हे बघ उद्या विंजन आणतो देगावच्या पाटलाचं, गाडीवर घालून आणतो, हिरेवर बसवतो, भासा भासा भासा पाणी काय, हा उशीर आहे का त्याला, हा ते बघतो आता काय ते, आम्ही आपलं सांगितलं तुला, असं म्हणून यशवंता उठून गेला आणि आपला कामाला लागला. देगावचा पाटील मारुतीचा पाहुणा होता, त्याच्याजवळ विहिरीवर चालणारं फिरतं इंजन होतं. हे इंजन पाटलाकडून उद्याच्याला आणतो असं मारुती म्हणाला खरा, पण दुसऱ्या दिवशी त्याला देगावला जाणं झालंच नाही. बाहेर पडावं पडावं म्हणून त्यांनी तिसऱ्या दिवशी मात्र खूप विचार केला, पण त्या दिवशी दुपारी ऊन इतकं कडक पडलं की मारुतीचा अगदी निरुपाय झाला. अशा या उन्हा पावसात महिलाचा तकाडा घेणं हे काय खरं नाही असं त्याला वाटायला लागलं. छेचे हा उद्या गेलो म्हणून काय बिघडणार आहे, एका दिवसानं काय ऊस काय रुसत नाही, हा अनुभव आलत पण नाही, इतके दिवस राहिलाच की नाही पाण्या वाचून, हा मग आणखी एक दिवस फार फार दर. मारुतीने असा विचार केला आणि तो घरी आराम करत पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला. छा काल सकाळच्याला जायलाच पाहिजे होतं देगावला, उगीच हायगय केली ते काय नाही, हा आज निघायचंच, हा पण त्या दिवशी आणखीन काहीतरी महत्वाचं काम निघालं आणि तो त्याही दिवशी राहिला. एवी तेवी 2 दिवस गेलेच आहेत असं म्हटल्यामुळे पुढचेही 2 दिवस असेच गेले आणि मग नंतर तो भराभरा उठला आणि देगावला गेला. पाटलाला भेटून इंजिन आणायचं काम त्यांनी पक्कं केलं. तो पाटलाकडे गेला आणि आजच्या आज

0: इंजिनने तो असं म्हणू लागल्यावर पाटलानं त्यात मोडता घातला. पाटील म्हणाला, अहो मारुती नाना, अहो आले आले, हे जायचं काय काढलंय हा? अहो आल्यासारखं राहावा की दोन दिवस आणि मग जावा, हा पुन्हा काही येणं होतं वय तुमचं? मारुती कुरकुर करत बोलला,
1: नाही अहो पण.
0: अहो पण काय?
1: नाही ओ, राहिलो असतो तिकडं, पाण्याचं काम तटलंय, हा नुकसान होतंय ओ.
0: अरा तिच्या नुकसानीचं काय हो, काय दोन दिवसांनी ऊस मरतोय का? पील पाणी जरा सावकाशी काय.
2: पाटलाचं हे बोलणं खरं होतं. आता इतके दिवस गेल्यानंतर दोन दिवसांनी आणखीन काहीच बिघडण्यासारखं नव्हतं. शिवाय पाटील पाहुणा माणूस होता, त्याचा आग्रह कसा काय मोडायचा? आणि आता काळजी करायचं कारणच उरलेलं नव्हतं. इंजिनाचं काम झालेलं होतं. भाग भाग भाग एकदा पाणी सुरू झाल्यावर भरणं काय एका दिवसाचं काम. आल्या आल्या लगेच निघायचं म्हणजे मारुतीच्याही जरा जीवावरच आलेलं होतं. आता पाटलाने आग्रहच केला होता तेव्हा काही प्रश्नच राहिला नव्हता. दोन दिवस राहून गप्पा टप्पा जेवणखाणं आटोपून मग इंजिन घेऊनच मारुती गावाकडे आला. तो आला तेव्हा गडी वाटच बघत बसलेला होता. मारुती आल्यावर ते म्हणाले,
0: मालक अहो निम उजळला की व, पाणी दिलं तर राहिलेलं नीट होईल, हा नाहीतर समजा चाललाय बाग बघा.
2: हे ऐकल्यावर मारुती बोलला, अरे इंजिन घेऊन आलेलं दिसत नाही का? हा आता दुपारचं जेवणखाणं आटोपतं आणि आलंच मळ्याकडे, चल. दुपारी म्हणता म्हणता निघायला मारुतीला संध्याकाळ झाली. इंजिन अखेरीला बसवलं पण त्यांनी पाणी द्यायला सुरुवात केली आणि काहीतरी बिघडलं आणि ते इंजिन बंद पडलं. अंधार इतका पडला होता की इंजिनाची दुरुस्ती करायची म्हटलं तर ते शक्य नव्हतं. तिरीबिरीनी मारुतीने 1,00,000 शिवी इंजिनाला मोजली. मग तो म्हणाला, हा आमच्या पाहुण्याचं कामच हे असलं, नेहमी हाय गय. कंदील हातात वर धरून गडी बराच वेळ अवघडून उभा होता. तो म्हणाला,
0: हा वाय की
1: हे बघ, आता अंधार झालाय, कस काय दुरुस्त होणार? उद्याच्याला सकाळी येऊन करून टाकू आपण. हा
2: गड्याला मारुती ही काय वस्तू आहे याची पूर्ण कल्पना होती. तो भीतभीत म्हणाला,
0: आम्ही काय म्हणतो आताच करा ना, हा काय बिघडलंय?
1: ह्या अरे अंधारात कसं काम करतात का लेगा? हा
0: आपण ले खोळंबा झालाय पाण्याचा.
1: आता एका रात्रीन काय होते, उद्या फाटचा येतो आणि माशी उठायच्या आत काम करून टाकतो काय?
2: आणि गड्यांनी काही म्हणायच्या आत मारुती रस्त्याला लागला सुद्धा. पण रात्री थंडी फार पडली आणि पहाटे तर असा गारवा सुटला की मारुती काही जागाच झाला नाही. त्याला अगदी आईटबाज झोप लागली. साखरेच्या पाकात आवळा ठेवावा तसा तो उबदार पांघरून आणि झोप यात गुरफटून गेला. सकाळी उन्हं तोंडावर आल्यावर जागा झाला, म्हणजे सकाळ अशी गेली. दुपार विनाकारण गेली आणि मग घरी बसल्या बसल्याच मारुतीला इतकी महत्वाची कामं निघाली की दोन दिवस त्याला मळ्याकडे फिरकताच आलं नाही. दिवस दीड दिवस असाच गेला आणि मग शेवटाला एकदाचा तो मळ्यात पोहोचला. तेव्हा ऊस चांगलाच कडंग झालेला होता. गडी म्हणाला,
0: आता काय पाण्याचा उपयोग नाही, अहो समद सरमाड झाले, आता केव्हा इंजिन दुरुस्त करणार आणि केव्हा पाणी मिळणार?
2: बाया मागे सरून मिशीला पिळ भरत मारुती म्हणाला, अरे हाय काय त्यात, हा घंट्या दीड घंट्यात इंजिनाला बोलायला लावतो, तू बघ तर खरं. असं बोलून हुशार मारुती कामाला लागला. तास दीड तास मेहनत करून त्यांनी खरोखरच इंजिन नीटनेटकं केलं. एखाद्या धंदेवाल्या माणसाला जेवढा वेळ लागला असता तेवढ्याच वेळात त्यांनी दुरुस्ती केली आणि इंजिन चालू केलं. भसाभसा पाणी वर यायला लागलं पण या पाण्याचा काही उपयोगच आता राहिलेला नव्हता. उसाची निव्वळ लाकडं झालेली होती आणि तो सुधारण्याचं कसलंही चिन्ह राहिलेलं नव्हतं. दोन दिवस पाणी सोडून सोडून दमल्यावर मग मारुतीच्या लक्षात आलं की आता पाणी देऊन काय उपयोग नाही. मग इंजिन काढून टाकून ते त्यांनी घरी आणून टाकलं.
1: बायली हा या उसाचं कामच आडमाप, जरा थांब सवड देत नाही माणसाला, त्यापेक्षा पान मळा नाही तर फळबाग करावी माणसानं. हा
2: आणि नंतर कुठल्या तरी फॅक्टरीत जळणाला भाव जास्त आहे हे बघून मारुतींनी सगळा ऊस जळण म्हणून विकून टाकला. गावात पुष्कळ जणांनी ऊस केला होता, गुळाला भाव होता, शिवाय फॅक्टऱ्या जवळ होत्या, त्यामुळे कोणी घरी घुराळ घातलं, कोणी ऊस विकून टाकला, एकूण सगळ्यांना फायदा झाला. मारुती चव्हाण हा इसम सोडून बाकी कुणालाही त्यात तोटा झाला नाही. चार मंडळीत मारुती बसला असताना यशवंतांनी मुद्दाम हा विषय काढला. तो म्हणाला,
3: अभग लेखा समद्या गावावरनं गंगा येऊन गेली पण तू लेखा कोरडा ठणठणीत राहिला.
2: ते ऐकून मारुती बोलला,
1: हा असं झालं खरं,
3: अरे काय ना काहीतरी निघालं, पाणी द्यायचं राहूनच गेलं बायली.
2: रामारोंगे स्पष्टपणे म्हणाला,
1: ये बघ अरे तुझी हायगय कारण आहे त्याला.
3: बाकी काही

0: असो. पण हयगय हिचा आरोप मारुती बिलकुल ऐकून घेत नसे, त्यामुळे तो चिडला. माझी हयगय हा कशी? अरे मग कुणाची हा? कौसानं स्वतः हयगय केली म्हणायचंय. हे बघा, मी मस्त येळेवर करायची खटपट केली, पण सुधरलं नाही त्याला, मी काय करू? असं म्हणून मारुतींनी सगळा इतिहास पहिल्यापासून सगळ्यांना ऐकवला. आपणच कसे बरोबर होतो आणि आपल्याकडून कुठेही कशी चूक झालेली नाही हे तो तासभर घसा खरवडून सगळ्यांना सांगत बसला. लोकांनी त्याला खूप समजावून सांगितलं की अरे बाबा, या चूक सगळी तुझीच आहे. अंग मेहनतीने स्वतः झपाझप कामं केली असतीस तर तुझं नुकसान झालं नसतं, पण तुला कामाचा भयंकर कंटाळा, वेळेवर कुठलीही गोष्ट करायची नाही, या सवयीनंच सगळं वाटोळं झालेलं आहे. आणि असा स्वभाव ठेवशील तर खाली खालीच जाशील. पण हे बोलणं मारुतीला मुळीच पटलं नाही. तो आरडाओरडा करून म्हणाला, पुन्हा मला दाखवून द्या कामात कंटाळा केला म्हणून. हा हा. रामा पुढे सरसावून म्हणाला, मी दाखवून देईन. हा शे 50 वेळा दाखवून देईन. आता घर दुरुस्त करायचं म्हणलं होतंस ना? हा बघूया काय करतोस. घर दुरुस्त करणारेस ना? बघू बघू. रामानं बरोबर मुद्दा काढला होता. मारुतीचं जुनं वडिलार्जित घर आता पडायला आलं होतं. घराच्या भिंती फुगल्या होत्या, माळोदावरची पेंड खाली गळत होती, घेरे डगडगत होते. एकंदरीतच घर थोडंफार पाडून दुरुस्त करायला पाहिजे होतं. ही गोष्ट मारुतीलाही कबूल होती. आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. गेल्या पावसाळ्यात गावात एक दोघांची घरं ढासळली, तेव्हाच मारुतीने यंदा आपलं घर पाडायचा निश्चय जाहीर करून टाकलेला होता. पण त्या गोष्टीला आता पुष्कळ दिवस गेलेले होते आणि पावसाळा तर 2 महिन्यांवर आलेला होता. हे सगळं मनात ठेवून मारुती म्हणाला, बर मग ऐकायचं आता अवघड. अरे 8-15 दिवसाचं तर काम आहे, काय मोठी दुनिया इकडची तिकडं करायची काय? हे बघ, अरे कर म्हणजे झालं, आणि केलं तर मग. अरे बाबा, खडी साखरेचा एक खडा ठेवून मारुती पुढं मी. हा म्हणजे तुझ्या पुढं नाही, देवळात मारुती समोर. हे ऐकून बसलेले लोक हसले, तेव्हा मारुती जास्तच चिडला. पाऊस काळ यायच्या आत काम पूर्ण करतो आणि सगळ्यांना दाखवून देतो असं त्यांनी सगळ्यांना बजावून बजावून सांगितलं आणि तो घराकडे परत फिरला. हिरिरीनी कामाला लागला. गवंडी, सुतार, मजूर सगळ्यांना त्यांनी धडाक्यांनी बोलवून घेतलं आणि त्यांच्याशी बोली करून टाकली. नुसती बोली केली नाही तर इशाराही दिला आणि कामाला लवकर सुरुवात करायची असं सगळ्यांना फिरून फिरून सांगितलं. एवढी हाती घेतलेली कामं संपली की येतोच असं सगळ्यांनी कबूल केलं तेव्हा त्याला निम्मं काम झाल्यासारखंच वाटायला लागलं. तो सगळ्यांना म्हणाला, आओ तुम्ही बघा तर खरं, महिन्याच्या आत घर कम्प्लीट. हा मी एकदा ठरवलं म्हणजे सिमेंट काँक्रीटचं काम, हा त्यात बदल होणार नाही. मारुतींनी पहिल्यांदा पुष्कळ नेट धरला, पण गवंड्या सुतारांनी तितकाच धरायला पाहिजे होता ना. त्यांची पहिली कामं लवकर पुरी झालीच नाहीत आणि महिनाभराच्या आत काम सुरू करायची बोली खरी झाली नाही. पुढे ते रिकामे झाले आणि मारुतीकडे आले तेव्हा मारुती फ्लूनी आजारी पडला होता, त्यामुळे पुन्हा 8-15 दिवस गेले. सगळ्यांची आजारपण संपवून हाताखालची माणसं घेऊन गवंडी पुन्हा मारुतीकडे आला तेव्हा मारुती नुकताच हिंडू फिरू लागला होता. गवंडी जेव्हा म्हणाला, ए भिंती पाडून कामाला सुरुवात करू द्या की आता, हा तेव्हाच त्याला डाफरून मारुती म्हणला, अरे चुना नाही, इटा नाही, आणि घर पाडायला निघालच होय, निस्त घर पाडून ठेवू, काय उन्हात बशवतोस काय मला? हा गवंडी चाचरत म्हणाला, मग सांगून नाही ठेवलं वय विटा आणि चुना. अरे लेका, आत्ता आठवण करतो वय मला, हा 4-8 रोज आधी ऊन का नाही धडपडला माझ्यासाठी? हा मारुतींनी मग अशी सरबत्ती लावली आणि गवंड्यांचा उद्धार केला की तो गप्पच बसला, काहीतरी इकडे तिकडे बोलून निसटला आणि मग पुन्हा बरेच दिवस मारुतीकडे फिरकलाच नाही. मारुतीनं मग विटा, चुना इत्यादी सगळ्या गोष्टींची चौकशी केली. तेवढ्याच सुतार भेटून गेला. त्यांनी सांगितलं, हे बघा मालक, मी मोकळा आहे बरं.

0: रानातलं लाकूड आणून टाका, म्हणजे माझं काम मी करून टाकेल, पुन्हा तुमची तक्रार नको मागणं.
1: मग मारुती म्हणाला, अरे लेका घर पाडायला पत्ता नाही अजून, आणि तुझ्या लाकडाचं काय दसकट मधीच, हा अजून मोप टाइम आहे त्याला, थांब जरा.
0: ते बघा तुम्ही,
1: अरे गवंडी तर कामाला लागू दे का, लग इकडं झाडं तोडून सुतार मेटावर टाकलीच म्हणून समज.
2: पण सुतारांनी फारच आग्रह धरला तेव्हा मारुती आधी झाडं तोडायच्या मागे लागला. दुपारचं ऊन, रात्रीची थंडी याची सगळी पथ्य सांभाळून लाकूड गावात यायला 8-10 दिवस लागले. या भानगडीत चुना आणि विटा सांगायच्या तशाच राहून गेल्या, त्यामुळे पुन्हा मजूर आणि गवंडी खोळंबून राहिले. अखेरीला सगळं जेव्हा व्यवस्थित जमलं तेव्हा कुठे मारुतीने फक्त 4 दिवस कंटाळा केला आणि मग एकाएकी रोहिणीचा पाऊस लागला. 4 दिवस उगीच वाया घालवले असं कोणीतरी मारुतीवर ठपका ठेवला तेव्हा तो म्हणाला,
1: हा 4 दिवस गेले म्हणून काय झालं, अरे जरा रेस्ट नको का माणसाला, हा कंटाळा आला म्हणून बसलो 4 दिवस निवांत, काय बिघडते, आता मृगाच्या आत करून टाकू काम चट चट, मृग काही एवढा पडत नाही आपल्याकडं.
2: पण यावेळी मात्र मारुतीचा अंदाज चुकला. रोहिणी संपून मृगाच्या पहिल्या चरणातच पावसाने असा धुमकूळ मांडला की काही विचारूच नका. जोराची वावटळ आणि मुसळधार पाऊस. पहिल्याच दिवशी दोघांनी रात्रभर धिंगाणा घातला. घरावरचे पत्रे उडून गेले, झाडं मोडून पडली, जुनी घरं धडाधडा खाली आली आणि जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं. त्याच रात्रीला मारुतीच्या घराच्या 2 भिंती धडाड करून कोसळल्याचा आवाज सगळ्या गावात ऐकू गेला. भिंती पडल्या त्या पडल्या, वर पडत माळवट पडद्या खांब घेऊन पडल्या, त्यामुळे तर हा आवाज फारच मोठा निघाला. लोक घाबरून उठले आणि म्हणाले, चव्हाणाचं घर पाक बसलं, मेली माणसं समधी. अंधार गुडूप झाला होता, काही म्हटल्या काहीही दिसत नव्हतं आणि वारा भणाना सुटला होता. वरनं परत पाऊस मुसळधार कोसळत होता. तरी सुद्धा घराघरातनं कंदील लावून माणसं धावली चव्हाणांच्या घराकडे. तशा त्या ढिगाऱ्याच्या खालून त्यांनी मारुतीची बायको आणि पोरं बाहेर ओढून काढली, घरी नेऊन त्यांच्या जखमांवर पालापाचोळा बांधला. पण मारुतीचा काही पत्ता लागला नाही. अखेर सकाळ झाली, ऊन चांगली पडली, तेव्हा लोकांनी मातीचा सगळ्याच्या सगळा ढिगारा उपसून काढला. खाली एकमेकांवर वेडीवाकडी पडलेली 2-3 खांड त्यांनी उचलून बाजूला काढली तेव्हा अस्ताव्यस्त स्थितीत पडलेला मारुती त्यांना आढळला. ते बघून मारुतीच्या बायकोनी गहिवरच घातला. तिने मोठ्यांदा गळा काढला. आई रडते हे बघून पोरांनी भोकाड पसरलं. ती रडारड ऐकून लोकांनाही वाटलं की मारुती नक्की गेला. पण मारुती गेलेला नव्हता, जिवंत होता. तो फक्त बेशुद्ध होऊन पडला होता. रामानं छातीला कान लावून पाहिलं, श्वास पाहिला तेव्हा त्याला ही गोष्ट कळली. तो ओरडून म्हणाला,
0: अरे जिताय हो, अरे जिताय, घाबरायचं काही कारण नाही, उचला त्याला आधी उचला.
2: मारुतीला उचलून शेजारच्या घरात नेलं. नाना उपचार केले तेव्हा तो सावध झाला आणि विवळू लागला. यशवंतांनी त्याचा डावा हात हलवून त्याला शुद्धीवर आणण्याची खटपट केली तेव्हा तो मोठ्यांदा ओरडला, अगदी गुरासारखा ओरडला. आणि यशवंताला कळलं की त्याचा डावा हात बराच मोडलेला आहे. खांड बरोबर हातावरच पडल्यामुळे हाताचा तुकडाच पडलेला आहे. मारुती चांगला सावध झाल्यावर यशवंत त्याला म्हणाला,
0: मारुतराव ओ चला आता तालुक्याच्या गावाला चला, सरकारी दवाखान्यात जाऊ, हाताचं कलम इथं काय बरं होण्यापैकी नाही. हा
2: मारुती बिचारा विवळतच होता, डोळे उघडून कणक कणतच तो बोलला, आ हा बरे
0: हा आजच्याच
1: होय,
0: नाहीतर म्हणशील जाऊ उद्यांच्याला, काय गडबड आहे.
2: मारुती पुन्हा कणत कणत म्हणाला, आहो तसं का होईना शेवट, जाऊ की उद्यांच्याला.
0: हा तुझी बाबा,
2: असं म्हणून यशवंतांनी गाडी गेली. त्याच्यात मारुतीला अदबशीर निजवलं आणि संध्याकाळपर्यंत तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात त्याला दाखल करून टाकलं. तिथे त्याचा हात प्लॅस्टरमध्ये बांधला गेला. मग 8-15 दिवस त्याला तिथेच पडून राहावं लागलं. या 8-15 दिवसात त्याला भेटायला गावातल्या माणसांची रीघ लागली. कुणी ना कुणी रोज दवाखान्यात येऊन गेलं. माणसं भेटायला येत, विचारपूस करत आणि घटकाभर बसून परत जात. हळूहळू त्याला बरं वाटायला लागलं. थोडंसं बसता येऊ लागल्यावर तो खुशीत आला. आल्या गेल्याशी गप्पा मारायला लागला. यशवंत देशमुख 1 दिवसाआड त्याला भेटायला येत होता. 1 दिवस गप्पा मारता मारता यशवंतानं मागला सगळा भाग उकरून काढला आणि मारुतीला नाना प्रकारे त्याची चूक समजावून सांगितली. शेवटी तो म्हणाला,
1: हा बघितलंस, जरा कटाळा सोडला असतास आणि केलं असतंस काम येळेवर तर यो प्रसंग आला असता का बाबा.
3: हा वय की
1: अरे नशी

वाचलास, नाहीतर जीवच गेला असता तुझा. हाय, अगदी खरे, यो स्वभावच नाडला मला, असं म्हणून मारुती गप्प बसला. एरवी तो भांड भांड भांडला असता आपलंच म्हणणं कसं बरोबर होतं हे त्यांनी पटवून दिलं असतं, पण आज तो गप्प बसला. थोडा वेळ गप्प राहून विचार करत राहिला आणि मग एकाएकी त्यांनी यशवंताला विचारलं, यशवंता, अरे तुला सुंदरी आठवती आहे का डोंबाऱ्याची? आता हे काय मध्येच काढलं? हा, अशा अर्थाचा चेहरा करून यशवंता मारुतीकडे बघायला लागला. आश्चर्याने म्हणाला, आवय, अरे गेल्या साली ती पळून गेली ना. हा तीच. पण आता तिचं काय? आता एक सुस्कारा सोडून मारुती बोलला, अरे काय सांगायचं बाबा, ती माझ्यावर लय खुश होती. बाजारला मी तिच्या गावी गेलतो 2-5 वेळाला, तिथं ओळख झाली, ती पुढं वाढली, जवळजवळ म्हणजे जुळलंच मन की आमचं. डोंबाऱ्याची सुंदरी म्हणजे लाखात एक बाई होती.

लय खुश होती. बाजारला मी तिच्या गावी गेलतो 2-5 वेळाला. तिथं ओळख झाली, ती पुढं वाढली, जवळजवळ म्हणजे जुळलंच म्हण की आमचं. डोंबाराची सुंदरी म्हणजे लाखात एक बाई होती. पण या सुंदरीसाठी काही काळ झुणाऱ्या यशवंताला हे काही खरं वाटेना. पण मारुती उगाच थापा मारणाऱ्यांपैकी नव्हता. या बाबतीतही तो कधीच खोटं सांगणार नाही अशी त्याला खात्री होती. म्हणून त्यांनी आश्चर्याने डोळे विस्फारले आणि विचारलं, काय म्हणतोस काय मारुती? हा, अरे देवा शपथ खरे, खोटं सांगत नाही मी. आपण कधी बोलला नाही तुम्हाला? अरे बोलण्यासारखं काय झालंच नाही ना. म्हणजे? मारुती म्हणाला, अरे म्हणजे काय, पुढं जुळलं आमचं, मनोमन गाठ पडली. शेवटाला तिने बोली केली की आज रातच्याला 10 वाजता गावाबाहेर वाडाच्या झाडाखाली यायचं, मी कायम तिथं आहे. मी व्हय म्हणालो आणि घरी आलो. यशवंताचं मस्तक अगदी गरम होऊन गेलं, कांचील तापली, त्याची उत्सुकता कळसाला पोचली आणि अधीर होऊन तो म्हणाला, मग काय झालं त्या दिवशी रातच्याला? मारुती मान खाली घालून बसला आणि बराच वेळ काही बोललाच नाही. मग अवघडलेला डावा हात अधांतरी वर धरत धडपडत तो उठून बसला, पलंगाला टेकला, खिन्नपणाने मान हलवत अगदी सावकाश आवाजात तो म्हणाला, हा त्या दिवशी वय म्हणालो तिला आणि घरी आलो. रातच्याला जोरदार जेवण झालं, पोटगच्च झालं आणि मग जो कंटाळा आला म्हणतोस त्या कंटाळापायी गेलोच नाही मी सुंदरीकडं अजिबात. श्रोतेहो, दत्ताराम मारुती उर्फ द मा मिराजदार यांची भूताचा जन्म आणि इतर कथा या कथा संग्रहातली कंटाळा ही विनोदी कथा आपण ऐकली. मी प्रसाद कुलकर्णी या कार्यक्रमात इथेच निरोप घेतो. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित श्रीबाद.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये द मा मिराजदार यांची कंटाळा ही कथा आपण ऐकलीत. वाचक स्वर होता प्रसाद कुलकर्णी यांचा. सादर करते होते सुमित श्रीबाद.
4: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
5: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिराला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं. अगदी राणी.

सारखं राहायचं. काय मग तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम पुना आय केअर सांजधारा.
1: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
3: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
0: श्रोते हो, आजच्या पुणे आय केअर सांजधारा या कार्यक्रमात आपण सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत अरुण दाते यांच्या स्वरातल्या मंगेश पाडगावकर यांच्या रचनेने. संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: अरुण दाते यांच्या स्वरातली गीतरचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाय स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवडगाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ.

0: नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: मंगेश पाडगावकर यांची गीतरचना श्रोते हो आता ऐकूया. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा आणि या गीताला संगीत साज आहे श्रीनिवास खळे यांचा.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 8805-18178. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
2: Future leaders begin here. DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
3: Two-year full-time MBA in finance, HR, marketing, operations and supply chain management. A future-focused MBA combining industry 5.0 curriculum, corporate mentoring, AI and digital skills and experiential learning. Visit despu.edu.in today.

0: Ampere Registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. Crescent Mutual Fund गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. सर्व योजना संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया सुवासिनी या चित्रपटातलं गीत. स्वर आहे आशा भोसले यांचा. गदी माडगुळकर यांच्या रचनेला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: Dreaming of a design career? Make it happen at DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
4: Choose BDAS in product design, interior and space design, visual communication design, animation and user experience design. Visit despu.edu.in today.
5: अहो ऐकलं का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
6: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सर.
5: अहो तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
6: मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
5: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
6: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाइट tathastu.fashion.
7: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
8: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
9: गुरुजी जरा

0: खुर्चीवर बसू का हो? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतेहो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात मधुसूदन कालेलकर यांचं गीत. संगीत आहे अनिल अरुण यांचं. चित्रपट गुपचूप गुपचूप.
5: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

0: धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, संध्याकाळचे 6 वाजलेत. आता जाणून घेऊया पुणे वृत्तांत.

विविध भारती पुणे मंजिरी गानू सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अर्थात DIET संशोधकांनी तेलामुळे प्रदूषित झालेलं पाणी स्वच्छ करण्यासाठी पर्यावरणपूरक शैवाल आधारित तंत्रज्ञान विकसित केलं आहे. DIET संशोधकांनी प्राध्यापक बालसुब्रमणियन के यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन केलं आहे. या तंत्रज्ञानात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या स्पिरुलिना या सूक्ष्म शैवालाचा वापर करण्यात आला आहे. प्रयोगशाळेत केल्या गेलेल्या चाचण्यांमध्ये या शैवालानं अवघ्या 24 तासात सुमारे 90% जड हायड्रॉलिक तेल शोषून घेतल्याचं आढळलं आहे. या संशोधनाचे निष्कर्ष आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून सध्या डिझेल आणि पेट्रोलमुळे होणाऱ्या प्रदूषणावरही संशोधन सुरू आहे. या संशोधनाच्या पेटंटसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग पहिल्या आराखड्यानुसार कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करून समितीकडून अहवाल मागवण्यात येईल. या समितीच्या अहवालानुसार प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला दिली. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग पहिल्या प्रस्तावित आराखड्यानुसार कार्यान्वित व्हावा या मागणीसाठी जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारानं अहिल्यानगर पुणे आणि नाशिक या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या मार्गाबाबत सविस्तर चर्चा केली. या मार्गासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यातील बदल प्रतिनिधींना विश्वासात न घेता केल्याची बाब त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते येत्या रविवारी 5 जुलै रोजी बारामती इथं शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्वाकांक्षी उपक्रमांचा आरंभ करण्यात येणार आहे. राज्यसभेच्या खासदार आणि ज्येष्ठ समाजसेविका सुधा मूर्ती, खासदार स्वाती मालिवाल या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात 2 व्हील्स ऑफ होप सायकल बँक या महत्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. महाराष्ट्रातील 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत सायकली पोहोचवणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 2000 विद्यार्थ्यांना सायकल वाटप करून प्रतिकात्मक पद्धतीनं या मोहिमेचा आरंभ केला जाणार आहे. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधितांची लवकरच बैठक घेण्यात येणार असून हाफकिनचं खासगीकरण करण्याचा शासनाचा कोणताही विचार नसल्याची स्पष्ट ग्वाही अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. हाफकिन महामंडळानं निर्जीवित बालपक्षाघात लस प्रकल्पासाठी 50 कोटी रुपये तर पिंपरी पुणे इथल्या प्रतिविष आणि रक्तजल उत्पादन विभागाच्या आधुनिकीकरणासाठी 100 कोटी रुपये असा एकूण 150 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असल्याची माहितीही झिरवाळ यांनी यावेळी दिली. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या विषयावर आधारित विशेष मुलाखत उद्या शनिवारी सकाळी 10:10 पुणे आकाशवाणीच्या अ केंद्रावरून प्रसारित होणार आहे. पुणे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप या विशेष मुलाखतीत योजनेची उद्दिष्ट, पात्रता, लाभार्थी निवडीची प्रक्रिया, कर्जमाफीच्या अंमलबजावणीचे विविध टप्पे तसंच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभांविषयी विस्तर माहिती देणार आहेत. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागरिकांनी या काळात सतर्क राहावं, विशेषतः सखल भागांमध्ये

आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे, असं आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातून मोठ्या संख्येनं वारकरी, भाविक आणि नागरिक मार्गस्थ होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी आज सकाळी मॅगझिन चौक आणि निगडी येथील भक्तिशक्ती चौक इथं पालखी मार्गाची पाहणी केली. या मार्गावर सर्व नागरी सुविधा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्यसेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा यंत्रणा अद्ययावत ठेवून वारकरी बांधवांना आवश्यक सोयी सुविधा देण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी दिल्या. पुणे शहरात आज ढगाळ वातावरण असून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी सुरू आहेत. शहरात कमाल 27 अंश तर किमान 22.5 दशांश अंश किमान तापमान नोंदवलं गेलं. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये, उद्या संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.

0: श्रोतेहो, पुणे वृत्तांत आताच आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वर. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं, आनंद बक्षी यांनी लिहिलेलं आणि कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अभिनेत्री नंदाला घोड्यावरून काश्मीरचं दर्शन घडवून आणणारा शशी कपूर. 1965 जब जब फूल खिले हा चित्रपट प्रदर्शित झाला. याचं दिग्दर्शन सूरज प्रकाश यांनी केलं तर लेखक होते ब्रिज कात्याल. असं म्हणतात की ब्रिज कात्याल ही कथा घेऊन शोलेचे निर्माते सिप्पी आणि अजून अशाच 3 मोठ्या निर्मात्यांकडे सुद्धा गेले होते, पण त्या सगळ्यांनी ही कथा नाकारली. मग पुढे दिग्दर्शक सूरज प्रकाश यांना ती आवडली आणि त्यांनी ती स्वीकारली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सगळ्यात हिट ठरला.

0: बॉक्स ऑफिस इंडियानुसार 1965 मधला दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हा बॉलिवूड चित्रपट होता, ज्याचं नाव होतं जब जब फूल खिले. आणि या चित्रपटात शशी कपूर आणि नंदा यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या, तर कल्याणजी आनंदजी यांनी चित्रपटाची गाणी संगीतबद्ध केलेली होती. पण अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी देखील त्यांना सहकार्य केलेलं होतं. या चित्रपटाची सगळी गाणी ही आनंद बक्षी यांनी लिहिलेली होती, जी खूप लोकप्रिय झाली. जम्मू आणि काश्मीर मधल्या राज या गरीब मुलाची ही गोष्ट. तो एक नाबाडी असतो आणि काश्मीर बघायला आलेल्या एका श्रीमंत पर्यटकाच्या म्हणजेच रीटाच्या प्रेमात पडतो. त्या दोघांच्या प्रेम कहाणीची ही कथा सूरज प्रकाश यांनी साकारली तेव्हा त्यांनी ब्रिज कात्याल यांना विचारले की राज हा कोणत्या धर्माचा होता, कारण आपण ते चित्रपटामध्ये कधीच स्पष्ट केलं नाही. तेव्हा प्रकाश म्हणाले की हाच तर चित्रपटाचा सगळ्यात मोठा क्लायमॅक्स आहे. मंडळी, याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलतो 1965 प्रदर्शित झालेल्या जब जब फूल खिले या चित्रपटाबद्दल. राजच्या भूमिकेसाठी तयारी करण्यासाठी म्हणून शशी कपूर यांनी जम्मू काश्मीर मधल्या नावाड्याच्या जीवनशैलीचा अभ्यास केला. आणि तुम्हाला माहितीये, यासाठी शशी कपूर अनेक दिवस अशा नावाड्यांसोबत राहिले सुद्धा, त्यांच्याबरोबर जेवले सुद्धा. आता महत्वाचा भाग म्हणजे चित्रपटाच्या क्लायमॅक्सचा, जिथे राज रीटाला चालत्या ट्रेन मधनं ओढून घेतो. हा शॉट बॉम्बे सेंट्रल वर चित्रित करण्यात आला होता. सूरज प्रकाश यांनी नंदाला ट्रेन मध्ये कसे आणि केव्हा ओढायचे याबद्दल शशी कपूर यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. कपूर यांनी सुद्धा त्या सूचनांचं अचूक पालन केलं. प्लॅटफॉर्म संपायला फक्त काही फूट अंतर शिल्लक असतानाच शशी कपूर यांनी नंदाला आत ओढलं तेव्हा प्रकाश यांनी डोळे मिटून घेतले होते. ते म्हणाले की ही घटना इतकी अंगावर शहारा आणणारी होती की आता नंदाचा अंत जवळ आलाय की काय, या विचाराने माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. पण शशी यांनी आरामात त्या सगळ्या सूचनांचं तंतोतंत पालन केलं आणि योग्य वेळी नंदाला ट्रेनमध्ये ओढून घेतलं. अजून एक गमतीशीर गोष्ट माहितीये मंडळी, हा चित्रपट अल्जेरियाच्या चित्रपटगृहांमध्ये काही वर्षे दर 2 दिवसांनी प्रदर्शित करण्यात आला होता, कारण त्याला लोकांकडनं तेवढी मागणी होती. शशी कपूर हे अल्जेरिया, मोरोक्को आणि लिबिया सारख्या उत्तर आफ्रिकन देशांमधील सर्वात यशस्वी भारतीय अभिनेत्यांपैकी एक होते असं म्हणतात. की म्हणून माराकेशच्या बाजारपेठांमध्ये आजही काही वृद्ध दुकानदार तुम्ही भारतातून म्हणजे शशी कपूर यांच्या जन्मभूमीतून आला असाल तर तुम्हाला खरेदीवर डिस्काउंट देतात. या चित्रपटातली अजून एक कौतुकास्पद गोष्ट म्हणजे हा चित्रपट काश्मीरमध्ये चित्रित केला गेला होता. काश्मीरचं निसर्ग सौंदर्य भरभरून दाखवण्यात आलं होतं, पण बोटीची अनेक दृश्य आणि खोलीच्या आतील भागाचं चित्रीकरण हे मुंबईतील स्टुडिओ मधल्या सेटवर करण्यात आलं होतं. बघा ना मंडळी, आत्ताच्या VFX आणि AI जमान्यात हे सगळं सहज शक्य आहे, पण त्या काळी म्हणजे 1965 या सगळ्या गोष्टी कशा बरं केल्या असतील. म्हणूनच तर अशा सगळ्या दिग्गज कलाकारांना हॅट्स ऑफ. अशाच चित्रपटांच्या अनेक गोष्टी जाणून घेऊयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं जब जब फूल खिले या चित्रपटातलं हे सुंदर

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांच्या स्वरातल्या शांताराम नांदगावकर यांच्या गीताने. चित्रपट आहे बिनकामाचा नवरा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595249159. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं नाद हो महानोर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, कार्यक्रमातली यानंतरची रचना ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. पी सावळाराम यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय वसंत प्रभू यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. अहो, ऐकलं का? तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सर.
1: अहो, तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10 ते 30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
2: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाइट tathastu.fashion.
3: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठचत नाहीत.
4: मग आता ही भीती घालूया.
5: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
4: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
5: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
4: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
5: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
4: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
5: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस. आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
4: ऑनलाइन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
5: 88 88 56 00 11.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी
1: आंबेकर लॉन्स. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: कार्यक्रमातली यानंतरची रचना ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली. मधुकर जोशी यांच्या गीताला संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
4: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये.
4: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगुलस्वरात ग दी माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं. चित्रपट देव माणूस.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे राम कदम यांनी. चित्रपट पारद.

0: चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात ही होती मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना. चित्रपट पारद. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर

0: रामबाण उपचार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:45 झाली. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
3: समर्पण,
2: आदर,
3: विश्वास,
2: स्वीकार,
3: समानता,
2: कर्तव्य
3: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
3: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
3: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
4: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
5: जितेंद्र घोडके सराफ.
6: फोन नंबर आहे 8390-212143 किंवा 9881211748.
5: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
7: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. संपर्क 8661 967 67 2.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 3 अध्यायातील 42 श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला हा 42वा श्लोक. इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा यांचा एकमेकांमधला संबंध अर्जुनाला भगवंतांनी सांगितलाय. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, विषयांपेक्षा इंद्रिय श्रेष्ठ, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षाही जो श्रेष्ठ तो आत्मा आहे. हाच अर्थ थोड्या वेगळ्या शब्दात आचार्य विनोबा भावे गीताईमध्ये सांगतात. इंद्रिये बोलिली थोर, मन त्याहुनी थोर ते, बुद्धी थोर मनाहुनी, थोर तिहुनी तो प्रभू. कामरूपी शत्रूची इंद्रिय, मन आणि बुद्धी ही आश्रयस्थान आहेत असं तिसऱ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. त्यामुळे या शत्रूला समूळ नष्ट करायचं झाल्यास सर्वप्रथम इंद्रियांवर ताबा मिळवणं आवश्यक आहे. म्हणजे सीमारेषेवरच शत्रूला थोपवलं की कामरिपू पुढे मन आणि बुद्धी काबीज करूच शकणार नाही. हे पटवण्यासाठी हा 42वा श्लोक भगवंत सांगतात. या श्लोकाद्वारे इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा यांचं श्रेष्ठत्व वर्णिलेलं आहे. सर्वप्रथम इंद्रिय श्रेष्ठ आहेत असं सांगताना ती कोणाहून श्रेष्ठ आहेत याबाबत मात्र भगवंत काहीच सांगत नाहीत. इंद्रियाणी पराणी एवढंच म्हटलंय. नंतर मात्र इंद्रियेभ्यः मनः परः, म्हणजे इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ असं म्हटलं. तसंच

मनसहा बुद्धी परा आणि पुढे बुद्धे हे सह पराहा असं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे. इथे सर्वत्र पर याचा अर्थ श्रेष्ठ. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण करत असताना गीता अभ्यासकांनी भाष्यकारांनी वेगवेगळे अर्थ सांगितलेले आहेत. त्याचा थोडक्यात आढावा घेत हा श्लोक समजून घेऊ. भगवान श्रीकृष्णांनी इंद्रिय श्रेष्ठ आहेत असं म्हटलं खरं, पण कोणापेक्षा श्रेष्ठ? सर्वसाधारण सर्वच गीता भाष्यकार विषयांपेक्षा इंद्रिय श्रेष्ठ असा अर्थ करतात. कारण इंद्रियांमुळे त्या त्या इंद्रियांचे विषय समजतात. डोळ्यांमुळे रूप, नाकामुळे गंध, कर्णेंद्रियांमुळे शब्द कळतो. म्हणून विषय हे कमी दर्जाचे आणि इंद्रिय ही श्रेष्ठ. विषयाचा उल्लेख या श्लोकात का नाही याचं विवरण लोकमान्य टिळकांचे शिष्य आणि गीता तत्व मंजरी या भाष्याचे लेखक जस करंदीकर यांनी असं केलंय. ते म्हणतात, पूर्वीच्या श्लोकात काम या शत्रूची शरीरातली आश्रयस्थानं सांगितलेली आहे. विषय हे शरीरातलं आश्रयस्थान नाही. कामरूपी शत्रूचं उच्चाटन करण्यासाठी इंद्रिय मन बुद्धी इत्यादींचा संबंध समजणं जरुरीचं असल्याने श्लोकात त्याचा उल्लेख आहे. जयदलाल गोयंका यांनी आपल्या तत्वविवेचनी या हिंदी टीकेत इंद्रिय ही स्थूल शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत असं मानलंय. त्यांच्याप्रमाणेच काही गीताभ्यासक इंद्रिय शरीरापेक्षा श्रेष्ठ मानतात, कारण शरीर इंद्रियांशिवाय काहीच करू शकत नाही. इंद्रिय ही शरीरापेक्षा सूक्ष्म आहेत, शिवाय ती प्रबळी आहेत. स्वामी रामसुखदास साधक संजीवनी या आपल्या गीतेवरच्या टीकेत या दोन्हीही मतांचा स्वीकार करताना दिसतात. इंद्रिय ही शरीर किंवा विषय याहून श्रेष्ठ होत असं ते म्हणतात. आता या श्लोकात बुद्धीपेक्षा कोण श्रेष्ठ हे सांगताना भगवान श्रीकृष्ण सहा हे सर्व नाम योजतात. या सहाचा अर्थ तो असा होतो. मग प्रश्न असा उपस्थित होतो, हा तो कोण? या बाबतीतही दोन मत आहेत. पंडित सातवळेकरांनी या दोन्हीही मतांचं सांगोपांग विवेचन केलेलं आहे आणि याबाबतचा निर्णय स्वतः न देता वाचकांवर अभ्यासकांवर सोपवलेला आहे. आद्य शंकराचार्य या ओळीचा अर्थ बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ असा करतात. गीतेतल्या या श्लोकाप्रमाणेच कठोपनिषदातही असाच एक श्लोक आलेला आहे. तिथे आत्मा हा शब्द आलाय. बुद्धे हे आत्मा महान पराहा याला अनुसरूनच आचार्यांनी गीतेतही सहा या सर्व नामासाठी आत्मा हा अर्थ योजलेला आहे. आणि आत्मा हा सर्वश्रेष्ठ असल्याने तो काम या विकाराचं आश्रयस्थान बनू शकत नाही. याच अर्थाने कठोपनिषदात आत्म्याला रथीन असं मानून रथाच्या दृष्टांताने हा विषय समजावलेला आहे. आत्मा हा रथी, बुद्धी सारथी, शरीर हा रथ, तर इंद्रिय हे घोडे आणि त्यांचे विषय म्हणजे रथाचा मार्ग असं हे रथरूपक सांगून मन हा सारथ्याचा हातातला लगाम आहे असं म्हटलेलं आहे. रथीच्या ताब्यात सारथी, सारथ्याच्या ताब्यात लगाम आणि लगामाच्या ताब्यात घोडे असणं उचित होय, तिथेच आत्मोन्नती आहे. कठोपनिषदातले हे संदर्भ लक्षात घेऊनच आचार्य आत्मा असा अर्थ सांगतात. आचार्यांप्रमाणेच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी इत्यादी आधुनिक भाष्यकारही सहा म्हणजे आत्मा हाच अर्थ स्वीकारतात. माऊली ज्ञानेश्वर मात्र याबाबत काहीच सांगत नाही, पण त्यांचे अनुयायी आत्मा हाच अर्थ स्वीकारतात. रामानुजाचार्य मात्र सहा याचा अर्थ काम असा करतात. भगवद्गीतेत कठोपनिषदाचा श्लोक जसाच्या तसा स्वीकारलेला नाही. तिथे त्याचा आरंभही वेगळा आहे. कठोपनिषदात इंद्रियेभ्यः परा हि अर्थाः म्हणजे इंद्रियांपेक्षा विषय श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. गीतेत मात्र या बाबतीत मौन आहे, पण उपनिषदाच्या विरुद्ध अर्थ आहे. इंद्रिय श्रेष्ठ असं भगवंत सांगतात. सहाचा काम असा अर्थ करण्याचं स्पष्टीकरणही हा अर्थ करणारे अभ्यासक करतात. आचार्य विप्रलिमये यांनीही रामानुजाचार्यांच्या अर्थाला पुष्टी दिलेली आहे. त्यांच्या आणि अन्य अभ्यासकांच्या मते आधीच्या श्लोकांमधून आत्मा हा शब्द नाही, तिथे काम याचं वर्णन आहे. त्यामुळे पूर्वी वर्णन करत असलेला काम यासाठी सहा हे सर्व नाम आलेलं आहे. कारण कृष्णार्जुनाच्या संवादात कामाचा विषय चालू आहे, इथे आत्म्याचं नावही नाही. त्यामुळे प्रकरण संबंधानुसार सहाचा अर्थ काम घेणंच योग्य आहे. उपनिषदांमध्ये सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी ब्रह्मतत्वाच्या कामातूनच ती निर्माण झाली असं म्हटलेलं आहे. काम बुद्धीपेक्षाही सूक्ष्म. एकहा अहम बहुस्याम प्रजायेय हा ईश्वराचा पहिला काम आहे आणि तो

सर्वत्र भरून राहिलेला आहे. बुद्धीपासून इंद्रियांपर्यंत हा काम व्यापक आहे आणि याचा हा विलक्षण प्रभाव आहे असं या श्लोकातून सांगितलेलं आहे. इथे काम म्हणजे वासना मूलक अहंकार रूपी सूक्ष्म इच्छा. प्रकृतीच्या ठिकाणी इच्छा होऊन त्यापासून अहंकार बुद्धी आणि मन बनतं. पंडित सातवळेकरांनी अशा प्रकारे सविस्तर विवेचन करून याबाबत निर्णय न देता महाजनो येन गतहा सपंथा, म्हणजेच शंकराचार्यादी अनेक विद्वानांनी केलेला आत्मा हाच अर्थ मानलेला आहे. जय दलाल गोयंका यांनी कामाचं प्रकरण चालू असलं तरी तिथे त्याला श्रेष्ठ मानणं योग्य नाही असं सांगितलेलं आहे. कामाला मारण्याची ताकद आत्म्यामध्ये आहे. मनुष्यानी आत्मबल ओळखलं तर तो बुद्धी मन आणि इंद्रिय यांच्यावर सहजपणे आपला अधिकार गाजवून कामाला मारू शकतो हे समजवण्यासाठीच भगवंतांनी हा श्लोक सांगितलेला आहे. काम हा श्रेष्ठ मानला तर त्याच्याद्वारा म्हणजे इंद्रिय मन आणि बुद्धी यांच्या सहाय्याने कामाला मारण्यास सांगणं हे असंगत ठरतं. शिवाय सहाचा काम अर्थ घेणं उपनिषदातल्या वर्णनाच्याही विरुद्ध ठरतं. त्यामुळे सहा या पदानी आत्मा असाच अर्थ योग्य आणि पुढल्या विवेचनाच्या दृष्टीने सुसंगत ठरतो. अशा प्रकारे वरपांगी सोपा वाटणारा हा श्लोक अनेक प्रश्न निर्माण करून भाष्यकारांना जणू आव्हान देतोय. माऊली ज्ञानेश्वरांनी मात्र या श्लोकासाठी प्रत्यक्ष उभी सांगितलेली नाही. या अध्यायातल्या 40 ते 43 या श्लोकांसाठी एकत्रितपणे माऊलींच्या उभी रचना आहे. आजच्या संदर्भात भगवंत मानवी बुद्धीची ताकद किती श्रेष्ठ आहे हे लक्षात आणून देतात. काम इच्छा वासना हा शत्रू थेट बुद्धीपर्यंत जाऊन माणसाला बधिर करून टाकतो. डोळ्यांसमोर सतत मोबाईल, कानांसाठी सतत निरर्थक आणि कर्कश संगीत, जिभेसाठी सतत जंक फूड हे दुष्ट चक्र संपतच नाही. हे सगळे लाड पुरवणं थांबवण्यासाठी मन सतत सांगत असतं, आता बास आता बास, पण कळतंय पण वळत नाही अशी अवस्था होऊन बसते. मनाची ताकद मोठी, त्या मनाला ताब्यात ठेवणारी बुद्धीची क्षमताही अफाट, पण हा कामरूपी शत्रू आपल्या बुद्धीलाही बधिर करून टाकतो. आपण इंद्रियांचे मनाचे गुलाम आहोत की मालक हा प्रश्न स्वतःला विचारायलाच हवा. मालकासारखं वागून बुद्धी शाबूत आणि मन ताब्यात ठेवलं तर कोणतीही वाईट सवय आपल्याला शिवणारच नाही.

श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील 42वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर शैलजा कात्रे यांनी. श्लोक गायन केलं होतं मीना फणसाळकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर .pune/411/005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
3: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.

0: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, संध्याकाळचे 7 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम जयमाला आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून काही क्षणातच.

0: एसबीआय पीपल्स बँक मल्टीस्टेट बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तिरचनेनी. या रचनेला स्वर आहे आशा भोसले यांचा आणि संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत.

कार्यक्रमातली यानंतरची रचना ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली. संत तुकाराम महाराजांच्या या भक्तिरचनेला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा।
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ। अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे।
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर।
1: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच। आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे।
2: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी।
1: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल। तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह। तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर।
2: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या। आमची वेबसाईट tathastu.fashion।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातलं गीत। दत्ता पाटील यांच्या गीताला संगीत आहे मधुकर पाठक यांचं।

प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातलं गीत श्रुते हो आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातली संत नामदेव महाराजांची भक्तिरचना. संगीतबद्ध केली आहे श्रीधर फडके यांनी.

0: सुरेश वाडकर यांच्या स्वरात ही होती संत नामदेव महाराजांची भक्तिरचना. संगीतबद्ध केली होती श्रीधर फडके यांनी.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टीस्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात संत चोखामेळा यांची भक्तिरचना।

0: पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात ही होती संत चोखामेळा यांची भक्तिरचना. श्रोतेहो, याबरोबरच आजचा पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आता इथे समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, काही क्षणातच ऐकूया कार्यक्रम हवा महल आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: विको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक विको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांझ धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजले. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोतेहो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरातल्या परख चित्रपटातल्या गीताने. शैलेंद्र यांच्या या गीतरचनेला संगीतबद्ध केलंय सलील चौधरी यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
1: अहो, ऐकलत का? तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सांग.
1: अहो, तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ड डिस्काउंट आहे.
2: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तू मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तू कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट तथास्तू.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मजरू सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं. चित्रपट 3 दे दिया.
4: ये चीज खास मैंने उस अनजान देवी के नाम लिखी है जो शायद कहीं किसी जिंदगी के मोड़ पर मेरा इंतजार कर रही है. या यूं समझिए कि मैं उसका इंतजार कर रहा हूं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: Dreaming of a design career? Make it happen at DES Pune University, where 141 years of heritage of Deccan Education Society meet affordable quality education in central Pune.
3: Choose BDAS in product design, interior and space design, visual communication design, animation and user experience design. Visit despu.edu.in today.

0: परीक्षित फेगडे यांचे, सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली राजा मेहंदी अली खा यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे मदन मोहन यांनी. चित्रपट मेरा साया.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595924259।
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।
4: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ। तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
4: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
5: लगेच फोन करतो, 9595924259। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 9595924259।
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: लता मंगेशकर यांच्या स्वरात आता ऐकूया आनंद बक्षी यांचं गीत।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: गंगा जमुना या चित्रपटातलं शकील बदायुनी यांचं गीत आपण ऐकूया. गीताला स्वर आहे मोहम्मद रफी यांचं, संगीत नौशाद यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा बिना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या युगुलस्वरात शकील बदायुनी यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे नौशाद यांनी. चित्रपट दिल दिया दर्द लिया.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा डॉक्टर परीक्षित भेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, रात्रीचे 11:30 झाले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी केतकी हर्डीकर आता आपला निरोप घेते. शुभरात्री. 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 आमच्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.